हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, 15 सप्टेंबर, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अखंड अनुसंधान हेच संतांच्या चरित्राचं मर्म. कोणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतू हा आहे की आपल्याला त्याचं स्मरण अधिकाधिक व्हावं. भगवंताचं स्मरण भगवंताच्या प्राप्तीसाठीच करायचं असतं. भगवंताच्या नामानं सर्व प्रकारच्या दुरितांचा नाश आपोआप होतो. नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणं म्हणजे कामधेनू मिळत असताना ती टाकून गाढव मागितल्यासारखं आहे. नामानं प्रत्यक्ष भगवंत घरी येत असताना पैसा, लौकिक आणि संतती आपण मागितली तर ते दुःखालाच कारण होतं. नामामध्ये स्वतःला विसरायला शिकावं. असं स्वतःला विसरणं म्हणजे समाधी समजावी. नाम घेत असताना स्वतःचा विसर पडणं ही सर्वोत्कृष्ट समाधी आहे. जो नामामध्ये इतका रंगला की त्याला स्वतःचा विसर पडला, त्यालाच माझं चरित्र कळेल. नुसत्या तर्कानं ते कळणार नाही. सत्पुरुषाचं चरित्र हे जास्त मानसिक असतं. त्याच्या चरित्रामध्ये देहाच्या हालचालींना दुय्यम महत्त्व असतं आणि चमत्कारांना तर फारच कमी महत्त्व द्यायला पाहिजे. देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचं अखंड अनुसंधान असणं हेच संतांच्या चरित्राचं खरं मर्म आहे. आपण स्वतः भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे किंवा नाही हे कळत नाही. आणि म्हणून संताच्या चरित्रकारानं स्वतः नामामध्ये रंगून जावं आणि नंतर त्याची आज्ञा घेऊन चरित्र लिहावं. खरं म्हणजे संताचा चरित्रकार जन्माला यावा लागतो. मी रामाचा उपासक आहे तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो. शंकर आणि श्रीकृष्ण ही एकाच परमात्म स्वरूपाची दोन व्यक्त रूप आहेत. हरिहरांमध्ये भेद नाही असत श्रुती स्मृतीही सांगतात. श्री शंकरालाही अत्यंत प्रिय असलेलं रामनाम आपण अखंड घ्यावं. श्री शंकरापासून श्री समर्थांच्या पर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केलं. रामनामाचा 3.5 कोटी जप जो करेल त्याला त्याच्या देवत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामनामाचा आधार घेऊन सर्वांनी राम जोडावा. राम तुमचं कल्याण करील हा विश्वास बाळगावा. मी देव पाहिला आहे पण ज्या डोळ्यांनी देव पाहायचा असतो ते हे डोळे नव्हेत, ते ज्ञानचक्षू असतात. आणि भगवंताचं नाम सतत घेत गेल्यानं ते प्राप्त होतात. माझ्याकडे येऊन शिकायचं असेल तर ते हेच आहे की काळजी न करता परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावं. जिथं नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो. तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ तुम्हाला घडेल. ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयामध्ये माझी वस्ती आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।

दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 258 समारोपाचे विवेचन। भावार्थ दासबोधाचं निरूपण पूर्ण झालं असलं तरी त्यातील प्रतिपादन कायम मनात राहील इतकं हे कार्य प्रभावी आहे। समर्थांनी स्वतः 12 वर्ष नामस्मरण भक्ती केली आणि तिचा प्रसार केला। परमार्थाशिवाय केला प्रपंच भिकारी आहे। ज्या घरामध्ये रामनाम नाही ते घर सोडून खुशाल अरण्यात निघून जावं असं समर्थ निक्षून सांगतात। देवाचं वैभव वाढवावं, नाना उत्सव करावे असं त्यांचं मत होतं। समर्थांनी प्रत्ययाचं ज्ञान सर्वश्रेष्ठ मानलं। अनुभवाशिवाय असलेल्या केवळ शब्दज्ञानाची त्यांनी तिखट शब्दात हजेरी घेतली आहे। भोंदू गुरु आणि बावळट शिष्य हे परस्परांचं नुकसान करतात असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि धीर धरा तकवा, हडबडू गडबडू नका, केल्याने होत आहे रे अधिक केलेच पाहिजे असं त्यांनी सांगितलं। मसूर या गावी रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोद्धाराच्या कार्याचा पाया घातला। शके 1570 त्यांनी चाफळमध्ये राम मंदिराची स्थापना केली। काही वेगवेगळ्या गावी सुरुवातीला 11 मारुतीच्या मंदिरांची स्थापना केली आणि नंतर गावोगावी ते मारुतीचे मंदिर स्थापन झाले। समर्थ रामदास यांनी देशभरामध्ये स्थापन केलेले 1100 मठ आहेत। मराठा तितको मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा यासाठी त्यांनी काय जिजवली। हरिकथा निरूपण, राजकारण, सावधपणा आणि साक्षेप या तत्वांच्या आधारे कार्य करणारा रामदासी संप्रदाय त्यांनी निर्माण केला। या माध्यमातून संघटना बांधत त्यांनी ठरवलेलं कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला। समर्थ रामदासांच्या जय जय रघुवीर समर्थ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला। दराखोऱ्यातून डोंगर कपारीतून एकच नाद घुमला। सह्याद्रीच नव्हे तर गंगा यमुना आणि कावेरीची खोरे ही या घोषणेने दणाणून टाकले। हा सेतू हिमाचल मठ महंत निर्माण करून निस्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारण्याच्या कार्याला पूरक असं कार्य केलं। धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा समन्वय साधून सशक्त तरुणांची मन राष्ट्रवादाने भारून टाकले। प्रभू श्री रामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुती राया या 3 देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला। अक्षरशः शेकडो मारुती मंदिरांची स्थापना त्यांनी केली। स्वतः डोंगर दऱ्यात घळीत राहून देशाच्या समाजाच्या कल्याणाचं चिंतन केलं। समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा आत्मोत्थाराचा मार्ग त्यांनी दाखवला। त्यांचा जो उपदेश आहे आणि आनंदवन भवनाचं त्यांचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे। अशा तऱ्हेचं त्यांचं कार्य

0: ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोते हो नमस्कार. भल्या पहाटे उठून शौचमुख मार्जनादी कर्म करून प्रसन्नतना मनानं त्या घननीळ मुकुंदाला भक्तिभावानं आळवणं हा आध्यात्मिक वारसा आत्मकल्याण तर साधतोच, शिवाय कुटुंब कल्याणही साधतो. कारण जिथे राबती हात तेथे हरी, दैनंदिन कामकाजाला वेळेत प्रारंभ होणं हे सगळ्यांच्याच हिताचं असतं. आणि आपण प्रसन्नतना मनानं सिद्ध असलो तरच नेमून दिलेलं कार्य उत्तम होतं. उत्तम कार्याचा प्रणेता आणि स्फूर्तीदाता आहे तो हा बालमुकुंद

श्रोते हो, आताच आपण आशा भोसले यांनी गायलेलं माधव साखरदांडे यांचं गीत ऐकलं. स्वरसाज चंद्रशेखर कामेरकर यांचा होता. श्रोते हो, दैनंदिन कामकाजाला वेळेत प्रारंभ केला तरच प्रपंचाला खरा अर्थ प्राप्त होतो. अहो, पण बघा ना, हा नंदाचा कान्हा कसा धिंगाणं घालतोय ते कळी लावतोय नाना. नुसता उच्छाद मांडलाय या कान्ह्यानं हो, हा असा का बरं वागतोय? अहो, हा नंदाचा कान्हा असा मुद्दाम वागतो कारण केवळ पैसा पैसा पैसा पैसा करत धावाधाव करू नका. घरातली भुकेली लेकरं आणि वृद्ध सासू सासरे आई वडील यांचीही आठवण ठेवा बरं. त्यांच्यामध्येच खरा परमात्मा दडलेला आहे याची जाणीव हा नंदाचा कान्हा तर आपल्याला करून देतो.

आताच आपण रवींद्र साठे यांनी गायलेलं आकृत या चित्रपटामधलं गीत ऐकलं. स्वरसाज भास्कर चंदावरकर यांचा होता. श्रोते हो, भोपाळी गीतांच्या निमित्तानं प्रसन्न पहाटेचं रूप अनेक कवींनी मोठं रमणीय चितारलेलं आहे. असं वाटतं की जणू पहाटच झालेली आहे आणि सभोवताल फुलून आपल्या स्वागतासाठीच सज्ज झालं आहे. तुझे पाऊल पडू दे अंगणात नारायणा, तुझे पाऊल पडू दे अंगणात नारायणा, उजळीत पुढली वाट झाली पहाट झाली पहाट. हे नारायणा, तुझ्या कृपेचं पाऊल आमच्या अंगणात असं पडू दे की आमचं पुढचं सगळं आयुष्यच उजळू दे रे बाबा. कवी राजा भडे यांचं हे गीत ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात आता आपण ऐकूया. स्वरसाज पु ल देशपांडे आणि केशवराव भोळे यांचं आहे. झाली पहाट झाली पहाट, विरे काळोखाचा वेढा, चांद वळला वाकडा, वाजे रावळी चौघडा, डोले दारीचा केवडा, भवती जंगल दाट, झाली पहाट झाली पहाट.

भगवंत सांगतात, जे भाविक भक्त मला नित्य अनन्य भावे शरण येतात त्यांचं क्षेमकुशल मी पाहतो आणि त्यांच्या योगक्षेमाची काळजी मी वाहतो. श्रोते हो, भलेपणाची काठी आधारासाठी घेऊन चंदनाप्रमाणे झिजण्याची वृत्ती असेल तर आपल्याला व्यर्थ चिंता करण्याची गरज नाही. सुधीर फडके यांनी गायलेलं हेच गीत आता आपण ऐकूया. संगीतकार प्रभाकर पंडित. रे मानवा वृथा कशाला तुझ्या मानसी चिंता, स्वामी जोवर तिन्ही जगाचा चिंता त्या भगवंता, चिंता त्या भगवंता.

श्रोते हो, आपण जाणताच की मनानं एखाद्यामध्ये गुंतणं फार फार क्लेशकारक असतं. क्लेशकारक यासाठी की ती व्यक्ती जर काही कारणानं दुरावली तर नंतरचं जगणं फार फार अवघड असतं. जवळ असेल लाडका कान्हा तर चांदण्यात हिंदोळा, जवळ असेल लाडका कान्हा तर चांदण्यात हिंदोळा, दुरावला जर का कान्हा तर चांदणं हाच उन्हाळा, दुरावला जर का कान्हा तर चांदणं हाच उन्हाळा, चांदणं हाच उन्हाळा. एखाद्याचं वेड लागणं अखेर वेड बनवतं ते असं कसं, तेच तर आता ऐकूया ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेल्या मो ग रांगणेकरांच्या या पदामधून. कोणे एकेकाळी या नाटकासाठी स्वरसाज आहे मास्टर कृष्णराव यांचा. का रे ऐशी माया कान्हा.

0: बरे श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्,
2: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज मंगळवार, सकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात आरती. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, सादर करते श्रद्धा कराळे. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पण लक्षात कोण घेतो, सादर करत्या डॉक्टर विनीता परांजपे. 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 आपण ऐकू शकणार आहात कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे. 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम या सुखांनो या, सादर करते विश्वास देशपांडे. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 11:05 आपण ऐकू शकणार आहात वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या कविता गायधनी. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके. 12:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम अर्थविश्व, सादर करते प्रमोद पुराणिक. 1:00 प्रसारित होईल कार्यक्रम दिल ने पुकारा, सादर करत्या प्रांजली आफळे. 1:30 माझी कविता ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात. 2:00 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम मोगरा फुलला, सादर करते अरुण सूर्यवंशी. 2:30 फॉरेन लँग्वेज ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते श्रद्धा कराळे. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मैत्रकट्टा. 3:30 आपण ऐकू शकणार आहात अर्थविश्व ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. 4:30 प्रसारित होईल कार्यक्रम गिरवाण विश्व. 5:30 आपण ऐकू शकणार आहात खास लहान मुलांसाठी गोष्टी गणपती बाप्पाच्या, सादर करती आरजे प्रथमा. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचं.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800016512. रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 15 सप्टेंबर, आजचा दिवस जागतिक अभियंता दिन, त्यासोबतच आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणूनही ओळखला जातो. आजच्या दिवशी 1959 रोजी भारताची राष्ट्रीय प्रसारण सेवा दूरदर्शन हिची सुरुवात झाली होती. 1935 रोजी भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डून स्कूल सुरू झाले होते. 1909 रोजी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री सी एन अण्णादुराई यांचा जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती.
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मैत्रिणी हो आणि मित्रांनोही. मागच्या वेळी म्हटल्याप्रमाणे आता ह्यापुढं आपला संवाद होणार आहे, त्यावेळी माझ्या मनात जे येईल ते तुमच्याबरोबरच्या शेअरिंगमधनं. खरंच भाषा या गोष्टीचं आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये किती महत्त्व आहे ना, आणि म्हणूनच त्या भाषेशी आपलं एखाद्या आईसारखं नातं असतं, आणि म्हणूनच आपण याला मातृभाषा असं म्हणतो. खरं ना, आपल्या कोणत्याही भाषेत असो, पण आत्ता तरी मी माझ्या माय मराठीबद्दल बोलणार आहे. आपला हा शब्द बघा, अहो हा 3 अक्षरांचा एक शब्द किती गोष्टी आपल्या मनात जागवतो की नाही. आणि आपण म्हणतोय, आणि मग इथं जेव्हा काही उणं असलं तरी सुद्धा ते लक्षात येत नाही, किंवा आपण त्याकडे लक्ष देणंही तितकं महत्त्वाचं मानत नाही. आणि म्हणूनच म्हणतात ना, आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते काट, खरं की खोटं. मित्रमैत्रिणींनो जाऊ दे, खरं खोटं सोडा हो, पण आपल्या शब्दाचं गारूड असंच विलक्षण आहे. बघा, माझी माती, माझी माणसं, माझा देश, माझं घर, आपली मराठी, आपली मातृभाषा मराठी, आणि या आपलेपणाचं जे काही एक बॉन्ड आहे तोही खूप विलक्षण आहे, जबरदस्त आहे. अहो म्हणून तर माऊलीनी म्हटलंय, अमृता ते पैजा जिंके, अशी माझी मराठी आहे. आणि तुम्हाला सांगते, ह्या आपलं ह्या एका शब्दात मी इतकी अडकले म्हणा, बुडले म्हणा, ही चक्क एक कविताच केली मराठीवर. नाही घाबरू नका, कविता सगळी ऐकवणार नाही आहे, फक्त आपल्या मराठीचं जे सामर्थ्य आहे भाषेचं ते फक्त या ठिकाणी मी माझ्या मनातल्या भावना व्यक्त करून तुमच्याबरोबर संवाद साधणार आहे. त्या भावूक झालेल्या अवस्थेमध्ये मी सहज लिहून गेले, एका शब्दी किती अर्थांची भेंडोळी. बघा, शब्द एक असतो पण त्याला जोडलेले अनेक अर्थ असतात, अनेक संदर्भ असतात, आणि तो एक शब्द अगदी अल्पाक्षरी असला तरी या अनेक गोष्टी आपल्या मनात जागवून जातो. एका शब्दी किती अर्थांची भेंडोळी, आणि एका अर्थी किती शब्दांची रांगोळी. एकच अर्थ सांगणारे अनेक शब्द, किंवा एका शब्दाचे अनेक अर्थ किंवा संदर्भ, काय सामर्थ्य आहे. नाही केवळ त्याच्या उच्चाराबरोबर अनेक गोष्टी मनात जातात. बघा, हा एखाद्या शब्दाच्या बाबतीत सामर्थ्य इतकं जाणवतं की आपण त्याने भारावून जातो. त्या शब्दाच्या उच्चाराबरोबर अनेक रंगछटा, भावछटा आपल्या मनामध्ये जागतात. आपलं, आता आपलं हा एक शब्द खरं तर अवघा 3 अक्षरी पण सार्थ, तो कानावर पडताच किंवा उच्चारताच मनामध्ये आपलेपणाचा ओलावा जागवतो. मग आपलं घर, आपली माणसं, आपलं कुटुंब, आपले शेजारी, आणि हा आपलेपणा खरोखरच मनात इतका काही भरतो आणि आपण त्याने भारावतो. खरं ना, आता शब्द म्हणजे खरं तर ओळख होय की नाही. मग ती वस्तूची असो, व्यक्तीची असो, किंवा एखादी भावना असो, रंगरूप, आकार, गुण, ह्या सगळ्या गोष्टी त्या एका उच्चाराबरोबर शब्दाच्या आपल्या मनात जागतात. अर्थ आणि भाव छटांचे अनेक चिकटलेले पद अलगत उलगडतात. खरं सांगू काय धमाल मजा येते त्यावेळी. आता बघा हा नाम हा शब्द बघा. नाम अवघी दोन अक्षर पण त्या बाबतीत प्रत्येकाचा विचार वेगळा. प्रत्येकाच्या मनामध्ये तो शब्द ऐकतात विचारांचे उठणारे तरंगही वेगवेगळे. अहो गोंदवलेकर महाराज म्हणतात नामात राहा. तर शेक्सपियर काय म्हणतो माहिती आहे, नावात काय आहे. नामाविना काही नाही असं पटवताना नामाचे अर्थ आणि या जगात विना नामाचं वस्तू वास्तू व्यक्ती नाहीच. मग ते नाम विशेष नाम असू द्या नाहीतर सर्व नाम असो. आता बघा हा नाव ठेवणं आणि नावं ठेवणं एका अनुस्वाराचा फरक. खरं ना, हातात काही लोकांची नाव ठेवण्यासाठी उत्सुकता अशी गेला पोचते तर काही नावं ठेवण्यात अग्रेसर असतात. खरं ना, अहो नावात ओळख आणि ओळखीचं नाव असे भक्कम अटॅचमेंट आहे. माणसांच्या गर्दी एखादा कोणीतरी मित्र म्हणा मैत्रीण म्हणा दिसते आणि मग दूर असलेल्या त्याला जवळ करण्यासाठी या एवढ्या गर्दीतही आपण साथ घालतो वशा अशी. आणि बघितलं तर गंमत म्हणजे ते नाव कानी पळताच गर्दीतले चार पाच वशे मागे वळून बघतात. खरं ना, अहो या ओळखीच्या नाम या शब्दात आणखीही अनेक छुपे रुस्तू आहेत बरं का. आता नाव किंवा नाम शब्द एक पण गुण बघा. अहो कुणी नाव कमावतात कुणी घालवतात कुणी बट्टा लावतात कुणी त्याला काळ खासतात कुणी सतत नाव घेतात तर कुणी एखाद्याचं नाव आयुष्यभरासाठी टाकतात. कुणाला आपल्या नावात प्रचंड सामर्थ्याची जाणीव असते मग तेव्हा तो काय म्हणतो माहिती आहे, अरे फक्त नाव घेऊन सांग काम फत्ते. तर कुणी नाव ऐकलं की चळा चळा कापेल बघतो असं म्हणत आपल्यातल्या दहशतीची शक्ती दाखवतो. नावाशिवाय पानच काय हो कामच चालत नाही. म्हणूनच आपल्या परंपरेत नामकरण निधी हा सोळा संस्कारातला एक संस्कार मानला जातो. नाव ठेवण्याच्या उत्सवाला अगदी पौर्णिमेचं उदाहरण येतं बघा. जन्मदात्यांना तर जगातले आपणच पहिले आई बापा आहोत असा हा फिवर असतो आणि मग सगळं घर दार नातेवाईक नामाच्या संशोधनासाठी शोध मोहीम सुरू करतात. आपल्या पराक्रमाची बातमी सांगितली की त्याच्या आनंदात आपणही सामील होतो. खरं ना, अहो अशीच एकदा गंमत झाली. माझ्या ओळखीचे एक असेच फ्युअर झालेले पिताश्री माझ्याकडे आले आणि म्हणाले, मॅडम मला मुलगी झाली. म्हटलं हो का, अरे वा छान की. बर पुढचा प्रश्न आपला अगदी स्वाभाविक आणि अभावितपणे येत असतो, नाव काय ठेवलं. पिताश्री म्हणाले मेहदिनी. अरे वा छान, मेहदिनी म्हणजे पृथ्वी. नाही ओ मॅडम, मेहदिनी म्हणजे ती एक मेल झाली ना म्हणून मेहदिनी. आता या उत्तराने माझे शब्द सगळे अटले म्हणा नाही तर गोठले म्हणा. सहज मनात आलं याला जर की जून मध्ये झाली असती तर याने काय जून दिनी जुलै दिनी. आणि मग गंमत म्हणजे दिनी हा शब्द जोडत अख्ख्या वर्षभराची नामावळी नावाची माझ्या समोर आली. मैत्रिणींनो आहे की नाही नामाची ही गंमत. अहो अशीच एक दुसरी आई बरं का, जगातली आपण अगदी पहिली आई असल्यासारखी माझ्या हातावर पेढा ठेवत बर्फी ठेवत म्हणाली, मॅडम मुलीचं नाव अगदी युनिक आहे बघा. हो काय, हो काय नाव ठेवलं मी उत्सुकतेनं विचारलं. उलूकी. ऐकलंय का कधी तुम्ही उलूकी? मी किंचाळे. अहो अर्थ माहित आहे का तुम्हाला? जाऊ द्या हो, अर्थ बिर्त कोण बघताय, नाव युनिक आहे की नाही सांगा. माझी बोलतीच बंद झाली. मनात आलं उलूक या शब्दाचा अर्थ घुबड, आणि आता ही यांच्याकडे उलुकी झाली म्हणजे घुबडी झाली की काय. मग आता ह्या नाव ठेवणं या उत्साहाला काय म्हणायचं. नाव ठेवणं कितीही प्रिय असलं तरी सुद्धा त्या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवूनच ठेवावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. नाहीतर मग काय, कुणाची फुटी उलुकी जन्माला येते. मित्रमैत्रिणींनो, अशी नामाची गंमत, नाव ठेवणं असो, नाव घेणं अरेच्छा एक राहिलं, नाव घेणं सहज. नवीन लग्न झालेल्या मुलीला सांगतात नाव घे. आता त्यावेळच्या तिचा चेहरा, तिच्या भावभावना सगळं मनात जागत की नाही बघा. आणि मग ती लाजत मुरकत काहीतरी टलाट फलाफळ जुळवत मध्ये कुठेतरी नवऱ्याचं नाव घुसळून नाव घेते. आपल्यालाही गंमत वाटते खरं ना. पण या नामाभोवती भिरभिरणार माझं मन इतक्या अनेक गोष्टीच्या भोऱ्यात अडकलं सांगते. त्यातलंच काहीतरी तुमच्याशी शेअर केलंय, बघा कसं वाटतंय. हो, आणि हा नावाच्या भोवती फिरणारा गिरी गिरी डिंगोऱ्या हा खेळ तुम्ही खेळून बघा, मजा वाटेल. भेटूच या पुढच्या वेळी असाच संवाद साधण्यासाठी. हो, पण तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचं

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं चिंतामण पोद्दार यांचं भक्तिगीत आता ऐकूयात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: ही भक्ती रचना आता आपण ऐकलीत संत जनाबाई या चित्रपटामधली.
1: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800016512.
2: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, माती परीक्षण हा पीक उत्पादनाचा पाया समजला जातो आणि उन्हाळ्यात जेव्हा पिकं नसतात, विशेषतः मार्च एप्रिल मे हे जे 3 महिने आहेत, या महिन्यामध्ये शेतामध्ये पिकं नसताना जर योग्य पद्धतीने आपण जर मातीचा नमुना काढून आणला आणि तो प्रयोगशाळेत जर तपासून घेतला तर आपल्याला त्या माती परीक्षणाच्या अहवालाच्यानुसार खताचं व्यवस्थापन करता येतं आणि त्याच्यामुळे आपल्या खताच्या मात्रेतसुद्धा बचत होऊ शकते आणि एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीच्या घटकाचा भाग म्हणून आपण खताचं व्यवस्थापन व्यवस्थित केल्यानंतर आपल्याला फायदा होऊ शकतो. तर म्हणून आपण आज जाणून घेऊया की माती परीक्षणासाठी नमुना कसा घेतात. माती परीक्षणासाठी नमुना घेताना पाण्याच्या पाट्याजवळील जागा, विहिरीजवळील जागा, गुरेढोरे बसण्याची जी जागा आहे ती जागा, जुने बांध, कुंपणाजवळील जागा, नुकतीच खत टाकलेली जागा, खताच्या ढिगाऱ्याच्या जवळची जागा, ह्या सर्व जागा आपण टाळल्या पाहिजे. नमुना घेण्याची जी खोली असते तीसुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. भात असेल, भुईमूग असेल, ज्वारी किंवा गहू इत्यादी पिकांसाठी आपण जर नमुना घेत असाल तर तो साधारणतः 20 ते 25 सेंटीमीटर खोलीचा नमुना, कपाशी, ऊस आणि केळी या पिकाकरता 30 ते 40 सेंटीमीटर आणि फळझाडांकरता 60 सेंटीमीटर खोलीचा नमुना जर आणला तर मग आपल्याला त्याच्यामधून योग्य निकाल आपल्याला हाती येतो आणि त्याच्यामुळे आधारावर आपल्याला खताचं व्यवस्थापन करता येतं. नमुना घेण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये उन्हाळ्यात साधारणतः 15 एप्रिल ते 15 मे पर्यंत जर नमुना घेतला तर तो आदर्श काल समजला जातो आणि त्याच्या आधारावर आपण माती परीक्षणाच्या अहवालावर खताचं व्यवस्थापन करू शकतो. मातीचा नमुना घेताना संपूर्ण शेतात शेतीच्या मातीचा रंग, खोली, उतार या प्रकारनं आपण शेताचे प्रकार पाडले पाहिजे आणि हे भाग प्रत्येकी 1 ते 1.5 हेक्टर क्षेत्राचे असावे. प्रत्येक भागातील 1 ते 1.5 हेक्टर क्षेत्रातून प्रत्येक क्षेत्रासाठी 8 ते 10 ठिकाणी वेगवेगळ्या अंतरावर वेगवेगळ्या दिशेने, म्हणजे थोडे सरळ, थोडे आडवे, थोडे तिरकस, अशा प्रकारे स्थान निश्चित करून तिथून आपण खड्डे करून नमुना घेतला पाहिजे. तेथे लाकडी खुंट्या आपण सर्वप्रथम ठोकायच्या आणि खुंटी गाडलेल्या ठिकाणचा नमुना घेताना त्या जागेवरील पालापाचोळा, काळी कचरा सगळं वेगळं करून घ्यायचं. नमुना घेताना त्या जागेवर 15 ते 20 सेंटीमीटर खोलीचा जो आहे खड्डा करायचा आहे आणि हा खड्डा व्ही आकाराचा, इंग्रजी व्ही आकार जो म्हणतो त्या आकाराचा करणं गरजेचं आहे. या इंग्रजी अक्षराचा खड्डा खोदावा आणि खड्ड्यातील सर्व माती जी आहे हाताने अगर खुरप्याने काढून टाकायची. खड्ड्याच्या दोन्ही बाजूनं 4 सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर पृष्ठभागापासून तळापर्यंत तिरकस दिशेने काढून घमेल्यात गोळा करायचा. अशा पद्धतीने जमिनीच्या प्रकारानुसार प्रत्येक विभागातील 8 ते 10 नमुने घ्यावेत आणि नमुने गोणपाटावर उत्तम प्रकारे एकत्रित करावे. त्यातील लहान मोठे दगड, पिकांची मुळे व त्याचे अवशेष वेगळे करायचे. त्याच्यानंतर त्या एकत्रित 8 ते 10 नमुन्याच्या मातीचे 4 समान भाग करायचे आणि गुणपाट्याचे 4 ठिकाणी 4 नमुने समान भागात ठेवावेत. विरुद्ध बाजूचे समोरासमोर कोणतेही 2 भाग एकत्रित करावेत. या एकत्रित भागामधून 500 ग्रॅम आदर्श नमुना कापडी पिशवीत ठेवावा आणि पिशवीमध्ये कोरड्या मातीच्या नमुन्यासोबत 1 लेबल आणि पिशवीबाहेर 1 लेबल घट्ट प्रकारे बांधून नमुना प्रयोगशाळेत आणायचा. आणि प्रयोगशाळा आपल्याकडे उपलब्ध आहे. कृषी विज्ञान केंद्र करडा येथे माती परीक्षणाची प्रयोगशाळा उपलब्ध आहे. आता हा नमुना प्रयोगशाळेमध्ये आपण जर नेला तर त्याच्याबरोबर माहितीसुद्धा आपल्याला काही पाठवावं लागते. त्याच्यामध्ये नमुना क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख, शेतकऱ्याचं पूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, सर्वे नंबर, जमिनीचा उतार किंवा प्रकार, पाण्याचा निचरा, पूर्वी घेतलेलं पीक, पुढे कोणते पिकं घ्यायचे आहेत त्या पिकांची नावं, जमिनीची खोली म्हणजे कितपर्यंत ती जमीन खोल आहे त्या खोलीचं माप सेंटीमीटरमध्ये, आणि जमीन ओलिताखाली आहे की कोरडवाहू आहे त्याचा उल्लेख, आणि नमुना घेतल्या जमिनीचे प्रातिनिधिक क्षेत्र किती आहे याचा उल्लेख. या सर्व माहितीसह आपण जर का एक चिठ्ठी त्या नमुन्याबरोबर टाकली आणि कृषी विज्ञान केंद्र करडा प्रयोगशाळेमध्ये जर हा नमुना आणला, योग्य कालावधीत योग्य प्रातिनिधिक नमुना जर आणला तर आपल्याला त्याच्यापासून खताचं व्यवस्थापन कसं करायचं हा अहवाल मिळेल. आणि या अहवालामध्ये जमिनीचा सामू आहे, जमून उपलब्ध नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश ज्याला म्हणतो ते आहे, आणि सोप्या भाषेत जी पिकं आपण घेणार आहात त्याच्यासाठी खताचं व्यवस्थापन किती करायला पाहिजे हे सगळं त्या अहवालावर लिहिलं जाईल. आणि म्हणून आपण योग्य नमुना आणा, योग्य वेळी तपासून घ्या आणि आपला अनावश्यक खर्च जो विशेषतः रासायनिक खतावर होणार आहे तो टाळा आणि जमिनीची सुपीकताही टिकून राहील. तेवढा संदेश देतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंतपावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

0: एक सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
7: बजेटचं काय?
6: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
7: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
8: अटी व शर्ती लागू.
9: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
10: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
9: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
10: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
9: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
10: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
9: विश्वास नाशिककरांचा.
10: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
11: नमस्कार रसिक श्रोतेहो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते एका शास्त्रज्ञाबद्दल ज्याचं नाव आहे डॉक्टर जोनास साक, मानवतेचा पुजारी. विटॅमिन जिंदगी हे ललित कुमार यांचं पुस्तक वाचायला नुकतीच सुरुवात केली, काही प्रकरणं वाचून झाली. ललितचं आयुष्य म्हणजे नियतीशी केलेला एक यशस्वी संघर्ष आहे. लहानपणीच पोलिओसारख्या दुर्धर आजारानं त्यांना सर्वसामान्यांपेक्षा वेगळं केलं. नियतीनं कठोर परीक्षा घेतली, पण त्याने आपलं मनोबल आणि परिश्रम यांच्या जोरावर स्वतःला 4 चौघांपेक्षा वेगळं सिद्ध केलं. त्यांच्या या जीवन प्रवासाची कहाणी सांगतं ते विटॅमिन जिंदगी हे पुस्तक. या पुस्तकाचं नावही जरा आगळंवेगळं आहे. आपल्या शरीराला जशी जीवनसत्वांची आवश्यकता असते तशीच आपल्या मनालाही आशा, आत्मविश्वास, जिद्द, हिम्मत आणि प्रेरणा यासारख्या जीवनसत्वांची गरज असते. म्हणून तर या पुस्तकाचं नाव विटॅमिन जिंदगी. या पुस्तकाच्या सुरुवातीला ललित यांनी डॉक्टर जोनास साक यांची थोडक्यात माहिती दिली आहे. ती माहिती मी वाचली आणि या डॉक्टर जोनास साक यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकताच मला लागली. कोण होते हे डॉक्टर जोनास साक? हाच तो ध्येयवेडा माणूस की ज्यानं पोलिओवरची लस शोधून काढली आणि करोडो बालकांचे प्राण वाचवले. पण त्यांच्याबद्दल जाणून घेताना मला अशी काही माहिती मिळाली की या दिव्य व्यक्तिमत्वाबद्दलचा माझा आदर अधिक वाढला आणि मी मनापासून त्याला प्रणाम केला. त्याबद्दल मी सांगणारच आहे, पण आधी थोडी पोलिओची पार्श्वभूमी जाणून घेऊया. पोलिओ हा सुद्धा आजच्या कोरोनाप्रमाणे व्हायरसमुळे होणारा एक आजार. या रोगाचे विषाणू मज्जासंस्थेवरच हल्ला करतात आणि आंशिक किंवा पूर्ण पक्षाघात होऊ शकतो. या रोगाला लहान मुलं मोठ्या प्रमाणावर बळी पडतात. पोलिओग्रस्त व्यक्तीच्या संपर्कातून, दूषित पाण्यातून या रोगाचा व्हायरस मानवी शरीरात शिरकाव करू शकतो. आज भारतात पोलिओ रुग्ण नाहीत. 2011 पासून भारतात एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही. म्हणून 2014 भारत हे पोलिओमुक्त राष्ट्र म्हणून जाहीर करण्यात आलं, तरी लहान मुलांना हा डोस आवर्जून दिला जातो, कारण भारतासारख्या खंडप्राय देशात या रोगाचे जीवाणू सक्रिय असू शकतात. अमेरिकेत 1940 ते 1950 सुमाराला पोलिओमुळं अनेक बालकं मृत्युमुखी पडली, लाखो बालकं कायमची अपंग झाली असं म्हटलं जातं की या सुमारास अमेरिकेला 2 महायुद्ध लढावी लागली. पहिलं म्हणजे शत्रू राष्ट्रांशी आणि दुसरं म्हणजे पोलिओशी. पहिल्या महायुद्धात, इथे शब्दशः अर्थ पहिलं जागतिक महायुद्ध नव्हे, तर अशा या पहिल्या महायुद्धामध्ये अमेरिकेनं विजय मिळवला, पण दुसरं म्हणजे पोलिओशी लढा हे फार कठीण होतं. 1952 दरम्यान एकट्या अमेरिकेत पोलिओच्या 58,000 केसेस समोर आल्या. संपूर्ण युरोपात आणि जगभर तर हे प्रमाण दरवर्षी लाखोंच्या संख्येमध्ये आढळून येत होतं. या भयानक आजारामुळं लहान मुलांचं बालपणच करपून जात होतं. या रोगामुळं येणारं अपंगत्व त्यांना जन्मभर सोबत वागवायला लागत होतं. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पालक आपल्या मुलांना बाहेर खेळायला पाठवायलाही घाबरत होते. यावर कोणताही परिणामकारक उपाय दृष्टिपथात येत नव्हता. अशा या भयानक आजारावर अमेरिकन शास्त्रज्ञ डॉक्टर जोनास साख यांनी पोलिओवरील लस शोधून संपूर्ण मानवजातीला दिलासा दिला. अशिक्षित आणि सामान्य मात्यापित्यांच्या पोटी जन्मलेल्या जोनास याला शिक्षणात उत्तम गती होती. मुळातच कुशाग्र बुद्धीचं वरदान त्याला लाभलं होतं. सिटी कॉलेज ऑफ न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेणाऱ्या या जोनासचं स्वप्न होतं वकील बनण्याचं. जोनासच्या आईला वाटत होतं की आपल्या मुलानं डॉक्टर व्हावं. आई आणि मुलामध्ये याबद्दल चर्चा सुरू होती. जोनासच्या आईनं त्याला डॉक्टर होण्याचं महत्त्व पटवून त्याला वकील बनण्याच्या निर्णयापासून परावृत्त केलं. त्याच्या आईचा हा निर्णय योग्य ठरला, कारण जोनासनं पुढे महत्त्वपूर्ण संशोधन करून संपूर्ण जगाला पोलिओच्या धोक्यापासून मुक्त केलं. मंडळी, जोनास आपल्या आईच्या आग्रहाखातर डॉक्टर तर झालाच, त्याला त्या परीक्षेत उत्तम गुणही मिळाले, पण जोनासच्या मनात काही वेगळंच होतं. त्याला इतर डॉक्टरांप्रमाणे दवाखाना थाटून एक एक रुग्ण बघण्यात रस नव्हता. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी काही करता आलं तर करावं अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे डॉक्टर जोनास यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमध्ये डॉक्टर थॉमस फ्रान्सिस यांच्याबरोबर संशोधनाचं कार्य करायला सुरुवात केली. डॉक्टर फ्रान्सिस यांनी टाईप बी इन्फ्लुएंझाच्या व्हायरसचा विषाणू शोधण्यात यश मिळवलं होतं. डॉक्टर फ्रान्सिस यांच्यासोबत काम करताना डॉक्टर जोनास यांचं पुढील ध्येय निश्चित झालं. पुढे डॉक्टर जोनास यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गमध्ये नोकरीला सुरुवात केली आणि त्यासोबतच एक प्रयोगशाळा उभारून आपलं संशोधन कार्यही सुरू ठेवलं. योगायोगानं याच सुमाराला नॅशनल फाउंडेशन फॉर इन्फंटाईल पॅरालिसिसच्या हेरी विवर यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्या सुमाराला शास्त्रज्ञांना पोलिओच्या 3 प्रकारच्या व्हायरसबद्दल ज्ञान होतं. हेरी विवर यांची इच्छा होती की डॉक्टर जोनास यांनी संशोधन करून पोलिओच्या अन्य प्रकारच्या व्हायरसबद्दलही माहिती मिळवावी. या संशोधनासाठी त्यांना आवश्यक ती आर्थिक मदतही उपलब्ध करून देण्यात आली. पुढे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांनी पोलिओ निर्मूलनासाठी राबवलेल्या मोहिमेतही त्यांनी सहभाग घेतला. डॉक्टर जोनास यांनी आता पोलिओसाठी लस बनवण्याच्या कामाला स्वतःला वाहून घेतलं. याच सुमाराला अल्बर्ट सेबिन या नावाचे शास्त्रज्ञसुद्धा पोलिओची लस बनवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. पोलिओचे जिवंत जीवाणू निष्क्रिय करून तोंडावाटी दिली जाणारी लस तयार करण्याच्या प्रयत्नात ते गुंतले होते. डॉक्टर जोनास मात्र पोलिओचे मृत विषाणू इंजेक्शनद्वारा मानवी शरीरात टोचून प्रतिकारशक्ती निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते. डॉक्टर जोनास यांनी दिवसरात्र या प्रयोगासाठी स्वतःला वाहून घेतलं. 3 वर्षे केलेल्या अथक परिश्रमानंतर त्यांना पोलिओची लस बनवण्यात यश मिळालं. या लसीचे सुरुवातीचे प्राण्यांवर केलेले प्रयोग यशस्वी झाल्यावर त्यांनी काही बालकांवर या लसीचा प्रयोग केला. नंतर 1954 10 लाख बालकांवर या लसीचा प्रयोग करून तिचे निष्कर्ष आजमावण्यात आले. अत्यंत उत्साहवर्धक असे परिणाम समोर आल्यानंतर 12 एप्रिल 1955 या दिवशी संपूर्ण जगासाठी ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याची घोषणा करण्यात आली. या सगळ्या प्रयोगांदरम्यान नॅशनल फाउंडेशन फॉर इन्फंटाईल पॅरालिसिस या संस्थेला आर्थिक विपन्नावस्थेचा सामना करावा लागला. परंतु डॉक्टर जोनास यांच्या संशोधनासाठी त्यांनी पैशाची कमी पडू दिली नाही. या पोलिओवरील यशस्वी लसीची घोषणा होताच रातोरात डॉक्टर जोनास साख प्रकाशझोतात आले. संपूर्ण जगाचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं. औषधं बनवणाऱ्या कंपन्यांचे लक्ष डॉक्टर जोनास यांच्याकडे गेले नसते तरच नवल. डॉक्टर जोनास यांनी या लसीचं पेटंट आपल्याला द्यावं यासाठी अनेक औषध कंपन्या प्रयत्नशील होत्या. जो कोणी हे पेटंट घेईल तो केवळ काही मिनिटात अब्जाधीश बनू शकेल अशी परिस्थिती होती. पण डॉक्टर जोनास यांनी त्या शोधाचं पेटंट घेण्यास किंवा कोणत्याही कंपनीला देण्यासाठी नकार दिला. त्यांना एका टेलिव्हिजनवर एका मुलाखतीदरम्यान एका बातमीदारानं प्रश्न विचारला की या शोधाचं पेटंट कोणाच्या नावानं आहे. त्यावर डॉक्टर जोनास उत्तरले, जनतेच्या नावानं. सूर्याचं कोणी पेटंट घेऊ शकतो का? डॉक्टर जोनास यांना जगातील गरीब माणसांपर्यंत ही लस अत्यंत कमी दरात पोहोचवायची होती. अखेरपर्यंत हा महान शास्त्रज्ञ आपल्या निर्णयावर ठाम राहिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे जगातील अनेक देश आज पोलिओमुक्त झाले आहेत. या देशांमध्ये भारताचा देखील समावेश आहे. मला डॉक्टर जोनास यांचं खूप आश्चर्य आणि कौतुक वाटलं. त्यावेळी म्हणजे 1955 त्यांना या शोधासाठी कमीत कमी $7 बिलियन मिळणार होते. कोणाही माणसाला एवढ्या पैशाचा मोह पडणं अगदी साहजिक होतं. पण त्या मोहाला बळी न पडता डॉक्टर जोनास यांनी अखिल मानवजातीसाठी आपलं संशोधन उपलब्ध करून दिलं. आज पैशाच्या मोहाला बळी पडणारी माणसं पाहिली की त्या पार्श्वभूमीवर

डॉक्टर जोनास साक यांच्या मनाचा हा मोठेपणा अधिकच उठून दिसतो. डॉक्टर जोनास यांचा 24 ऑक्टोबर हा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय पोलिओ दिन म्हणून जगभर साजरा होतो. डॉक्टर जोनास म्हणतात, होप लाईज इन ड्रीम्स, इन इमॅजिनेशन अँड इन द करेज ऑफ दोज हू डेअर टू मेक ड्रीम्स इन टू रियालिटी. जी माणसं स्वप्न पाहतात आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून अविरत प्रयत्नांनी ती स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची हिंमत ठेवतात अशा माणसांमुळेच आशेची उज्ज्वल पहाट होते. आजच्या घडीला देखील अशीच स्वप्न पाहणाऱ्या माणसांची आणि ती प्रत्यक्षात आणण्याचं धैर्य दाखवून अखिल मानवजातीला दिलासा देणाऱ्या डॉक्टर जोनास साक यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांची गरज आहे. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं बिन फेरे हम तेरे या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजात सुधाकर शर्मा यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत साज आहे हिमेश रेशमिया यांचा आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हॅलो ब्रदर या चित्रपटामधलं.

ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांची ही भक्तिरचना. संगीतकार जयदेव आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हम दोनों या चित्रपटामधलं.

अहो पैसे पाठवायचे ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणा

0: भागातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज। ऐकत रहा रेडिओ विश्वास। गजब या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत अमित कुमार यांच्या आवाजात, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. आशा भोसले आणि मंदाडे यांनी गायलेलं लाखों में एक या चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: अमित कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत, राहुल देव बर्मन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे लव्ह स्टोरी या चित्रपटामधलं.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं ललकार या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे कुलवंत जानी यांचं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.
1: चानजी जरा मुड़के तो देख लो जाते जाते

0: जाते जाते ओ जरा जाते जाते
1: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
2: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं मिली या चित्रपटामधलं गीत. योगेश यांची शब्दरचना आणि या गीताला संगीताने सजवलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात ऐकणार आहोत हिरा या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे अंजान यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मेरा गाव मेरा देश या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया हमारे तुम्हारे या चित्रपटामधलं योगेश यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत मनहर उदास आणि साधना सरगम यांनी गायलेलं जुर्म या चित्रपटामधलं हे गीत आहे इंदिवर यांचं. संगीतकार राजेश रोशन.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. खूबसूरत या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

ಕಟ್ಟಿಗೆ ಭಿನ್ನ ಧಾ ಭಿಂತ ಧಾ ಭಿಂತ ಧನ್ನ ಕಟ್ಟಿಗೆ.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं फासले या चित्रपटावरलं हे गीत गीतरचना शेहरेयार यांची या गीताला संगीत दिलं आहे शिवाहरी यांनी.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: गौतम गोविंदा या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना, ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला. राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात हंगामा या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूया मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. अंजान यांच्या गीताला संगीत आहे R.D. बर्मन यांचं.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे नेताजी पालकर या चित्रपटामधलं जगदीश खेवूळकर यांचं गीत. गीताला संगीत राम कदम यांनी दिलंय, तर हे गीत ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि पुष्पा पागधरे यांच्या आवाजात.

0: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हे गीत आहे लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं. ऐकूया मालती पांडे यांच्या आवाजात. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आपण ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात सुधीर मोघे यांचं गीत राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: करण्याची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088 विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकूयात मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत कांचन गंगा या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूया मीना खडीकर यांच्या आवाजात.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत श्रीकांत पोवळे यांचं श्रीमान बाळासाहेब या चित्रपटामधलं हे गीत ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात गीताला संगीत दिलं आहे मोहम्मद रफी यांनी

कार्यक्रमात ही भक्ती गीत रचना ऐकणार आहोत ग. धी माडगुळकर यांची. कृष्णा कल्ले यांच्या आवाजात संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवडकर यांचं गीत कार्तिकी या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे फकीरा. या चित्रपटामधला शब्द आहेत ग. दि. माडगुळकर यांचे, संगीत दिलं आहे राम वढावकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत आहात रेडिओ विश्वास मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेला जगदीश खेवडकर यांचं गीत ऐकूया संसार या चित्रपटामधलं हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: गदी माडगुळकर यांची भक्तिरचना कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

0: विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. वृत्तीची निवृत्ती कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नेहमीप्रमाणे आपल्या कार्यक्रमात आजही आपल्या बरोबर आहेत कविताजी गायधनी. कविताजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार. नमस्कार हरिभाऊ.
0: आणि आपण मागच्या कार्यक्रमात ठरवल्याप्रमाणे आजही आपण गप्पा मारणार आहोत कविताजींच्या बरोबरच अनघाजी धोडपकर, सुजाताजी चौधरी, स्नेहल दंताळे आणि आणखीन एक नवीन मैत्रीण आपल्याकडे आलेली आहे, सोनाली कुलकर्णी. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कीर्तन शिबिराबद्दल बोलत होतो, मला असं वाटतं मार्गदर्शक जे होते दोन खंदे होते,
1: खंदे अगदी,
0: त्यांच्याबद्दल तुमच्यापैकी कोण काय सांगेल, कोणाबद्दल सांगाल? आणि
1: हरिभाऊ, खरं म्हणजे मी सांगणं ह्याच्याबरोबर योग्य होणार नाही, कारण मी तर आयोजकांमध्ये पण होते, जशी विद्यार्थिनी म्हणून होते, त्याच्यामुळे ह्या चौघींपैकी कोणीतरी नक्की आपल्या गुरुजनांविषयी बोलू शकतं.
2: नक्कीच, बुवांबद्दल बोलायचं म्हणजे त्यांचा सहवास मिळाला हीच खूप मोठी उपलब्धी आमच्यासाठी होती. त्यांना आम्ही कायम स्टेजवरती किंवा रंगमंचावरती किंवा व्यासपीठावरती त्यांना कायम ऐकत आलेलो होतो, पण जवळ बसून त्यांचं ज्ञान घेणं, म्हणजे ते जे काही देत आहेत ते आत्मसात करणं, ही एक खूप छान उपलब्धी आमच्यासाठी होती. आणि सांगायला इतका आनंद वाटतो की बुवा वेळेचे खूप पक्के आहेत हे आपण त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. कारण आमचं शिबिर 8 वाजता सुरू होणार होतं, तर 8 वाजायला 5 मिनिटं कमी असताना बुवा तिथे हजर असायचे, हे घेण्यासारखं आहे. बरेच जण आमचं झाल्यानंतर येऊ असं करायचे, पण त्यांनी त्याच्याबद्दल कधी तक्रार नाही केली की ही गोष्ट, म्हणजे एखादी व्यक्ती उशिरा आली नंतर तिच्याकडे असं वाईट नजरेने त्यांनी कधी बघितलं नाही की काही अडचणी असू शकतात. हेही आपण शिकलं पाहिजे की आपल्याला जमतं म्हणजे समोरच्याला जमलंच पाहिजे ही भावना त्यांच्या कुठल्याच वागण्यामध्ये नव्हती. अपपर भाव त्यांनी कधी असा केला नाही, त्यांनी नेहमी आम्हाला सगळ्यांना समजून घेतलं. आणि ह्या 10 दिवसामध्ये त्यांना जेवढं म्हणून आम्हाला काही त्या कीर्तन आणि प्रवचनाच्या वर्गामध्ये देता येण्यासारखं होतं ते त्यांनी सगळं काही आम्हाला दिलं. म्हणजे हार्मोनियमची माहिती अगदी प्राथमिक माहिती देखील त्यांनी आम्हाला दिलेली की आपण स्वर कसे लावावेत, कसे ओळखावेत, आणि एखादा अभंग चालू करताना आपण तो कशा पद्धतीने चालू केला पाहिजे, याचं अतिशय उत्तम ज्ञान त्यांनी दिलं. हरिदास यशवंत हे नाशिककरच आहेत, तर त्यांनी आम्हाला खूप छान गीता ह्या विषयावरती खूप छान ज्ञान दिलेलं आहे.
3: बुवांबद्दल सांगताना मला एक असं सांगायचं आहे की मी त्यांना जी राष्ट्रीय कीर्तनकार, त्याचं त्यांनी कुठेही त्यांच्या याच्यात वागण्यामध्ये म्हणजे त्यांचं हे उमटत नाही कधी,
0: म्हणजे मोठेपणा असा दाखवला,
3: त्यांचा मोठेपणा इतका आहे की प्रत्येक कीर्तनाला जे आमच्याकडे आले लोक त्यांना त्यांनी पेटीची साथ केली, आणि काही वेळेस तर त्यांनी खाली बसून सुद्धा पेटीची साथ दिलेली आहे. ते पाहिल्यानंतर असं वाटतं की एवढ्या उंचीवर असलेला माणूस जर एवढं व्यवस्थित वागू शकतो तर आपण कुठे आहे.
0: क्या बात आहे. सोनालीजी, तुम्ही काय सांगाल?
4: बोले तैसच आले त्याची वंदावी पाहुले, असं जे आपण ऐकलं आहे तर तो खरोखर समक्ष अनुभव आम्हाला बुवांच्या इथे आला. 10 दिवसांच्या शिबिरामध्ये बुवांशी बोलताना किंवा बुवांचं सगळं समजून घेताना ऐकताना इतकं सुंदर आणि शांत निवांत असं वाटत होतं. तर एका संताचं व्यक्तिमत्व काय असावं, तर खरोखर असं म्हणजे एक मी एक इमॅजिनेशन मध्ये गेले की अरे आपण तुकाराम महाराज बघितले नाहीयेत, आपण समर्थ रामदास स्वामी बघितले नाहीयेत, पण खरोखर त्यांनी जे कार्य केलेलं आहे तेच ह्या पद्धतीने कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून बुवा करता आहेत. आणि राष्ट्रीय कीर्तनकार म्हणजे नक्की काय हे पण बुवांनी फार छान समजावून सांगितलं, आणि त्यातून खरोखर देशभक्ती, देवकार्य हे सगळं जे आहे ते समाजाभिमुख जे मांडलं जातंय ते खरोखर खूप महत्कार्य असं आहे. त्याचबरोबर मी म्हणेन नकळे ज्ञान नकळे पुराण, वेदांचे वचन नकळे आम्हा जे असं म्हणतो आपण, तर ते म्हणता म्हणता 10 दिवसांमध्ये तो फील आला की अरे आपणही ज्ञानी झालो आहोत आणि आपल्यालाही खूप काही कळायला लागलंय. म्हणजे ही एक भोळीबाबडी कल्पनाही वाटू शकते, पण खरंच खूप छान वाटत होतं. त्यांच्याकडून दोघांकडून भरभरून सगळं मिळत होतं. आणि बुवांचा आविर्भाव जो आहे, चेहऱ्यावरचे जे भाव आहेत, तर एक कीर्तनकार म्हणून सादर करताना आणि उभं राहताना त्या भूमिकेतून असोत किंवा आपल्यापेक्षा लहान कीर्तनकारांना साथ संगत करणं असू देत, तीच शांतचर्या आणि ते सगळं जे वागणं त्यांचं आणि तो स्वभाव सगळा व्यक्त होत होता. तर एक साधेपणा, नैसर्गिकता जी म्हणतो आपण, ती बुवांमध्ये बघायला मिळाली. त्याचबरोबर संत समागमे सुखाच्या या राशी हे संपूर्ण म्हटलं तर 10 दिवस आम्ही शिकत होतो, पण प्रत्येक वेळी ते नवीन वाटत.

0: होतं. प्रत्येक वेळी ते त्यातून इतका नवा नवा पैलू उलगडून सांगत होते की आवाक व्हायला होत होतं की अरे हो असं पण, असाही आपण अँगल लावू शकतो, असंही आपण विचार करू शकतो. आणि खरोखर ते संपूर्णतः आमच्यामध्ये त्यांनी उतरवलं. आणि ते उतरवताना त्यांचा गोड शांत जो आवाज आहे, सुमधुर आवाज आहे, तो पण ऐकत राहावा असा होता. त्यामुळे सर्व समावेशक जे कार्य आहे ते ह्या कीर्तन प्रवचनाच्या संपूर्ण शिबिरातून घडलं. आणि त्याला साजेश आणि त्याला पुष्टी देणार, त्याला पूरक असं यशवंत हरिदास जे आहेत त्यांचं सगळं ज्ञान होतं. त्यांनी आवर्जून प्रत्येक वेळी सांगत राहिले की भक्तिभाव हा महत्वाचा आहेच, पण त्याला ज्ञानाची जोड ही अत्यंत आवश्यक आहे. तर कोणताही भक्त, कोणताही साधक जो आहे तो ज्ञानी असणं गरजेचं आहे. आणि त्या ज्ञानातून घडलेली आणि व्यक्त झालेली भक्ती जी आहे ती परमेश्वराच्या चरणी अगदी बरोबर पोहोचते. आणि त्या दृष्टीने मग त्यांनी तसा प्रयत्न केला. आणि अर्थातच वेद आणि उपनिषदांमधलं जे अवघड असं ज्ञान आहे ते त्यांनी ह्या वेगवेगळ्या गीता ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला समजावून सांगितलं. आणि छान सांगत होते ते, पण असं वाटत होतं की अरे नाही अजून हवं अजून हवं म्हणून, आणि वेळ कमी पडतोय. आणि भरभरून असं सगळं ते ज्ञान त्या दोघांनीही आम्हाला दिलं. त्याबद्दल
1: मला असं वाटतं की भडाग्नी जागृत होण्यापेक्षा ज्ञानाग्नी जागृत व्हावा हे आपण त्यांच्याकडनं शिकलेलो.
0: अगदी बरोबर. तर मला आणखीन एक फार महत्वाचं इथे सांगावंसं वाटतं की जेनझी जे सध्या आपण सगळं म्हणतो आहोत,
2: अनुभवतो आहोत,
0: तर त्या जेनझीने इथे यायला आणि ह्या गोष्टींशी कनेक्ट व्हायला हरकत नाही का? कारण म्हणजे माझं लहानपणीचा स्वतःचा अनुभव सांगते की मला ऑडिओ व्हिज्युअल या बाबतीमध्ये खूप जास्त कळायचं. म्हणजे कोणताही अभ्यास, शाळेचा अभ्यास असो किंवा इव्हन कॉलेजमध्ये सुद्धा असताना ऑडिओ व्हिज्युअल जेवढं असेल ना तेवढं छान वाटायचं
2: लगेच लक्षात.
0: हा अगदी, म्हणजे लहानपणी आजीने पण गोष्टी सांगितल्या रंगवून समर्थ रामदास स्वामींच्या म्हणा किंवा शिवाजी महाराजांच्या, तर ते असं व्हिज्युअल म्हणजे व्हिज्युअलाइज करायचो आपण आणि ते जास्त डोक्यामध्ये बसायचं आणि ते मनावर बिंबायचं. म्हणजे तो एक संस्कार म्हणून खूप सुंदर पद्धतीने तो बिंबला गेला आणि ती जी रुजवात झाली तर त्याचं मॅनिफेस्टेशन जे म्हणतो अभिव्यक्ती जी आहे ती नक्कीच आपल्या कार्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये उतरते. भलेही मी लहानपणापासून कीर्तन प्रवचन भरपूर ऐकली बघितली, ती खूप सुंदर सगळं वातावरण होतं, नाशिकच नदी काठी राहत होतो, पण त्यावेळी सगळं ऐकून सुद्धा मी एखादी मोठी कीर्तन प्रवचनकार जरी झाले नाही, होऊ शकले नाही, तरी इतर कार्यामध्ये, समाजामध्ये किंवा संसारामध्ये आणि इतर सर्व गोष्टींमध्येच ते उतरवता आलं आणि ते खूप छान मला देता आलं इतरांना. तो एक भाग आहे की आत्ताची पिढी कुठे चालली आहे, कुठे भरकटते आहे, पाश्चात्य संस्कृतीकडे ती धावती आहे आणि हे ज्ञान त्यांना मिळणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी अगदी शाळेपासून एक कीर्तन प्रवचनाचं छोटासा त्यांना दाखला म्हणून, एक प्रेझेंटेशन म्हणून देणं फार गरजेचं आहे की कसं असतं, कशी आहे आपली संस्कृती आणि कशी आहे आपली एक परंपरा आणि संपदा, तर हे सगळं महत्वाचं आहे असं मला वाटतं.
2: खूपच छान स्नेहलजी, तुम्ही काय सांगा?
3: सोनालीताईंनी आता खरंच खूप छान सांगितलं बुवांबद्दल आणि हरिदास यशवंत गुरुजींबद्दल. बुवांबद्दल मला थोडंसं एवढंच म्हणायचं की इतके मोठे राष्ट्रीय पातळीवरचे कीर्तनकार ते आहेत, म्हणजे त्यांना अनुभवण्याचं 10 दिवस जे अनुभवला तो अनुभव खूपच छान होता. आणि अगदी त्यांचा निगर्वीपणा जो आहे, इतकं साधं सरळ आणि रुजू स्वभाव आहे की, आणि त्यांच्याकडची एक महत्वाची गोष्ट म्हणजे की त्यांच्याकडे जे आहे ते सगळं देऊन टाकण्याची जी तळमळ होती की मी द्यायला आहे तुम्ही घ्या, किती भरून घेणार तुम्ही, अशा पद्धतीने ते देत होते. म्हणजे असं नाही की एक सिलेबस ठरून आले आणि मला फक्त एवढंच द्यायचं आहे, असं नाही, जितकं देता येईल तेवढं देण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता भरभरून देण्याचा की मी द्यायलाच बसलो आहे, तुम्हाला जे हवंय ते विचारा आणि घ्या माझ्याकडे, अशा पद्धतीचं त्यांचं ते 10 दिवसाचा सगळा आमचा सहवास होता त्यांचा. आणि यशवंत हरिदास गुरुजींनी जे दिलं, मग त्यांचं प्रत्येक वेळा जे म्हणणं होतं की भक्ती आणि भक्तीतून कार्य, पण त्याला जर ज्ञानाचं अधिष्ठान असेल तर ते कार्य किंवा ती भक्ती जास्त काळ टिकून राहते. म्हणजे कार्य कारण भाव हे जे आपण म्हणतो, तर ते कारण महत्वाचं आहे. ज्ञान जर असेल त्याच्या पाठीमागे तर तशी ती भक्ती वाढत जाते आणि मग त्या भक्तीतून कार्य पण घडत जातं. तर आता हरिदास यशवंत गुरुजींचा आता आमचं जो पुढचं, आता त्यांनी सांगितलं की गुरु ऋषी चरित्रांचा जो अभ्यास आहे, या उपनिषदांचा अभ्यास, त्यानंतर ह्या सगळ्या वेगवेगळ्या गीतांचा अभ्यास आणि ऋषींचा पण अभ्यास, तर ऋषी चरित्रांच्या अभ्यासातून आता नवीन प्रकल्प एक घेतलेला आहे, तो म्हणजे गोत्रगाथेचा प्रकल्प. तर आपले जे म्हणजे आपण ज्यांचे गोत्रज आहोत तर आपले ज्या ऋषींपासून आपलं कुळ सुरू झालेलं आहे त्या ऋषींचं कार्य, त्यांचं समाजामधलं असलेलं योगदान, त्यांचं तत्वज्ञान या सगळ्यांचा अभ्यास करून आणि आपल्या कुळातले जे ऋषी आहेत तर त्यांचं आपल्याला कळलं पाहिजे आणि आपल्याकडे ते डीएनए आलेत की नाही, आपण तसं करतोय की नाही इथपर्यंत आपण त्याचा अभ्यास करावा. तर अशी ही गोत्रगाथेची पुस्तकं आता प्रकाशित झाली आणि त्याचं वितरण करण्याचं काम आम्ही सगळे करतो. तर खूप वेगवेगळे छान अनुभव त्याचे सुद्धा आम्हाला येत आहेत.
2: क्या बात है. कीर्तन म्हटलं ना तर त्याच्यामध्ये लोकरंजन हा भाग नक्कीच असतो. आताची काही कीर्तनकार मंडळी जर बघितलीत किंवा काही आपण कीर्तन ऐकतो सुद्धा बऱ्याच मीडियावरती पण येतात, तर या 10 दिवसांमध्ये त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांना काय वाटलं?
4: खूप छान प्रश्न आणि संवेदनशील प्रश्न. बुवांचं एकच वाक्य याच्यासाठी मी सांगेन जे सगळ्यांसाठी आम्ही कायम म्हणजे काय एक पंच लाईन म्हणतो तसं. बुवांनी सांगितलं की कीर्तन करताना समाजाला काय आवडेल ते सांगायचं नाहीये, समाजासाठी काय चांगलं आहे हे आवर्जून सांगायचं आहे. आणि ही त्या व्यासपीठाची म्हणजे त्या पीठाची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे त्यांनी आणखीन थोडस विस्तृत सांगायचं तर विनोदाचार्य किंवा विनोदी कीर्तन ही संकल्पना कशी असू शकते याच्यावरती पण खूप छान चर्चा आमच्याशी केली. कारण मुळात कीर्तन हा विनोदाचा विषय नाही, तुमची भक्ती वाढीस लागावी, त्याच्याच बरोबर समाज प्रबोधन हा सगळ्यात मोठा भाग कीर्तनामधून आणि प्रवचनांमधून होणं अपेक्षित असतं. त्यामुळे आजच्या जे काही मीडियावरती आपण बघायला जातो आहोत मला असं वाटतं तो विषय चर्चेला न घेता आपली रेष मोठी करावी की आपल्याला काय द्यायचं आहे समाजाला. तर आपली रेष मोठी करायची म्हणली तर आपल्याला समाज प्रबोधन कीर्तनातून करायचं आहे. आणि जितकं चांगलं देता येईल, जितकं लोकांना मूळ ग्रंथांकडे भक्तीकडे वळवता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करण्याचा आवर्जून प्रयत्न करावा असं भुवांचं आणि हरिदास यशवंत गुरुजींचं दोघांचंही सांगणं असायचं. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने हीच पंचलाईन मी खूप लक्षात ठेवली. या प्रश्नासाठी मी तुम्हाला हेच उत्तर देऊ शकेल. आणखीनही कोणाचे ह्या तिघींचे काही मतं असू शकतील तर ते पण सांगतील त्या.
0: नक्कीच नक्कीच. कारण भुवांनी हा एक पण छान सांगितलं होतं की तुम्हाला समाजासमोर जायचंय तर तुमचा स्वतःचा आधी आध्यात्मिक विकास व्हायला हवा. आणि स्वतःचा आध्यात्मिक विकास व्हायचा असेल तर तुम्हाला स्वतःचं आत्मपरीक्षण देखील करायला हवं. आत्मपरीक्षण कसं करायचं? ग्रंथ हे गुरु, ग्रंथांना तुम्ही गुरु माना, ग्रंथ शिका काय आहे त्याच्यामध्ये, गीता किती प्रकारच्या त्या शिका, त्याच्यानंतरच तुमचा स्वतःचा विकास होणार आहे आणि स्वतःचं आत्मपरीक्षण देईल, स्वतःचं ऑडिट करायला शिका असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हे आम्हाला खूप छान आवडलं. कारण स्वतःचं ऑडिट कोणी करतच नाही ना. आपण कायम आपले जे काही आर्थिक व्यवहार असतात त्याचंच ऑडिट करत राहतो, पण आपल्या मनाचं, आपल्या बुद्धीचं, आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयवांचं आपण ऑडिट करतच नाही हे त्यांनी आम्हाला खूप छान शिकवलं. आणि बुवांची जी वृत्ती होती की सर्वांना सामावून घेण्याची, म्हणजे कोणी मोठे मोठे कीर्तनकार आल्यानंतर सुद्धा त्यांनी खाली बसून जे त्यांना साथ दिलेली आहे ना ती अप्रतिम होती. म्हणजे ही गोष्ट आमच्या फार चांगली लक्षात राहिली की आपण किती जमिनीशी जोडलेलं पाहिजे, आपले पाय कायम जमिनीवरच पाहिजेत. किंवा किती राष्ट्रीय कीर्तनकार ही त्यांना जरी आपण त्यांना मानत असलो तरी त्यांचं म्हणणं असं आहे की मी राष्ट्रासाठी कीर्तन करतोय, राष्ट्र प्रथम. जसं आता मोदीजी म्हणतात की राष्ट्र प्रथम हा विषय आपल्यामध्ये आला पाहिजे, हा बुवांनी कधीपासूनच आपल्या मनामध्ये रुजवलेला आहे. फक्त हे आपण राजकारण्यांकडनं शिकत आहेत, पण बुवांनी ह्या ग्रंथांच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून एक पहिल्यापासूनच आपल्याला रुजवलं. आणि हाच वसा आपल्याला पुढे न्यायचा आहे की राष्ट्र प्रथम हा आपल्या राष्ट्रामध्ये किती संत होऊन गेले, किती स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले, ह्या सर्वांचा आपल्याला तिथे विषय मांडता आला पाहिजे. आणि तो कीर्तनातून अतिशय सुंदररित्या ज्या कीर्तनाच्या ओव्या आहेत किंवा साकी आहे, दिंडी आहे, या सगळ्या माध्यमातून आपल्याला मांडता आलं पाहिजे असं मला असं वाटतं. हे आम्ही शिकलो आहे.
4: बुवांनी आचरणाचं ऑडिट करायला सांगितलं ते एक फार आम्हाला आवडला तो विषय. त्याच्यामुळे शिबिरामधला प्रत्येकच दिवस आमच्यासाठी खूपच छान होता.
0: शिबिरामध्ये जसं बुवा शिकवत होते आणि त्याला अनुषंगाने हरिदास जे आहेत यशवंत हरिदास गुरुजी ते पण सगळं ज्ञान सांगत होते, तर त्याला सर्वसमावेशक असं तुम्ही स्वतःचं मनन चिंतन करून तुम्ही स्वतःचं सादरीकरण कसं कराल की जे समाजाला हितकारक असेल आणि समाजासाठी उपयुक्त असेल तोही एक भाग तिथे त्यांनी महत्वाचा सांगितला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त आम्ही शिकत होतो आणि ते शिकवत होते, ह्या पलीकडे जाऊन सादरीकरण कसं असावं ते सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये आलं. आणि त्या सादरीकरणातून ह्या गोष्टी ज्या आहेत, आपण विचारलेल्या प्रश्नातले ते मुद्दे, त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. जसं नांदेडकर बुवा, विक्रम बुवा नांदेडकर, त्यांचं पण अप्रतिम असं कीर्तन, त्याचं सादरीकरण त्यांनी केलं. त्याचबरोबर अवंतिका ताई ज्या होत्या, त्यांचंही खूप सुंदर असं की ज्याच्यामध्ये एक सुश्राव्य कीर्तन कसं असावं आणि संपूर्णतः एखादं आख्यान किंवा एखादी कथा कशी मांडावी, त्याची मांडणी कशी असावी आणि त्यातून कोणता संदेश समाजापर्यंत जावा, हे फार सुंदर पद्धतीने त्यांनी मांडलं. आणि ते उदाहरण होतं आमच्यासाठी, एक आदर्श होता. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटच्या दिवशी जे राठीबुवांचं कीर्तन होतं ते तर एकदम जोरदार होतं, अगदी हरिभक्त परायण त्यांची जी एक शैली होती की संपूर्णतः समाज प्रबोधन होतं आणि तेही अत्यंत सुंदर अशा विनोद बुद्धीने, म्हणजे अगदी हसत खेळत. आपण जे म्हणतो ना शालजोडीत मारणे किंवा टपली एक जी आहे की ती अशी अलगत पण छान चपखल बसली पाहिजे, तर त्या पद्धतीने त्यांनी फार सुंदर समाज प्रबोधन करता करता ते संपूर्ण कीर्तन केलं. तर हे समोर दाखलेच त्यांनी आमच्या उभे केले आणि कसं असायला पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने आपण समाजाशी संवाद साधला पाहिजे, जसं कविता ताई म्हटल्या की त्यांना काय आवडतंय ह्यापेक्षा त्यांच्यासाठी काय चांगलं आहे आणि काय हितकारक आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे सादर करताना.
4: अवंतिका ताईंनी खूप छान पद्धतीने विषय मांडला आणि जसं सोनाली ताई म्हणाल्या की सुश्राव्य कीर्तन कसं असतं याचं उदाहरण आमच्या समोर अवंतिका ताईंनी ठेवलं. संस्कृत मधून त्यांनी आर्या आम्हाला सांगितलं की आर्या हा प्रकार संस्कृत श्लोकांमधून पण कसं मांडला जाऊ शकतो, आणि संस्कृत प्रचुर होतं पण अनेक श्लोकांचे दाखले देत त्यांनी मराठीतच कीर्तन किती छान रंगवता येऊ शकतं अशा पद्धतीने घेतला. आणि शेवटचं तर म्हणजे काल्याचंच कीर्तन होतं, त्याच्यामुळे तो कृष्ण इतका छान त्यांनी उभा केला होता की त्याच्या त्या सगळ्या लीला तर कशा पद्धतीने ह्या मांडायच्या, म्हणजे कृष्णाच्या कथा माहिती असतात आपल्याला पण काल्याचं कीर्तन करताना तो कृष्ण कसा उभा करायचा जन्मापासून तर त्याच्या त्या सगळ्या लीला, तर हे त्या दिवशी राठीबुवांनी खूप छान पद्धतीने म्हणजे त्याचं प्रात्यक्षिकच एक प्रकारे आमच्यासाठी तिथे होतं असं म्हणायला हरकत नाही.
5: त्याच्याच बद्दल मला थोडस बोलायचं आहे की वीणाधारी कसे असतात तेही आपल्याला छान मिळालं बघायला, की बुवा वीणा घेऊन आधी येतात, त्यांना कसा मान दिला जातो, नंतर मग प्रमुख जे कीर्तनकार असतात ते येतात, त्याच्यानंतर त्या वीणेला किती महत्व आहे, तिची पूजा किती छान रीतीने केली जाते. नुसतं वीणा घेऊन तुणतुणा वाजवण्यासारखी ती वीणा नाहीये, त्या वीणेमधनं निघणारे हे जे झंकार आहेत ना, ते मला असं वाटतं वैदिक सनातन पद्धतीचे जे दागिने आहेत आपण म्हणतो की ग्रंथ, हे किती म्हणजे मौल्यवान आहेत आपल्या दृष्टीने. अशा पद्धतीने ह्या उपकरण जी आपण म्हणजे साधनं म्हणून ती जी वापरतो, आपला तबला असेल, टाळ असतील, मृदुंग असेल किंवा हार्मोनियम असेल, हे आपले त्याचे त्या कीर्तनाचे दागिने आहेत असं मला असं वाटतं. तसे ग्रंथ आहेत तसे
2: खरंच खूपच छान तुम्ही सगळ्या जणी सांगताय. या 10 दिवसामध्ये म्हणजे मला दोन गोष्टी वाटतायत की एकतर मी का नव्हतो.
4: अरे भाऊ, तुम्ही खूप मोठी संधी गमावलेली आहे आणि पुढच्या वर्षी तरी ती नक्की सोडू नका.
2: नाही, मला दुसरं वाटतंय मी नव्हतो ते बरं झालं, आता मला छान ऐकायला मिळतंय.
4: नाही, किंवा आपण रेडिओ विश्वासच्या समन्वयाने अजून एक कीर्तन शिबिर करूया.
2: नक्कीच नक्कीच करू
4: नक्की.
2: आणि तुम्ही आमच्या श्रोत्यांशी एवढ्या छान गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद तुम्हाला. मी असं तुम्हाला जाऊ देणार नाहीये, पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा परत भेटणार आहोत, पण श्रोत्यांना तोपर्यंत आपण सांगूयात, श्रोते हो तुम्ही ऐकत रहा
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत, देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात हे गीत आहे, ग दी माडगुळकर यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जानकी या चित्रपटामधला सुधीर मोघे यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे जिद्द या चित्रपटामधलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं. राम उगावकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अबोली या चित्रपटामधलं गीत. नाध हो महानोर यांचं गीत ऐकूया आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे निशिकांत सदाफुले यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
3: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे साधी माणसं या चित्रपटामधलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत. कवी योगेश यांचं संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: आपली फरमाइश. श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: आणि कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पाठलाग या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मधुचंद्र या चित्रपटामधलं गीत. गदी माडगुळकर यांची शब्दरचना, ऐकूया महेंद्र कपूर यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनं,
8: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते।
7: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
8: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
7: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
8: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
7: विश्वास नाशिककरांचा।
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, जनावरांना जीवाणूमुळे होणारे रोग आणि त्यावरील उपाय. शेतकरी बंधूंनो, जनावरांमध्ये अनेक रोग आहेत. रोगाच्या साथी तिन्ही ऋतूमध्ये येतात. जीवाणूमुळे उद्भवणाऱ्या गुरांच्या सांसर्गिक रोगात फासी, फऱ्या, घटसर्प, धनुर्वाद, थनदाह इत्यादी आहेत. जनावरे दगावल्यामुळे शेतकऱ्यांचे, पशुपालकाचे फार मोठे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांना, पशुपालकांना जीवाणूमुळे होणाऱ्या रोगाची माहिती आणि त्यावरील उपाय असणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये जीवाणूपासून होणारे रोग, एक फासी, यालाच आपण अँथ्रेक असे पण म्हणू. हा रोग काळपुंजी, फासी, गोडी, पेळू, नरपडे, भांबऱ्या, हुमड्या या नावाने ओळखला जातो. यामुळे निरोगी दिसणारी जनावरे रोगाची लक्षणे दाखवण्यापूर्वी जमिनीवर पडून पाय झाडतात व मरतात. हा रोग बॅसिलस अँथ्रेसिस या जीवाणूमुळे होतो. या रोगाचा प्रसार रोगाची लागण झालेल्या जनावरांचे मलमूत्रातून, नाकाडोळ्यातून वाहणारे पाणी व ला व रक्त यांचे संसर्गाने, तसेच कुरणातील गवत, पाणी प्यावयाची भांडी यांच्याद्वारे या रोगाचा प्रसार होतो. कुरणात चरणाऱ्या जनावरांचे जखमात हे जीवाणू प्रवेश करतात व त्याची वाढ झाल्यानंतर रोगाच्या लक्षणास सुरुवात होते. शेतकरी बंधूंनो, यामध्ये जनावराला ताप फार असतो. दुसरी लक्षणे म्हणजे जनावर थरथरणे, पोटफुगी, तोंड व नाक व गुदद्वारातून रक्तस्राव होणे ही या रोगाची प्रमुख लक्षणे दिसतात. या रोगात रक्त गोठत नाही व त्याचा रंग डांबरासारखा काळसर असतो. शेतकरी बंधूंनो, औषध उपचारामध्ये आजारी जनावराला वेगळे बांधून त्यास त्याला 3-4 दिवस डॉक्टरच्या सल्ल्यानुसार इंजेक्शन द्यावीत. यामध्ये प्रतिबंधक उपाय म्हणून वेळीच गुरांना प्रतिबंधक लस टोचून घ्या. यामध्ये दुसरा रोग म्हणजे फऱ्या, याला एकटांग्या या नावाने ओळखला जातो. हा सांसर्गिक रोग विशेषतः लहान वयाच्या 2-3 वर्ष गाई गुरामध्ये दिसून येतो. हा रोग क्लॉस्ट्रिडियम सोविया नावाच्या जीवाणूमुळे होतो. पानथडीच्या किंवा दलदलीच्या जमिनीत रोगाचे जंतू टिकून राहतात. कुरणात चरणाऱ्या जनावरांना या रोगाची लागण होते. या रोगाचा प्रसार जंतूंनी दूषित झालेल्या चारा पाणी यातून, जनावराचे तोंडातील जखमाद्वारे अंगावरील जखमातून जंतू प्रवेश करतात. शरीरातील मासल भागात जंतू काही काळ सुप्त अवस्थेत राहतात. अनुकूल वातावरण मिळतात. जंतूची वाढ झपाट्याने होऊन रोगास सुरुवात होते. शेतकरी बंधूंनो, या रोगामध्ये लक्षणे, जनावराला खूप ताप येतो. मासल भागात विशेषतः फऱ्यावर, मानेवर किंवा पाठीवर सूज येते. सूज दाबल्यावर चरचर असा आवाज येतो. सूज आलेला भाग काळा दिसतो. जनावर काळवणते. शरीर क्रिया मंद होतात व जनावर दगावतो. यामध्ये औषध उपचार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावी. प्रतिबंधक उपाय म्हणून पावसाळ्यापूर्वी फऱ्या या रोगाची लस टोचून घ्यावी. शेतकरी बंधूंनो, यानंतर आपण घटसर्प हे नाव आपल्याला बरेच परिचयाचे आहेत. घटसर्प यालाच आपण गडसुजी असेही म्हणतो, या नावाने ओळखला जातो. म्हशीमध्ये हा रोग तीव्र स्वरूपात आढळतो व मृत्यूचे प्रमाण फार असते. हा रोग पाचुरेला मल्टोसिडा नावाच्या जीवाणूमुळे होतो. या रोगाचे जंतू जमिनीत, जनावरांच्या नाकपुड्यात व श्वास नलिकेत असतात. रोगी जनावराचे नाकातून व तोंडातून वाहणाऱ्या स्त्रावाचे, मलमूत्राचे दूषित चाऱ्याने हा रोग पसरतो. यामध्ये जनावरांना खूप ताप येतो. घशात सूज येत, जलद श्वासोश्वास, डोळे लाल होणे, वाहणे, जीभ बाहेर येणे किंवा बाहेर पडणे ही प्रमुख लक्षणे

0: नाकातून शेमडासारखा स्त्राव, तोंडातून लाळ वाहते, काही वेळेस रक्ताची हगवण होते व अंगावर सूज दिसून येतो. औषध उपचार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावी. प्रतिबंधक उपाय, मे महिन्यात गुरांना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
1: तर मंडळी, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग. धि. माडगुळकर यांच्या चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं. ऐकूया ललिता फडके यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे जानकी या चित्रपटामधलं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे सुधीर मोघे यांचं. ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश चिवूडकर यांचं गीत कुंगवाचा करंडा या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत साज आहे प्रभाकर जोग यांचा.

नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण नाशिक परिसरामध्ये गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्ष करीत आहोत. आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण आपण करत असतो की ज्या योग्य गुंतवणूकदारांना व्यवस्थित माहिती मिळेल आणि गुंतवणुकीच्या बाबतीत त्यांचे योग्य निर्णय घेण्यास त्यांना मदत होईल. आज या ठिकाणी म्युच्युअल फंडाच्या बाबतीतला एक महत्त्वाचा विषय, आज त्यावरती काही प्रतिक्रिया व्यक्त करायची आहे. म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये SIP नियमित गुंतवणूक पद्धती की एक रकमी गुंतवणूक अशा प्रकारचा वाद उगाचच घातला जातो. काही वेळा SIPचं अति कौतुक होतं. SIP ही जादूची कांडी अजिबात नाही आणि एक रकमी गुंतवणूक करण्याची ताकद असलेल्या व्यक्तीला दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची मानसिक आणि आर्थिक तयारी असलेल्या व्यक्तीला SIPच्या नादी लावणं म्हणजे पर्यायाने त्याचं गुंतवणुकीच्या बाबतीतलं नुकसान करणं होय. कारण जर त्याला बाजाराबद्दल पूर्ण आत्मविश्वास असला तर बाजार वाढणार, चढ उतार जरी झाले बाजारात तरी बाजार वाढणार याबद्दल त्याला खात्री असली तर मग एक रकमी गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नसावी. परंतु उगाच त्यांना STP SIP सांगितलं जातं आणि SIP म्हणजे खूप काहीतरी जादू किंवा खूप चांगल्या प्रकारे पैसा निर्माण होईल असं सांगितलं जातं. तर दोन्ही बाजूच्या ज्या सांगण्याच्या ज्या भूमिका आहेत त्या टोकाच्या भूमिका आहेत. त्यातला मध्यम मार्ग असा आहे की जर समजा एक रकमी गुंतवणुकीसाठी पैसे असले तर ती एक रकमी गुंतवणूक करून त्याला SIPची निवड गुंतवणुकीची जोड देणं SIPची नियमित गुंतवणूक पद्धतीची हे चांगलं ठरतं. किंवा SIP चालू असताना ज्या ज्या वेळेस शक्य होईल त्या त्यावेळेस

सातवं वचन शेवट गोड करेल. आता ही सात वचनं एस आय पीच्या बाबतीत का आवश्यक आहे, तर एस आय पीमध्ये पहिली काही वर्ष वाढ दिसत नाही आणि साधारणपणे दोन ते तीन वर्ष झाल्यानंतर गुंतवणूकदार विचारतो की मी 5,000 रुपये महिन्याप्रमाणे वर्षाचे 60,000 रुपये भरले, चार वर्षाचे मी 2,40,000 जमा केले आणि इथे तर वाढ काहीच दिसत नाही, 2,50,000 फक्त दिसत आहे, म्हणजे माझ्या 2,40,000 फक्त 10,000 वाढलेत का. आता ज्यावेळेस तो माझ्या 2,40,000 10,000 रुपये वाढले का असा प्रश्न म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला विचारतो, त्यावेळेस तो हे विसरतो की हे 2,40,000 रुपये त्यांनी एक रकमी गुंतवणूक केलेल्या नाही आणि एस आय पीच्या माध्यमातून गुंतवणूक केलेली असल्यामुळे टप्प्याटप्प्याने त्याची गुंतवणूक वाढत गेलेली आहे. त्यामुळे गुंतवणुकीतली जी भांडवल वृद्धी आहे तीसुद्धा अचानक एकदम व्हावी असा विचार करून त्या एस आय पीच्या फिगर्सकडे आकडेवारीकडे बघणं हे चुकीचं ठरेल. म्हणून योजनेची निवड करताना प्रथम निवड चांगली झाली पाहिजे, त्यानंतर त्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे, ज्या ज्या वेळेस शक्य होईल त्या त्या वेळेस त्यामध्ये आणखी गुंतवणूक केली पाहिजे आणि जसजसं आपलं उत्पन्न वाढत जाईल तसतसं आपण एस आय पीची रक्कम दरमहा गुंतवणुकीची रक्कम ही वाढवली पाहिजे. असं होत नाही आणि म्हणून हे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं की एस आय पीच्या रकमेमध्ये वाढ केली पाहिजे आणि ज्या उद्देशाने एस आय पी केली आहे. बऱ्याच वेळा असं होतं की लहान मुलांसाठीच्या ज्या गुंतवणूक योजना असतात त्यासुद्धा कधी कधी गुंतवणूकदार बंद करायला येतो आणि मग नंतर जर त्याला सांगितलं की बाबा रे हे तुझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मुलीच्या लग्नासाठी ही एस आय पी तू सुरू केली होती आणि मग जर अजून मुलगा मायनरच आहे, संज्ञान अजून झालेला नाही, अज्ञान आहे आणि तरीसुद्धा मग का बरं बंद करण्याचा विचार करतो आणि मग त्यावेळेस काहीतरी कारणं सांगितले जातात की अमुक एक गोष्ट करायची तमुक एक गोष्ट करायची आहे किंवा मग आता मी एस आय पीचे पैसे काढून घेतो आणि त्यानंतर मग माझ्या हातात पैसे आले की परत मी आणखी गुंतवणूक वाढवेल, अशा प्रकारे काही ना काही सबबी सांगितल्या जातात. म्हणून त्यावेळेस गुंतवणूक करतानाचं उद्दिष्ट काय होतं याची गुंतवणूकदाराला आठवण करून द्यावी लागते आणि सुदैवाने आता म्युच्युअल फंडांच्या ज्या मुलांसाठीच्या लहान मुलांसाठीच्या योजना ज्या आहेत त्या योजनांना 5 वर्षाचा कुलूप बंद कालावधी आहे, म्हणजे गुंतवणूक केल्यानंतर किंवा एस आय पी सुरू केल्यानंतर प्रत्येक एस आय पीच्या हप्त्याला जोपर्यंत 5 वर्ष होत नाही तोपर्यंत त्या हप्त्याची रक्कम काढून घेता येत नाही आणि म्हणून एक शिस्त लागावी यासाठी म्हणून ही एस आय पी या एस आय पीचा विचार केला पाहिजे. आता गुंतवणूक कोणत्या योजनेत करावी, जर कमी जोखीम पाहिजे असेल तर लार्ज कॅप मिड कॅप या योजनांची निवड करावी, पैसा जर लागणार असेल तर मग इक्विटी सेव्हिंग स्कीम यामध्ये गुंतवणूक करावी आणि जर गुंतवणुकीची जोखीम स्वीकारण्याची तयारी असेल तरच मात्र स्मॉल कॅप आणि सेक्टर फंड्स याची निवड करावी. आणि सर्वसाधारणपणे स्मॉल कॅप आणि सेक्टर फंड्स या योजनांमध्ये किमान 5 ते 7 वर्ष एस आय पी झाली की मग त्या ठिकाणी फायदे दिसायला सुरुवात होतं. ज्यावेळेस एस आय पी सुरुवात होते त्या एस आय पीमध्ये सुरुवातीला गुंतवणूकदाराचं फक्त कॉन्ट्रीब्युशनच दिसतं आणि मग हळूहळू त्यामध्ये भांडवल वृद्धी दिसायला लागते आणि साधारणतः 1-5 ते 7 वर्ष नियमित गुंतवणूक झाली की मग एकूण वाढीच्या रकमेमध्ये एस आय पीची जी रक्कम असते ती कमी दिसायला लागते आणि भांडवल वृद्धीची रक्कम ही जास्त वाढलेली दिसते आणि म्हणून एस आय पी करताना किमान 5 ते 10 वर्ष एस आय पी केली पाहिजे आणि त्या कालावधीमध्ये जे चढउतार होतात निव्वळ मालमत्ता मूल्यामध्ये ते चढउतार सहन केले पाहिजे आणि विशेषतः स्मॉल कॅप आणि सेक्टर फंड्स यामध्ये चढउतार जास्त होतात. एस आय पी करताना किंवा एस आय पीचा एखादा हप्ता भरला गेला

0: नाही किंवा SIPच्या बँकेच्या खात्यातून चालू आहे त्या बँकेचं खातं बंद करण्याचा निर्णय गुंतवणूकदाराने घेतला तरी सुद्धा त्याने म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडे जाऊन त्याला जे बदल पाहिजे ते बदल केले पाहिजे. कधीकधी सुरुवातीला जास्त रकमेची SIP सुरू केली जाते आणि नंतर मग ती SIP दर महिन्याला करणं भरणं काही कारणामुळे अशक्य होतं. अशा वेळेस SIP मध्ये बदल करणं म्हणजे जास्त रकमेची SIP केलेली असली तर ती कमी रकमेची करणं हे सुद्धा करणं योग्य ठरतं. विशेषतः SIPचा हप्ता जर गेला नाही आपल्या खात्यातून तर म्युच्युअल फंडाकडून काही शिक्षा नसते, मात्र ज्या बँकेच्या खात्यातून SIPची रक्कम जात असते त्या खात्यातून त्या तारखेला SIPची रक्कम गेली नाही, पैसा कमी होता म्हणून रक्कम गेली नाही, अशा प्रकारे जर काही घडलं तर बँका अवास्तव चार्जेस ठेवीदार जो बँकेचा खातेधारक आहे त्याला लावतात. पण हे बँकेने आकारलेला चार्ज असतो, त्याचा म्युच्युअल फंडाशी काही संबंध नाही. आणि बँकेच्या खात्यातली जी माहिती असते ती गुप्त असावी अशी इच्छा असते, पण बऱ्याच वेळा असं होतं की बँकांचे जे कर्मचारी आहेत त्यांना ही आकडेरी बघायला मिळते आणि त्यानंतर मग ते बँकेच्या खातेधारकांना त्रास द्यायला सुरुवात करतात. बऱ्याचशा बँकांनी आता एजन्सीज घेतलेल्या आहे म्युच्युअल फंडाच्या, मग तुम्ही दुसरा कोणाकडून करू नका, बँकेच्या मार्फतच गुंतवणूक करा अशा प्रकारे सांगितलं जातं. अशा वेळेस खातेधारकाने बँकेला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की तुमच्याकडे असलेल्या माणसांची ट्रान्सफर होते, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, परंतु आमचा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर हा वर्षानुवर्षे कायम असतो, आम्हाला सल्ला देण्याला उपलब्ध असतो, आमच्या अडीअडचणींच्या वेळेस तो त्या समस्येचं निराकरण करतो. म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गुंतवणूकदारांना जर उगाचच अनावश्यक फॉलोअप केला तर त्यांच्या विरुद्ध RBIकडे तक्रार करता येते हे सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं असं वाटतं. परंतु त्याचबरोबर जर खरोखर जर चांगलं मार्गदर्शन मिळालं तर ते निश्चितच स्वीकारलं पाहिजे. आणि मार्गदर्शन घेताना एखादी बँक त्या बँकेची दुसरी कंपनी संबंधित त्याच म्युच्युअल फंडावरती जोर देऊन, उदाहरणार्थ HDFC बँक असेल तर HDFC म्युच्युअल फंडाच्या योजनांवरती जास्त जोर देते का? कारण बऱ्याच वेळा असं होतं की ह्या बँकांना अशा प्रकारे चौकटीत बांधलं जातं की त्यांनी स्वतःच्या योजनांचीच जास्त पब्लिसिटी करावी, त्यामुळे SBIच्या शाखेमध्ये SBI म्युच्युअल फंडाच्या योजना जास्त दिल्या जातात, HDFC बँकेमध्ये HDFC म्युच्युअल फंडाच्या योजना दिल्या जातात, किंवा ICICI बँकेमध्ये ICICI म्युच्युअल फंडाच्या योजना जास्त दिल्या जातात. अशा वेळेस बँकेत खाते असलेल्या खातेधारकांनी हे बघितलं पाहिजे की हे आपल्या फायद्यासाठी सांगतायत का त्यांच्या फायद्यासाठी सांगतायत आणि त्यानुसार योग्य निर्णय घ्यावे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं वाटतं.
1: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
2: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
3: कार्यक्रमात ही गीत ऐकूयात प्र के अत्रे यांचं श्यामची आई या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि सहकारीने गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय. आजच्या आपल्या सुंदर कथा या कार्यक्रमात आज ऐकूया एक मस्त गोष्ट, भूतांची. एक नव्हे, दोन भूतांची. दोन भूत. 10 वर्षांनंतर राज आणि नेहा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आले होते. काही जुने जर्नल्स पाहण्यासाठी ते विद्यापीठाच्या लायब्ररीपाशी पोहोचले तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. लायब्ररीच्या बोर्डवर लिहिलं होतं, लायब्ररीची वेळ 7:00 ते 11:00. लायब्ररी बंद होण्याआधी काम संपवायचं असं त्यांनी ठरवले. राज आणि नेहा जुने जर्नल्स पाहण्यात मग्न असताना साधारणतः 9:15 लायब्ररीयनने पुस्तकं आवरायला सुरुवात केली आणि सांगितलं की 15 मिनिटात लायब्ररी बंद होईल. राजने आश्चर्याने विचारलं, अहो बोर्डवर तर 11:00 लायब्ररी सुरू असते असं लिहिलंय, मग आज इतक्या लवकर का बंद करताय? लायब्ररीयन म्हणाला, रोज 11:00 बंद होते. मग आज? आज 9:00 बंद करायचे आहे का? लायब्ररीयनने क्षणभर दोघांकडे पाहिलं आणि म्हणाला, आज अमावस्या आहे. राजने विचारलं, मग काय? लायब्ररीयनचा चेहरा गंभीर झाला. तो हळू आवाजात बोलला, तुम्हाला माहीत नाही का? अहो 10 वर्षांपूर्वी अमावस्येच्या रात्री इथे भूत भूत वाचवा वाचवा असे ओरडण्याचे आवाज ऐकू आले होते असं बोललं जात. तेव्हापासून अमावस्येला लायब्ररी लवकर बंद होते. 10 वर्षांपूर्वी? राज आणि नेहा भूतकाळात शिकले. राज तेव्हा विद्यापीठात शिकत होता, शेवटचा पेपर बाकी होता आणि त्यानंतर लगेच त्याला गावी परतायचं होतं. दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्यामुळे 8:00 तो विद्यापीठाच्या लायब्ररीत आला होता. अभ्यास अजून खूप होता आणि वेळ बराच कमी. 10:00 लायब्ररी जवळजवळ रिकामी झाली. राजचा अभ्यास चालू होता आणि कधी डोळा लागला ते त्याला कळलंच नाही. 11:00 लायब्ररी बंद झाली. राज मात्र गाढ झोपेत होता. 2:00 त्याला जाग आली. त्याने डोळे उघडले. काही क्षण त्याला आपण कुठे आहोत हे कळतच नव्हतं आणि मग लक्षात आलं की तो लायब्ररीत होता एकटाच. सर्वत्र भयान शांतता. त्या शांततेत घड्याची टिक टिक स्पष्ट ऐकू येत होती. वारा आदळल्याने खिडकीच्या काचांवर हलकासा आवाज येत होता. तेवढ्यात पलीकडच्या कोपऱ्यात काहीतरी हल्ल्यासारखं त्याला जाणवलं. राजने घाबरून त्या दिशेने पाहिलं. आता काहीही हालचाल नव्हती, पण कुणीतरी नक्कीच होतं. कोण असणार इतक्या रात्री इथे? कोण आहे? कोण आहे? राज ओरडला. काहीही प्रतिसाद मिळाला नाही. राज हळूहळू पुढे सरकला. अचानक काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि राज थांबला. पुढचा आवाज तर चक्क त्याच्या पायाजवळ. टेबलवरील पेन खाली पडलं आणि नंतर राजच्या बुटाखाली दाबलं गेलं. परत भयान शांतता पसरली. राज हळूहळू पुढे जात होता. राजला पांढऱ्या शुभ्र कपड्यातली एक आकृती दिसली आणि कसला तरी अस्पष्ट आवाज ऐकू आला. नंतर आवाज बंद झाला, परत आला, बंद झाला आणि परत आला. त्या मधून मधून येणाऱ्या आवाजाने राजचा थरकाप वाढत होता. राजला आठवलं, आज अमावस्या आहे आणि राजच्या अंगावर काटा आला. घाबरून त्याच्या तोंडातून किंकाळी फुटली, भूत भूत भूत. तेवढ्यात ती आकृती चक्क उठून उभी राहिली. राज भीतीने थरथरू लागला. समोर पांढऱ्या कपड्यातला राज दिसताच ती आकृतीही घाबरून ओरडली, वाचवा वाचवा, भूत भूत. भूताच्या त्या अनपेक्षित ओरडण्याने राज दचकला आणि धाडकन खाली पडला. त्याला पडताना पाहून ती आकृती घाबरून परत ओरडली, बापरे भूत भूत, वाचवा वाचवा, आणि ती बेशुद्ध पडली. पुन्हा एकदा भयान शांतता पसरली. कोणाचाही कसलाही आवाज नव्हता. राजला जाग आली तेव्हा अंधुक प्रकाश पडला होता.
त्याने समोर पाहिलं, एक सुंदर मुलगी टेबलावर डोकं ठेवून शांतपणे झोपली होती. जवळच असलेल्या पंख्याच्या वाऱ्याने तिचे मोकळे केस आणि ओढणीचे टोक उडत होते आणि ते मधून मधून टेबलावर टेकल्याने भयावह आवाज येत होता. राजने आश्चर्याने विचारलं, तू नेहा ना, तू इथे कशी? राजच्या आवाजाने तिला जाग आली. तिने डोळे चोळत चोळत राजकडे पाहिलं आणि ती म्हणाली, राज, अरे मी रात्री इथे भूत बघितलं, तू केव्हा आणि कसा आलास? तीही राजसारखीच लायब्ररीत आली होती आणि लायब्ररी बंद होण्याआधी तिला देखील झोप लागली होती. आपण एकमेकांना भूत समजून मोठमोठ्याने ओरडलो हे समजल्यावर दोघेही भयमुक्त झाले आणि मनसोक्त हसले. राज म्हणाला, आता थोड्याच वेळात लायब्ररी उघडेल आणि आपली सुटका होईल. नेहा म्हणाली, राज, पण कोणाला कळू न देता आपल्याला इथून बाहेर पडावं लागेल. का? अरे, एक मुलगा आणि एक मुलगी दोघंच इथे रात्रभर होते हे इतरांना समजलं तर उलट सुलट चर्चा सुरू होईल. राज, तुला एक कळकळीची विनंती करते मी, आजच्या या रात्रीबद्दल कोणाशी बोलू नकोस. नेहमी नाही पण कधी कधी बोलेन. राज म्हणाला, राज, अरे समजत नाही का तुला, माझी बदनामी होईल ना. नेहा, इतरांशी नाही तुझ्याशी बोलेन. राज मिश्किलपणे म्हणाला. त्या दिवशी ते बेमालूमपणे लायब्ररीतून बाहेर पडले खरे, पण नंतर नकळत अडकले एकमेकांच्या प्रेमात. राज ती शेवटची परीक्षा आणि प्रेमाची परीक्षाही चांगल्या मार्कांनी पास झाला आणि शेवटी लग्न बंधनात अडकला. चला चला, मला लायब्ररी बंद करायची आहे. या लायब्ररियनच्या बोलण्याने ती दोन भूतमधून वर्तमान काळात परतली. ते आवाज अजूनही ऐकू येतात का? नेहाने विचारले. आज अमावस्या

0: आहे लायब्ररीत रात्री थांबून घ्यायचा का अनुभव? राजने विचारले.
1: हो हो
0: मी तयार आहे, नेहा म्हणाली. राज आणि नेहाचे धैर्य पाहून लायब्ररियनला आश्चर्य वाटलं, पण तरीही मोठ्या काळजीने तो म्हणाला, नको नको, अहो एक नाही दोन भूत आहेत, आणि त्यांनी काही केलं तर तुम्हा दोघांना. भूतांविषयी एवढं ऐकूनही अजिबात न घाबरता लायब्ररियनला बाय करत ती दोन भूत हसत खिदळत लायब्ररीतून बाहेर पडली, आणि दोन भूतांच्या भीतीने लायब्ररी लवकर बंद करून लायब्ररियन घराकडे मार्गस्थ झाला.
2: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात कलंक शोभा या चित्रपटामधला मधुसूदन कालेलकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
9: दिल्ली पुकारा या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत एका मराठी संगीतकाराची संगीत प्रवासाची कहाणी आणि त्याची काही सुरेल गीतं. मित्रांनो, बाळ पळसुले यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये. आपण ट्यून केलं आहे 90.8 आणि मी आहे प्रांजली तुमच्यासोबत. काही व्यक्तींचे आयुष्य हे एखाद्या सुंदर गीतासारखे असते. सुरुवातीला संघर्षाची करुण लय असते, मधल्या प्रवासात मेहनतीचे ताल असतात आणि शेवटी यशाची गोड चाल असते. ज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले यांची जीवनकहाणी अगदी अशीच होती. नामांकित गुरुकडे तालीम नव्हती, विद्यालयात शिक्षण नव्हते, पण कानांनी ऐकलेले सूर, मनात साठवलेली स्वप्ने आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला असंख्य अविस्मरणीय चाली दिल्या. त्यामुळे हा त्यांचा प्रवास प्रत्येक जिद्दी माणसासाठी प्रेरणादायी ठरतो, आयुष्याचा नवा धडा ठरतो.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमात बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले यांनी गायलेलं, शांता शेळके यांनी लिहिलेलं सासूरवाशिण या चित्रपटातलं एक सुरेल गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहोत बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेली काही सुरेल गाणी. मित्रांनो, लहानपणी गावातील जत्रा बाळ पळसुले यांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येत असे. या जत्रेत घुमणारी गाणी, वाजणारी वाद्ये आणि रंगपंचावर होणारी सादरीकरणे मंत्रमुग्ध करून टाकत असत. त्या सुरांनी त्यांच्या मनावर इतकी गहिरी छाप पाडली की एक दिवस आपणही अशाच रंगमंचावर उभे राहून गाणार, वाद्ये वाजवणार आणि लोकांची दाद मिळवणार हे स्वप्न त्यांनी मनाशी घट्ट बांधले. बाजाची पेटी हातात धरली, अंदाजाने चुका करत करत वाजवायला सुरुवात केली. प्रत्येक सूर स्वतः शोधला, स्वतः चाल अनुभवली. गाण्यांना चाली लावण्याचा छंद दिवसेंदिवस वाढत गेला. हे सगळे अगदी सहज घडले आणि एका उत्तम संगीतकाराला त्या संगीतानेच घडवले. नंतर जत्रेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली, आयुष्य बदलले. एखाद दुसऱ्या गीताला नवीन चाल देत कधी लोकप्रिय हिंदी गाण्यांच्या धर्तीवर मराठी गीते सादर करत त्यांचा हा प्रवास चालला. त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली.

पुकारा या कार्यक्रमामध्ये पाटलीणी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. लिहिलं होतं जगदीश खेबुडकर यांनी, संगीतबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी. जगदीश खेबुडकर देखील त्याच जत्रेमध्ये बासरी वाजवत असत. दोन प्रतिभावंत कलाकारांचा सुरेल सहवास पुढे मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्वाचा ठरला. संगीत देताना कोणते वाद्य कुठे वापरावे, वातावरण कसे तयार करावे, गाण्यात भाव कसा आणावा याचा अनुभव तिथे त्यांनी घेतला. संगीताची आवड प्रचंड होती, परंतु पोटाची ही चिंता होतीच. शिपायाचे काम करत असताना काही काळ त्यांनी वसंत पेंटर यांच्या चित्रसंस्थेत शिपायाची नोकरी केली. शिपायाचे काम करत असतानाच स्वप्न मात्र जिवंत होते. अखेर त्यांना सुधारलेल्या बायका या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली आणि एक नवा संगीतकार हिंदी मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. त्यानंतर बाळ पळसुले यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. चित्रपटातील वातावरण, पात्रांची भावना, कथानकाचा प्रवाह लक्षात घेऊन त्यांनी संगीताची अशी गुंफण केली की प्रेक्षक त्या गाण्याशी भावनिकरित्या जोडले जाऊ लागले.

करा या कार्यक्रमात थापाड्या या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं प्रभाकर नाईक यांनी लिहिलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी. थापाड्या हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील गाण्यांनी लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले. त्यानंतर बाळ पळसुले हे नाव मराठी घराघरात पोचले. अनेक हिंदी गुजराती भोजपुरी चित्रपटांसाठी देखील त्यांनी संगीत दिले. अनेक चित्रपटातली गाणी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या सुरांवर विश्वास ठेवणाऱ्या गायकांची यादी ही मानाची आहे. सर्व मोठे गायक गायिका मोठमोठे संगीतकार यांच्या बरोबर बाळ पळसुले यांनी काम केलं.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये सासूर वाशिणी या चित्रपटातलंच गीत पडेकल लिहिलं होतं शांता शेळके यांनी आणि गायलं होतं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी. बाळ पळसुले यांच्या संगीताचा गौरव अनेक पुरस्कारांनी झाला. दादासाहेब फाळके अकादमी पुरस्कार, मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार, सूर सिंगार पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवले गेले.

0: मित्रांनो, आजही बाळ परसुले यांची गाणी कानावर पडली की ग्रामीण महाराष्ट्राची माती, लोकसंगीताचा सुगंध आणि मराठमोळ्या संस्कृतीची ओळख मनात जागी होते. चौथीपर्यंत शिक्षण, घरची गरिबी, कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना केवळ जिद्द, मेहनत, सुरांवरील प्रेम यांच्या बळावर त्यांनी जे स्थान मिळवले ते प्रत्येक नवोदित कलाकारासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. बाळ परसुले यांची कहाणी आपल्याला एकच गोष्ट शिकवते, ती म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिस्थिती मोठी नसते तर जिद्द मोठी असते. ज्या माणसाच्या मनात सूर जिवंत असतात त्याचे नाव काळाच्या ओघात कधीच विसरले जात नाही. तर मित्रांनो, अशीच सुरेल गाणी ऐकत राहूया, जीवन प्रवास जाणून घेत राहूया आणि परत भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत नमस्कार.
1: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं बंदगी या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोते हो, आज आपण गप्पा मारणार आहोत चारुता कडूरकर यांच्याशी. त्या सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतायत. मला असं वाटतं परिचय करून देण्याच्या ऐवजी आपण गप्पांमधनच त्यांचा परिचय करून घेऊयात. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: माहेरी आल्यासारखं वाटत असल्यामुळे रेडिओ विश्वाससाठी आपण काही सादर करतोय असं वाटत नाहीये. मी चारुता, जन्म नाशिकच असल्यामुळे आज काही कामानिमित्त आले आणि बरेच दिवसाचा आमचा राहिलेलं हे सत्र मी आज आनंदाने आणि श्रावणसरींमध्ये पूर्ण करत आहे, याचा मला कौतुक आहे. आणि नाशिककर असण्याचा अभिमान मला अगदी पहिल्यापासून आहे. रामरायाचं ठिकाण, तपोवनाची भूमी, बहु औद्योगिक क्षेत्र असणारं नाशिक, पण तरीही आम्हाला अजूनही गंगेकाठीवरती गेल्यानंतर कपालेश्वर, यशवंत व्यायामशाळेच्या तिथलं पटांगण, एकमुखी दत्त हे डोळे झाकल्यानंतर तात्काळ समोर येतं ही त्या गोदावरीच्या पाण्याची कमाल आहे सर.
0: नाशिक ते पुणे, लहानपण नाशिक मध्ये, ते कसं गेलं आणि नाशिक ते पुणे हा प्रवास कसा झाला ते आम्हाला थोडक्यात सांगा.
1: आजचा खरा विचारलं तर मला पुण्याहून नाशिकला येताना आज वाईट वाटलं. सिंहस्थाच्या दरम्यान होणाऱ्या जे बदल आहेत ते आता खरंच पटापट व्हावे, कारण की नाशिकचा अभिमान असताना नाशिकच्या रस्त्यांची दुर्दशा. सर, मला तुम्ही मला नाशिक ते पुण्याचा प्रश्न विचारलेला आहे. माझं बालपण नाशिक रोड मध्ये गेलं. सिक्युरिटी प्रेसच्या 10,000 कामगारांना दररोज सायकलवरून जाताना त्यांच्यामुळे आमच्या घरात घड्याळ कळत असे की आता ही मंडळी त्यांच्या कामानिमित्त निघालीय, म्हणजे 7 वाजले आहेत आणि ते आता घराकडे जेवायला, म्हणजे त्यांची मधली सुट्टी झाली आहे आणि ते परत. असं आमचं गजबजलेलं छान स्टेशन असणारं, एक सांस्कृतिक काय म्हणता येईल वातावरण असणारं म्हणजे निम शहरी असं विभाग, फिलोमिनास आणि JDC बिटको इंग्लिश मिडियम स्कूल, ते निवडण्याचे कारण मी अभिमानाने सांगते की मराठीवर असणारं प्रेम आई आणि आजीमुळे. चांगलं वाचन घरामध्ये माझे मामा, माझी आई, म्हणजे आईच्या वाचनाला आजही पर्याय नाहीये. की आज आपण चर्चेमध्ये आजच्या जेनजीच्या भाषेत तू काय नवीन गॅजेट घेतला असं जर विचारलं तर माझ्या बालपणी तू काय नवीन वाचलं, चांदोबा, त्याच्यानंतर अनेक छोट्या मोठ्या, म्हणजे आमच्या काळात चिंटू नंतर आला, पण आम्ही फॅन्टम नावाच्या छोट्याच्या एका चित्रफितीवरती विसंबून असायचो. त्या काळात प्रिंट मीडिया किंवा वृत्तपत्रांचा छान एक आलेख आहे. वसन व्याख्यानमालेचा सर माझ्या वाढीच्या प्रक्रियेमध्ये चांगलं ऐकणं या गोष्टीमध्ये निश्चित असं लक्षात येतो.

0: आणि त्या काळात एमसीडीचा ट्रेनिंगचा दबदबा खूप छान होता. सो उद्योजक मासिकाचे नियमित सभासद, त्यानंतर मिनल मोहाडीकर ताईंबरोबर असणारं व्हॉलंटिअरिंगचं काम, सगळे मित्रमैत्रिणी जे बहुतेकशे आजही उद्योजक आहेत, आणि पुन्हा सांस्कृतिक याच्यामध्ये चांगलं गाणं ऐकायला मिळायचं. त्यानंतर परशुराम सायकडकरला असणारे कार्यक्रम आम्ही आवर्जून ऐकायला यायचो. आणि एस एम आर्केतलं आमचं जे शिक्षण आणि तो जो त्या काळातला नाशिकचा भूगोल होता, तर त्याला आम्ही मर्यादा नव्हतो. तर आम्हाला कॉलेजनी जी काही संधी दिली त्याच्यामध्ये अविराज तायडे सर असतील, नितीन वारे सर, ही मंडळी आम्हाला नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देणारी होती. तर मला अजूनही आठवतं की मी चौक मॅडमकडून, की ज्यांनी एम एचा पेपर वारली चित्रशैलीत पूर्ण केला होता आणि त्यांना त्याचं गोल्ड मेडल होतं, चांगलं वाचन हे आम्ही आणि चांगलं इंग्लिश, आणि पुन्हा वृंदा भार्गवे मॅडम, त्यानंतर तपस्वी मॅडम, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकलो आणि ते आजही जिरपते. म्हणजे कंटाळा आला असा आमच्याकडे शब्द येणार नाही, कारण की वर्तमानपत्र ते अगदी खूप अडचणीच्या ठिकाणी बसलेलं असेल. म्हणजे बसमध्ये जर सीट मिळालं तर वर्तमानपत्राची चार घडी करून तेवढा कॉलम वाचणे हे सुद्धा एक आनंददायी प्रवासातलं काम असू शकतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा, म्हणजे आज जे आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या बाबतीत बघतोय की एक्सपिरियन्शियल लर्निंगच्या दृष्टीने तुम्ही नवीन काय करू शकता आहात, तर आपलं हे कम्युनिटी रेडिओचं माध्यम सुद्धा शिक्षण, प्रबोधन आणि एम्पॉवरमेंट महिलांना पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं काम करू शकतो आणि करेलही.
1: क्या बात आहे, मग पुण्याला कसा गेलात?
0: अर्थातच एक मध्यमवर्गीय घरातल्या आईची अपेक्षा असते की आपली ही तिच्या कार्यक्षेत्रात जे काही नवीन शिकते आहे, पण त्याबरोबरीने कुटुंब ही एक व्यवस्था आहे आणि त्या कौटुंबिक रचनेमध्ये लग्न हे एक इन्स्टिट्यूशन आहे. तर त्या दृष्टीने संधी म्हणून आईने सांगितलं की तुला जे काही करायचं आहे त्याला माझा पाठिंबा आहे. आणि तो काळ सर नुकता ऐश्वर्या आणि सुष्मिताने मोठमोठे क्राऊन आणलेला होता, पण मला अभिमानाने सांगू शकते मी की माझ्या घरातलं सांस्कृतिक वातावरण आणि काही आपल्या घरातल्या महत्वाच्या भूमिका ज्या आई वडील कुठल्याही पेरेंटिंग शिवाय त्या काळात कामं करत होते, की घरातल्या वडील व्यक्तीने जसं आपल्याला काही गोष्टी सांगितल्या तर त्या आपण हो आणि नाही मध्ये वेगळ्या पद्धतीने उत्तर देत असू, पण प्राथमिकता तिने सांगितलं की कुटुंब म्हटलं की जबाबदारी ही लग्नाची येते, तुमच्या सहचराबरोबर तुम्ही घालवलेले दिवस, त्यानंतर तुमची कुटुंबाची जबाबदारी म्हणजे मुलं. आणि तिने मला खूप वेगळ्या कार्यक्षेत्रात टाकलं, ते म्हणजे आज मी अभिमानाने नाशिककरांना सांगू शकते, आज 300 वर व्यक्तींना अखेरपर्यंत खांदा दिलेला व्यक्ती तुमच्या समोर आहे. आणि नाशिककर म्हणून मी गोदाकाठी माझ्या आजी आजोबांबरोबर माझ्या कुटुंबातल्या, जसं आपण लग्नाला जातो तसं आमच्याकडे एक शिस्त होती की 10 निश्चितपणे तुम्ही पाणी द्यायला जायला हवं. आज या गोष्टीची भीती वाटत नाही किंवा कंडोलन्सेस मेसेज पर्यंत गोष्टी होत नाही, तर डोळ्यात डोळे घालून त्या माणसाच्या पाठीवर हात ठेवून की अरे आम्ही खरंच तुझ्या पाठीमागे आहोत हे सांगण्यासाठी कुठलेही शब्द नसतात, तर अजूनही हात आमचे भक्कम आहेत. आणि म्हणून मी सांगते की मला नाशिकनी आई जी एक संधी दिली ती मी आनंदाने पुण्यामध्ये माहेरवाट नावाची संस्था माझ्या कुटुंबियांची जी आहे त्यासाठी गेली 28 मी काम करते आहे. यामध्ये माझा शैक्षणिक वाटचाल मी पुढे चालू ठेवली. माझ्या दुसऱ्या अपत्या ते शाळेत जायला लागलं आणि माझ्या सासूने सांगितलं चल तुला स्वयंपाक नाहीये ना आता, त्याच्यासाठी माणसं आहे, तुझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असं मला म्हणाला नंतर कोणी नको, तर तू निश्चितपणे पुढे जाऊन शिक. सो संधी म्हणून मी इथे एस एम आर केला बीएससी होम सायन्स केलेलं होतं, त्यानंतर मी मास्टर्स इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, त्याच्यानंतर मास्टर इन सोशल वर्क, आणि आजच्या काळाला अतिशय उपयुक्त असणारा जेरेंटोलॉजी म्हणजे जराशास्त्र हा पाठ्यक्रम भारतीय विद्यापीठ आणि WHOच्या मानांकनाने आम्ही तो कोर्स सोशल जेरेंटोलॉजी म्हणजे बदलणाऱ्या काळामध्ये लॉन्जिटिव्हिटी म्हणजे वयोवर्धन होत आहे पण त्याच्यासाठी आपला अजून समाज तयार नाही आहे, वृद्धाश्रम हा शेवटचा आणि अखेरचा पर्याय असू शकतो तो पण आजारी व्यक्तीसाठी, पण कौटुंबिक विघटन होऊन जर ती व्यक्ती आली तर मग समाजामध्ये काहीतरी निश्चित असं घडतंय की ज्याच्यामुळे हे अंतर तयार होत आहे, तर ते कसं कमी करता येईल याच्यावरती पॉलिसी डेव्हलपमेंटचं काम विद्यार्थी म्हणून मी 2004 2010

0: आणि नंतर रिव्ह्यू साठी 214 आणि 214 नंतर आई वडिलांचा चरितार्थाचा जो कायदा आहे तो 2007 ला आला. त्यानंतर मी आपल्या पोलीस ट्रेनिंग अकॅडमीला 15 ते 19 अखेरपर्यंत तो शिकवला. मला आनंदाने सांगावंसं वाटतं की PI आणि API जे त्या काळात ऑन जॉब होते त्यांना आम्ही तो मराठीत शिकवला. कारण कायद्याची भाषा ही थोडी टेक्निकल असते, पण आम्ही ज्या गोष्टी समाज विघटनाच्या बरोबरीने सक्सेशन विल आणि ज्या अडीअडचणी आजी आजोबांना त्यांच्या वार्धक्यामुळे होतात तर त्यांना कोर्टाची पायरी चढायला लागू नये म्हणून ट्रिब्युनल आणि असणारं फेडरेशन फॉर एल्डरली, म्हणजे ज्याला आम्ही शॉर्टमध्ये फेडरेशन फॉर एल्डरली फेस्कॉम म्हणतो, त्यांच्या माध्यमाने आम्ही समुपदेशनाने त्या सोडवल्या. तर त्या सक्सेसफुल केसेस आपल्या केस स्टडी मेथडने सांगून त्या काळात आम्ही त्यांचे प्रॉपर ट्रेनिंग घेतले आणि त्याचा बराचसा उपयोग असणाऱ्या ऑन जॉब ऑफिसर्सना झाला.
1: माहेरवाट नेमकं काम काय करत?
0: माहेरवाट ही संस्था सामान्यपणे ज्या लोअर इन्कम ग्रुपची मंडळी आहेत, आता 6 पे नंतरचे असणारं पेन्शनचं स्ट्रक्चर वेगळं, पण असंघटित कामगार असेल, कोणीतरी प्रायव्हेट नर्सिंग होम मधून रिटायर झालेली नर्स असेल किंवा प्रायव्हेट स्कूल मधला शिक्षक असेल, तर या मंडळींना 15 ते 20 हजारापर्यंत पेन्शन असतं. आमचं शुल्क दिल्यानंतर त्यांच्या हातामध्ये किमान 2-2.5 हजार रुपये स्वतःच्या खर्चासाठी राहावे, त्यांनी चांगल्या पद्धतीने आपलं वयोवर्धन करावं यासाठी काम करणारी ही संस्था, ही मध्यमवर्गीय लोकांना समोर ठेवून उभी असणारी संस्था आहे. आमच्या संस्थेला 32 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि अखेरपर्यंत सांभाळताना आम्ही कुटुंब म्हणून तिथेच राहतो. माझी दोन्ही मुलं आता PhDला आहेत, पण अभिमानाने सांगू शकतो की सोशल एंटरप्रेन्योरशिप मॉडेलवरती काम करत असताना माझ्याकडे आता जी आजी आहे ती 26 वर्ष आमच्याकडे आहे. तर याला कुठलंही घरातलं भांडण किंवा काही आर्थिक विषय असं नाही, तर तिला सांभाळणारे जे तिचे बहीण भाऊ होते ते आता दुर्दैवाने नाहीत, पण भाचा उत्तमरित्या त्यांचा सांभाळ करतोय आणि ही व्यक्ती आता आमच्यातली झालीये. आणि बदलणाऱ्या काळामध्ये जे कोविड नंतरचे दुष्परिणाम आहेत ते आता दिसू लागले आहेत आणि मेंटल हेल्थच्या बाबतीमध्ये वार्धक्यामध्ये होणारा डिप्रेशनचा त्रास, त्यानंतर स्क्रिझोफेनिया, बायपोलर डिसीज आणि कधीही कोणाला होऊ नये असं डिमेन्शिया, कारण तो रिव्हर्सेबल नाही. पार्किन्सन्सला सुद्धा काही माध्यमामध्ये इंजेक्शन्स किंवा काही थेरपीज आहेत, त्याच्याने तो आपल्याला मर्यादित ठेवता येतो, पण डिमेन्शिया हा डिजेनरेटिव्ह असल्यामुळे फार मर्यादा येतात. आणि जेव्हा आपल्याच आई वडिलांना आपण ओळखत नाही तर हे दोन्हीकडे वेगळं दुःख आहे की मुलं मुली पैसा खर्च करायला तयार आहेत पण विस्मरणामुळे आई वडील त्यांना ओळखत नाही. आई वडील म्हणण्यापेक्षा कोणतंच नातेवाईक, जे आज जे आपले कुठले आज जे नाते आहेत शिल्लक, त्यामध्ये हे दृश्य फार केविलवण आहे की आपला मित्र किंवा आपली बहीण हे आपल्याला ओळखत नाही आहे. आणि मग ते जे लोनलीनेस आहे तो कदाचित शेवटाकडे जाऊनच थांबतो. एकच विनंती एक माहेरवाशीण म्हणून, कधी तुम्हाला रस्त्यामध्ये, बसमध्ये किंवा रस्त्यावर आगतिक वृद्ध किंवा एखादी वृद्ध महिला दिसली, तिला जबरदस्तीने रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करू नका, पण जर एक छोटीशी स्माईल आणि पाण्याची बाटली जर देऊ केली तर त्याला त्या गोष्टीची तिला जास्त गरज असेल. आणि हेच आजचं कन्क्लुडिंग माझं वाक्य की वयोवर्धन सर्वांना आहे या गोष्टीचा आपण सन्मान ठेवूया. धन्यवाद.
1: चारुताजी खरंच खूप गप्पा मारायच्या आहेत, पण वेळ मला सांगते आपण पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटणार आहोत, त्याच्यामुळे पुढच्या भागात येण्याचं तुमचं आश्वासन घेऊन आपण इथे थांबूयात.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, या होत्या सामाजिक काम आणि माहेरवट संस्थेच्या चारुता कडूरकर आणि आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं ब्लॅकमेल या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि हे गीत आहे अंदाज या चित्रपटामधलं. ऐकूया हसरत जयपुरी यांची गीतरचना मोहम्मद रफी यांच्या आवाजात, संगीतकार शंकर जयकिशन.

0: व्रजतं लम्बोदरं प्रियं अत्यन्त पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूया दो कलिया या चित्रपटासाठी साहिल लुधियानवी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ श्रोते हो, आज आपण गप्पा मारणार आहोत चारुता कडूरकर यांच्याशी. त्या सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करताय. मला असं वाटतं परिचय करून देण्याच्या ऐवजी आपण गप्पांमधनच त्यांचा परिचय करून घेऊयात. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वास.
1: माहेरी आल्यासारखं वाटत असल्यामुळे रेडिओ विश्वास साठी

तंत्रज्ञानाचे युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: हॅलो झेंजी आणि माझ्या पालक मित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आपणासाठी खास घेऊन आलोय कार्यक्रम मोगरा फुलला संस्काराचा. पारंपरिक भारतीय कुटुंब व्यवस्थेचे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे सुपरिणाम हा या वाचनमालेचा मूळ उद्देश आहे. आजकाल माणूस गर्दीत असूनही एकटा पडत चालला आहे. पाश्चात्य विचारांचे आक्रमण व भारतीय जीवनशैली यातून सुवर्णमध्य काढून आपण आपले जीवन सुखसमाधानात कशा प्रकारे जगू शकतो याचा बोध आपल्याला या वाचनमालेतून निश्चितच होईल. मित्रांनो, या मालिकेतील आजचे पुष्प क्रमांक 3. आजच्या आधुनिक वेगवान आणि तंत्रज्ञानाच्या युगात वाढता व्यक्तिवाद, शहरीकरण यामुळे कुटुंब संस्थेसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. आज जेव्हा समाजात मानसिक तणाव, एकाकीपणा व सुरक्षितता वाढत आहे, तेव्हा भारतीय कुटुंब व्यवस्थेची गरज आणि महत्व पूर्वीपेक्षाही अधिक प्रकर्षाने जाणवू लागले आहे. म्हणूनच भारतीय कुटुंब हा केवळ नात्यांचा अभ्यास नसून तो मानवी जीवनाचा गाभा आहे. संस्कार आणि एकत्र राहण्याच्या सुंदर तत्वज्ञानाचा तो अभ्यास आहे. कुटुंब आणि जीवनशास्त्र हे दोन शब्द वर पाहता वेगळे वाटू शकतात, पण प्रत्यक्षात ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुटुंब ही जीवन जगण्याची पहिली प्राथमिक व्यवस्था आहे, तर जीवनशास्त्र म्हणजे माणसाचे जीवन सुखी, समाधानी आणि यशस्वी करण्याचे नियम आणि पद्धती आणि अनुभवातून सिद्ध झालेले विज्ञान आहे. माणसाचे जीवन हे प्राण्यांसारखे केवळ जैविक अस्तित्व नाही, आहार, निद्रा, भय आणि मैथून या मूलभूत गरजांपलीकडे जाऊन माणसाला प्रेम, आत्मसन्मान, मूल्ये, चांगल्या भावना आणि आध्यात्मिक प्रगतीची गरज असते. या सर्व उच्च गरजांची पहिली अनुभूती माणसाला कुटुंबातच येते. म्हणूनच कुटुंब ही मानवी जीवनाची खरी एक प्रयोगशाळा आहे. बालक बोलायला किंवा वाचायला शाळेत शिकेल, पण प्रेम काय असते हे त्याला पुस्तकातून नाही तर आईच्या कुशीमधूनच समजते. कर्तव्य काय असते हे त्याला वडिलांच्या कष्टातून दिसते. त्याग, सेवा, संयम आणि क्षमा यासारखे मोठे गुण कुटुंबाच्या वातावरणातूनच मुलाच्या रक्तात भिनतात. म्हणूनच कुटुंब हे आपले सर्वात मोठे संस्कार केंद्र आहे. भारतीय जीवनशास्त्राचा पाया परस्पर जोडले जाण्यामध्ये आहे. म्हणूनच आपल्याकडे संपूर्ण जगाला कवेत घेणारी वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना मांडली गेली आहे. अयम निजः परो वेति गणना लघु चेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. हा माझा आणि तो परका असा संकुचित विचार या लोकांच्या मनात नाही. ज्याचे अंतःकरण मोठे आणि उदार आहे त्याच्यासाठी संपूर्ण पृथ्वी हेच एक कुटुंब असते. या विचाराची पहिली पायरी म्हणजे आपले स्वतःचे घर असते. माणूस विज्ञानामध्ये प्रगती करतोय, पण घराघरामध्ये नात्यांचे शास्त्र मात्र बिघडत चालले आहे. तुम्ही घरात लावलेला टीव्ही, फ्रीज किंवा एअर कंडिशनर कितीही महागडा असू द्या, जर घराचे व्होल्टेज सतत कमी जास्त होत राहिले तर ते महागडे इलेक्ट्रॉनिक्सचे सामान जळून खाक होईल. तुमचे कुटुंब हे त्या व्होल्टेज सारखे आहे. जर कुटुंबातील वातावरण स्थिर, शांत, समाधानी असेल तर मुलांचे भविष्य उत्तम घडेल, पण जर घरात रोज भांडणे, कलह आणि क्लेश असतील तर वाढलेले व्होल्टेज तुमच्या मुलाचे मानसिक आरोग्य जळून राख करेल. घरात शांततेचे व्होल्टेज टिकवणे आवश्यक आहे आणि यालाच जीवनशास्त्र असे म्हणतात. मित्रांनो, हे विचार प्रत्यक्ष आपल्या जीवनात कृती रूपात आणल्यास आपले जीवन निश्चितच संस्कार फुलांच्या सुवासाने बहरून जाईल. चला आपण सर्व मिळून प्रयत्न करूया, आपले कुटुंब, आपला समाज आणि राष्ट्र एक संघ करण्याचा, सुदृढ करण्याचा. आणि भेटूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता व पुनःप्रक्षेपणात रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात अमित कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांचं हे गीत आहे घराला, या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.
2: अरे मिल गए

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजात प्रेम धवन यांची गीतरचना. हे गीत आहे धडकन या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: सोनी कोमी यांचं संगीत असलेलं वर्मा मलिक यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे खून की टक्कर या चित्रपटामधलं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया अंजान ह्यांचं मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे अमर उत्पाल यांनी. हे गीत आहे घर में राम गली में शाम या चित्रपटामधलं.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026.
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्याला तर माहितीच आहे जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकवल्या जातात आणि ह्याचा पुढाकार घेतला तो शैलेश लेले सर आणि त्यांच्या संस्थेने. या अनुषंगाने आपण विविध व्यक्तींशी गप्पा मारत असतो, त्यांचा अनुभव जाणून घेत असतो आणि त्याच निमित्ताने आज माझ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत जिल्हा परिषद शाळा शिंदेपडळ तालुका हवेली जिल्हा पुणे येथून आशा सूर्यकांत तेवरडिया मॅडम. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत. मॅडम, गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी तुमचं स्वागत करते, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद मॅडम.
0: तर सगळ्यात आधी तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्हाला शिक्षिका व्हावं असं का वाटलं?
1: शिक्षिका होणं म्हणजे एकतर मी पाचवीला असताना म्हणजे त्या वर्गातली माझी आठवण आहे की माझ्या इंग्लिशच्या शिक्षिका इतक्या सुंदर शिकवायच्या मला. मी पुणे मनपाच्या शाळेत होते पण त्यांचं शिकणं बघून मला असं वाटायचं की मी जर उद्या मोठी काही झाले तर मी शिक्षिकाच होणार आणि ते पण इंग्लिशचीच असं म्हणजे त्या वयाला मी ठरवलं होतं. त्याच्यामुळे म्हणजे ते डोक्यातच होतं माझ्या की आपल्याला शिक्षिका व्हायचं आहे म्हणून वगैरे असं.
0: अच्छा, बर, म्हणजे तुमच्या शिक्षिकांचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर होता आणि म्हणून तुम्ही स्वतः सुद्धा शिक्षिका झालात.
1: हो, अगदी अगदी.
0: बरोबर. आणि तुम्ही सुद्धा मुख्य विषय इंग्रजीच निवडला का?
1: हो हो, माझं ग्रॅज्युएशनचा विषय इंग्लिशच आहे, एमए इंग्लिश आहे माझं.
0: बरोबर. अच्छा, किती वर्ष झाले तुम्ही शिक्षिका म्हणून कार्यरत आहात?
1: मला 29 वर्ष पूर्ण झाली नुकतेच.
0: बर, अतिशय प्रदीर्घ असा अनुभव आहे. आणि सुरुवात पण तुमची जिल्हा परिषदेच्या शाळेनेच झाली का?
1: हो हो, अगदी जिल्हा परिषदेपासूनच माझी मावळ तालुक्यातच माझी पहिली शाळा होती गोवित्री म्हणून, तिथून माझ्या नोकरी सुरुवात झाली.
0: बर बर. आणि त्यानंतर आतापर्यंत किती ठिकाणी बदली झाली असेल?
1: माझी आतापर्यंत म्हणजे आता ही आत्ताची जी माझी शाळा आहे ती पाचवी शाळा आहे फक्त. म्हणजे एका शाळेमध्ये मी बरीच नोकरी केलेली आहे, गोवित्री शाळेत 12.5 वर्ष, दुसरी असं एक साधारण 5 शाळा आतापर्यंत झालेल्या आहेत माझ्या वगैरे.
0: बर बर. अच्छा, आणि आता सध्याच्या शाळेमध्ये किती दिवस झाले तुम्हाला?
1: आत्ताच्या या शाळेमध्ये मला अगदी आता म्हणजे 10 महिने झालेत फक्त मला इथं येऊन.
0: बर, इथे कसा आहे अनुभव, विद्यार्थी संख्या कशी आहे?
1: इथं माझ्याकडे छोटी शाळा आहे, पहिली ते चौथी पर्यंतची शाळा आहे आणि पट खूप कमी आहे माझ्या शाळेचा इथं, कारण शहरी भागाच्या लगत शाळा आहे आणि गावकरी जे आहेत तर ते अगदी म्हणूया आपण की परिस्थितीने खूप ते चांगले आहे, त्याच्यामुळे त्यांचा सगळ्यांचा ओढा इंग्लिश मिडियम कडे आहे, त्याचा परिणाम आमच्या शाळेच्या पटावर झालेला आहे, त्याच्यामुळे पट आमचा खूप कमी आहे आता सध्या.
0: अच्छा, काही अतिरिक्त तुमच्याकडे चार्ज वगैरे आहे?
1: हो आहे ना, शाळेत मुख्याध्यापक पदाचा चार्ज माझ्याचकडे आहे.
0: बरं, आता थोडस फ्लोआ बद्दल गप्पा मारूया. फ्लोआ बद्दल तुम्हाला कधी समजलं?
1: मी ज्या वेळेला भारगाव शाळेमध्ये होते ना, तर त्यावेळेला इनर व्हील संस्थेची एक टीम माझ्या शाळेमध्ये आली होती भासगाव शाळेमध्ये, तर त्यांनी त्यावेळेला एक शालेय साहित्य मुलांना देणं वगैरे असं त्यांच्या सगळ्या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. तर त्यावेळेला नुकतंच माझ्या लक्षात असं आलं होतं की ही भासगावची जी मुलं आहेत तर खूप धडपडी आहेत, काहीतरी करायचंय, त्यांना नवीन शिकण्याची अशी एक आस आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. आणि त्यावेळेला माझ्या डोक्यात होतं की यांना जॅपनीज शिकूया, कारण माझा एक भाचा जॅपनीज शिकत होता, तर तो सोर्स वापरून आपण काहीतरी या मुलांसाठी नवीन वेगळं करूया असं मला वाटत होतं. नेमकी त्यावेळेला ही इनर व्हीलची टीम तिथं आली आणि मग ते सगळं साहित्य वगैरे देताना मला असं वाटत होतं की हे संपणाऱ्या गोष्टी आहेत, या काय आज आहे

0: म्हणून मग त्यांनी माननीय शैलेश लेले सरांचा संदर्भ आम्हाला दिला आणि मग त्यानंतर शैलेश लेले सर स्वतः शाळेत आले आणि की वेगवेगळ्या परकीय भाषांमध्ये किती वेगवेगळ्या संधी आहेत हे त्यांनी मुलांना खूप छान पटवून दिलं. अशा पद्धतीने मी फ्लो अशी जोडले गेले.
1: बर, आणि साधारण ही कधी किती सालची गोष्ट आहे?
0: ही साधारण 2024.
1: बर, म्हणजे आता जवळजवळ 2 वर्षापासून तुम्ही फ्लो अशी जोडल्या गेलेल्या आहात.
0: हो हो.
1: बर, मग आपल्या माध्यमातून किती विद्यार्थी एनरोल झाले ह्या कोर्स साठी?
0: सुरुवातीला माझ्याकडे 5वी, 6वी, 7वी मिळून 28 विद्यार्थी होते. पण हळूहळू पहिल्या लेवलला म्हणजे जवळजवळ माझा 80% निकाल लागला होता. 80% मुलं पास झाली होती त्याच्यातली. परंतु नंतर कसं आहे की 7वीची मुलं आमच्याकडे 7वीपर्यंत शाळा असल्यामुळे ती मुलं हायस्कूलला गेली, ती मुलं ड्रॉप झाली. नंतर काही मुलांचा इंटरेस्ट कमी झाला. असं करत करत आता शेवटच्या 3 लेवलला माझ्याकडे 8 मुलं आहेत फक्त जर्मनच्या लेवलला.
1: अच्छा, बर. त्यातले काही डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा काही रँक होल्डर आहेत का?
0: हो आहेत ना, आहेत. रँक होल्डर म्हणजे शुभम गौड हा जो आहे तो स्टेट रँक होल्डर आहे.
1: बरं,
0: म्हणजे त्याला आउट ऑफच 50 पैकी 50 मिळालेले आहेत त्याला. आणि बाकीचे जे 7 आहेत तर 6 मुलांना 50 पैकी 49 आहेत आणि एका मुलाला 47 मार्क्स आहेत त्याच्यामध्ये.
1: वा, किती छान. मग ह्या सगळ्या म्हणजे धडपडीमध्ये मुलांसाठी सगळं काही मिळवून द्यायचं, ह्या धडपडीमध्ये आपणही कधी 2 भाषांपैकी एखादी शिकावी असं कधी काही विचार केला आणि शिकलात का?
0: हो अगदी. म्हणजे ज्यावेळेला शैलेश लेले सरांशी बोलणं झालं सुरुवातीला तर त्यांचं बोलणं ऐकून मीच खूप इम्प्रेस झाले होते. आणि मग त्यांच्या बोलण्यातून आलं की आम्हाला ही सगळी प्रोसेस करण्यासाठी एका कोऑर्डिनेटरची गरज आहे, तर एका शिक्षकाला ते करावं लागेल वगैरे असं. तर मग कोऑर्डिनेटर म्हणजे काय असं म्हटल्यावर की मुलांना काही अडचणी आल्या त्याच्यामध्ये शिकताना तर मग त्यांना एक मदतीचा हात म्हणून फ्लो काही प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नव्हती म्हणून मग ती कोऑर्डिनेटर तुम्ही व्हाल का वगैरे असं. आणि मग माझ्या असं पण लक्षात आलं की नुसतं कोऑर्डिनेट करण्यापेक्षा की उद्या मुलांना शिकताना जर काही अडचण आली तर मलाही कळलं पाहिजे ते, मला आल्याशिवाय मी त्यांना कसं काय शिकवू शकणार किंवा मी त्यांना कशी काय मदत करू शकणार. म्हणून मग मी हे ठरवलं की आपणही ही जर्मन भाषा शिकूया आणि मग मुलांच्या सोबत मी पण एनरोल केलं होतं फ्लोआ मध्ये.
1: बर, मग कुठली भाषा शिकलात आपण?
0: मी पण जर्मनच भाषा शिकले वगैरे.
1: अच्छा, कसा होता अनुभव?
0: खूप छान. म्हणजे नवीन काहीतरी शिकतोय याचाच एक तर आनंद होता आणि मुलांना पण ही भाषा बोलायला ज्यावेळेला सुरुवातीच्या अभिवादनाच्या पद्धती पहिल्या लेवलच्या वगैरे असो तर म्हणजे आजही ती मुलं गुड मॉर्निंग म्हणत नाहीत, गुटन मॉर्निंगच म्हणतात वगैरे असो. आणि ज्यावेळेला हे असं वातावरण तयार व्हायला लागलं जाताना शाळेतून निघताना बाय बायच्या ऐवजी चूस म्हणणं, इतर मुलं जी होती ना तर ते पण ते ऐकून ऐकून आता ह्यांना कळायला लागलं की अरे हा गुटन मॉर्गन म्हणजे गुड मॉर्निंग बर का वगैरे असं. म्हणजे इतकी छान वातावरण निर्मिती झाली होती आणि मुलं शिकायला त्याच्यामुळे उत्सुक होती, वेगळं काहीतरी नवीन शिकायला मिळतंय याचा खूप आनंद मुलांना मिळत होता.
1: किती लेवल कम्प्लीट केल्या आपण?
0: 3 लेवल कम्प्लीट झाल्यात माझ्या.
1: तर आता सध्या तुम्ही म्हटलात की विद्यार्थी संख्या कमी आहे, सो पुढचं हे कसं असणार आहे, प्लॅन ऑफ ऍक्शन म्हणूया किंवा इतर काही गोष्टी की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ह्या भाषा पोहोचवण्याचं काम तुमच्या परीने पुढे नेण्याचा तुम्ही कसा प्रयत्न करणार आहात?
0: आता जरी माझी त्या शाळेतून ट्रान्सफर झाली असली तरी सुद्धा मी जर्मनच्या मदतीने मुलांच्या संपर्कात आहे. म्हणजे आता एक वर्ष होत आलं मला बदली होऊन, तरी पण मग मी असं करते की झूम मीटिंगद्वारे मी मुलांना कनेक्ट होतोय आणि रोजचा अभ्यास आम्ही करतो. पहिल्यांदा फ्लोआचे व्हिडिओ बघते मी स्वतः त्याचा अभ्यास करते, त्याचे नोट्स काढते आणि मग त्या पद्धतीने मुलांची मीटिंग घेऊन. पूर्वी तर मुलांना नेटवर्क पण नव्हतं पण आता सुदैवाने ते आहे त्याच्यामुळे आम्ही भेटू शकतो. रोज आम्ही संध्याकाळी असे क्लासेस घेते झूम मीटिंगवर वगैरे असं. हे झालं माझगावच्या बाबतीत. पण आता माझी शाळा छोटी आहे आता सध्या जिथे मी आहे तिथं, पण तरी पण मुलांना लिखाणाच्या दृष्टीने वगैरे नव्हे पण बोलण्यासाठी मात्र मी जर्मनचा उपयोग करते. 1 ते 10 अंक असतील की अगदी ते 4th मुलांच्या टप्प्यात आहे असं, 1 ते 10 संख्या किंवा आत येऊ का मी बाहेर जाऊ का किंवा गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून हे जे मॅनर्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी मी मुलांना सांगून तोंडी म्हणजे ओरली या गोष्टींची तयारी खूप छान होती आणि लहान मुलांना सुद्धा हे सगळं खूप आवडतंय आणि खूप छान पद्धतीने ते स्वीकारतायत पण वगैरे आणि हा बदल पालकांना पण खूप आवडतोय माझ्या.
1: मस्तच. बरं, तुम्ही सुरुवातीलाच म्हटलात की तुम्हाला असंही त्यांना जापनीज भाषा शिकवायची होती,

0: त्यामुळे मुळातच तुम्हाला ह्या गोष्टीचं गांभीर्य आहे की वेगळ्या परकीय भाषा शिकल्याने काय फायदा होऊ शकतो. तर ते थोडं तुमच्या शब्दात मला ऐकायला आवडेल की का बरं इतका आटापिटा चालू होता की मुलांना अजून काहीतरी चांगलं शिकवायचं
1: नाही. आणि मुळात म्हणजे या सगळ्याची प्रेरणाच मला मुलांकडून मिळाली, कारण मुलंच इतकी, मी म्हटलं की नाही, इतकी चंट आणि इतकी ऍक्टिव्ह होती ती मुलं आहेत आता सध्या की म्हणजे कळत होतं त्यांना की काहीतरी शिकायचं. आणि तो भाग जो इतका रिमोट एरिया आहे की म्हणजे 2025 पर्यंत तिथं मोबाईलला नेटवर्क नव्हतं आजच्याही काळामध्ये वगैरे असं इतक्या रिमोट एरियामध्ये, पण त्या मुलांमध्ये जर एवढं कॅलिबर आहे तर मग काय करू शकतो. आणि माझ्या आवाक्यात होतं, आणि माझ्या घरात स्वतः जर्मन लँग्वेजवाले 6 मेंबर्स आहेत म्हणजे भाची कंपनी, बहीण भाऊ वगैरे असो, तर त्यांच्याकडे बघून मला सारखं असं वाटत होतं की शहरामध्ये या सगळ्या संधी मुलांना उपलब्ध होतात, पण म्हणजे जिथं खरं टॅलेंट आहे तिथं सुद्धा जर ह्या मुलांना काही एक्सपोजर मिळालं अशा ह्याच्याने तर ही मुलंही पुढे जाऊ शकतात. फक्त त्यांना त्या मदतीची गरज आहे, एका विशिष्ट दिशेने नेणं. आता मी तर म्हणजे माझी भूमिका फक्त आता इथे एवढीच होती की त्यांना त्याच्या मेन रस्त्यावर आणून सोडणं. एकदा शिक्षणाच्या प्रवाहात हे आलेलेच आहेत. आता फक्त जरी 4 लेवलच्या आमचा कोर्स पूर्ण झाला तरी आता मला त्यांना माझी गरज भासू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. इथून पुढे आता मुलांना कळलं की हे सोर्सेस आपण खूप उपलब्ध करून घेऊ शकतो, युट्यूब आहेत किंवा गुगल आहे वगैरे, अशा पद्धतीने अजून आपण पुढच्या लेवल पर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे हा या हायवेच्या रस्त्यावर आपण म्हणतो ना हायवेला आणून सोडणं, असं माझं काम होतं असं मला वाटतं. आणि ते मी प्रामाणिकपणे केले अगदी.
0: नक्कीच तुमच्या बोलण्यातूनच ते समाधान कळतंय की तुम्हाला किती छान वाटतंय. पालकांशी कधी काही इंटरॅक्शन करायची वेळ आली आणि मग त्यांना पण खूप छान वाटलं की आपली मुलं काहीतरी चांगलं शिकतात, असा काही अनुभव सांगता येईल का?
1: हो नक्कीच नक्कीच. अगदी सुरुवातीलाच ज्यावेळेला मुलांना शिकवायचं ठरवलं त्यावेळेला पहिल्यांदा या गोष्टीबद्दल मला पालकांनाच सांगावं लागलं, कारण नवीन आपण काहीतरी शिकतोय आणि आपली मुलं नवीन शिकणार आहेत याचा, या गोष्टीला ऑलवेज पालक वेलकमच करणार खात्री. पण काही गोष्टींसाठी आपल्याला त्यांची मदतही लागत असते वगैरे. असं आता हे जे कोर्स करायचं होते आम्हाला तो मोबाईलवर होता, म्हणजे ऑनलाईन कोर्स असल्यामुळे मोबाईलची गरज होती. आणि मुळातच पालकांचा मोबाईलकडे बघण्याचा दृष्टिकोन की मुलं कसं आहे की मुलांनी मोबाईल हातात घेतला म्हणजे तो काहीतरी गेम खेळत असेल किंवा काहीतरी वगैरे, तर तसं नाहीये. मोबाईलचा असाही उपयोग करूया आपण असं म्हणणे सांगण्यासाठी एक मला पालक सभा घ्यावी लागली. त्या पालकसभेमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी शैलेश लेले सरांचा संदर्भ देऊन की त्यांनी कशा पद्धतीने भविष्यामध्ये याचा उपयोग होऊ शकतो या सगळ्या बाबींचा मी त्याच्यात उल्लेख केला आणि पालकांना समजावून सांगितलं. आणि योगायोगाने कसं की हे जे पालक होते हे पण माझे माजी विद्यार्थी होते, त्याच्यामुळं त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता. माझं शिकवणं किंवा माझा एकंदरीत विचार करण्याची पद्धत याच्याशी त्यांना ते खूप चांगले जोडले गेलेले आहेत. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप पॉझिटिव्हली घेतल्या मुलांना म्हणजे. आणि त्याशिवाय नवीन म्हणजे आता ह्या गोष्टीचा कुठलाही गंध नव्हता त्या परिसरामध्ये की परकीय भाषा शिकणं किंवा काय. आणि मग साहजिकच कुठल्याही पालकाला की अरे माझा मुलगा एक परकीय भाषा शिकणार आहे आणि ती पण घर बसल्या, एरवीला न परवडणारी फी किंवा येणं जाणं हे खूप आजही तिथं खूप अवघड आहे की वाहतुकीच्या सोयी नाही किंवा काही नाही, शिकावं असं वाटलं तरी शिकण्याच्या कोणत्याही सोयी तिथे उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत जर घर बसले आपल्या मुलांना नवीन काहीतरी आणि चांगलं शिकायला मिळतंय, आणि शिवाय आपल्या शिक्षिका ते शिकवतायत म्हटल्यावर पालकांनी त्याला आनंदाने होकार दिला होता मला वगैरे.
0: वा मस्तच. बरं, फ्लोआने घेतलेल्या इनिशिएटिव्ह बद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अनेक संस्था अशा आहेत की ज्या सेवाभाव म्हणूनच सुरू झालेल्या असतात आणि सामाजिक कार्य करण्यासाठीच खरं तर संस्था सुरू होतात, पण फ्लोआचं काम हे सामाजिक कार्य तर आहेच पण विद्यादानाचं आहे. तर एकूणच त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांनी जो काही इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्याबद्दल काय वाटतं?
1: खूपच छान. म्हणजे फ्लोआचे मानावे तेवढे आभार म्हणजे कमीच आहेत. आणि आभार म्हणणं पण खरं तर एक फॉर्मॅलिटी होईल, पण ह्याच्या आपल्याकडं त्यांचं सगळं काम जातं शैलेश लेले सरांचं. म्हणजे ज्या वेळेला मला असं वाटत होतं प्रत्यक्षात म्हणजे माझ्या डोक्यात नुसता प्लॅन होता की यांना परकीय भाषा शिकवायची, पण का कशी कुठं तर याची उत्तरं मला सापडत नव्हती वगैरे असं. आणि त्यावेळेला नेमका फ्लो असा संदर्भ मिळाला आणि शैलेश लेले सरांनी ज्या पद्धतीने मुलांना सांगितलं बोललं त्यांचं जे मार्गदर्शन होतं ते इतकी मुलं त्या गोष्टीने इम्प्रेस झाली की त्यांनी मग नोंदणी केली वगैरे. बरं, ही नोंदणी म्हणजे इतक्या नॉमिनल फी मध्ये आहे फ्लोआची नोंदणी की आज आपण बघतोय पुण्यासारख्या शहरामध्ये हजारो रुपये भरून फॉरेन लँग्वेजेस शिकवल्या जातात वगैरे असं. तर तसं न होता आणि शिवाय फ्लोआचं कसं आहे की म्हणजे अगदी 100-200 रुपयामध्ये मुलं की एखाद्या अगदी सामान्य कुटुंबातला मुलगा सुद्धा ही फी सहज भरू शकतो. आणि शिवाय ऑनलाईन कोर्स असल्यामुळे आपल्या सोयीने आपल्या वेळेने आपल्याला पाहिजे तितक्या वेळेला व्हिडिओ ऐकणं, समजा त्याच्या नोट्स काढणं, अभ्यास करणं हे सारखं शक्य आहे. तर त्याच्यामुळं खूप खूप धन्यवाद फ्लोआला आणि माननीय शैलेश लेले सरांना.
0: खूपच
1: मला असं वाटतं बरं का की थोडंसं ऍडिशन अजून त्याच्यात करते की ज्या मुलांना असं स्वप्न आहेत पण भरारीचं बळच नाहीये तर अशा मुलांना बळ देण्याचं काम फ्लोआच्या माध्यमातून लेले सर करतायत असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
0: नक्की नक्की खूपच छान. बरं, जाता जाता सगळ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना मग त्यामध्ये विद्यार्थी असतील, पालक असतील आणि अनेक वयोगटातल्या व्यक्ती असतील तर त्यांना काय संदेश द्यावा असा वाटतो?
1: संदेश देण्याइतपत मी मोठी नाही पण एक विनंती माझी सगळ्यांना असं असेल की एक शिक्षक म्हणून माझं म्हणणं कायम असं असतं की भर धाव ज्यांची धाव आहे नाव त्यांचे होऊ द्या. आणि विद्यार्थी आणि एक पालकांना ही चौकटीच्या बाहेर जाऊन जर आपल्याला काही एखादी गोष्ट करता आली ती भले एखादी भाषा शिकणं असेल किंवा एखादी कला शिकणं असेल तर फक्त फॉर्मल शिक्षणापेक्षा मुलांना त्याच्यात न गुंतवता नुसतं फॉर्मल शिक्षणापेक्षा त्याच्या सोबतीला शिक्षणाच्या शिक्षण तर गरजेचं आहेच पण शिक्षणाच्या सोबतीला एखादी कला, एखादा खेळ किंवा एखादी परकीय भाषा असं काहीतरी एक आपल्या मुलाकडं कन्फर्म असायला पाहिजे की जे त्याला आयुष्य जगण्यासाठी कायम उपयोगी पडेल.
0: छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून आणि एकूणच तुमच्या बोलण्यातून आतापर्यंतच्या अनुभवांचा जे काही शिदोरी गाठीशी जमा झाली आहे ना ती एक वैचारिक प्रगल्भता जाणवत होती. आणि खऱ्या शिक्षकाची जी धडपड असते की माझा विद्यार्थी पुढे गेला पाहिजे तर ते सुद्धा जाणवलं. आणि मुळातच तहानलेल्याला योग्य वेळी पाणवठा सापडावा ना अशी एकंदरीत तुमची परिस्थिती दिसली की मला माझ्या मुलांना हे सगळं शिकवायचंय. पण म्हणजे आपण म्हणतो ना की चांगल्या भावनेने प्रयत्न केले की अनेक मार्ग जोडले जातात किंवा अनेक सोर्सेस उपलब्ध होतात तर ते सुद्धा मला तुमच्या बोलण्यातून जाणवलं. आणि खूप छान आजची मुलाखत झाली, आजच्या गप्पा झाल्या असं म्हणायला काही हरकत नाही. अनेक जण याच्यातून प्रेरणा घेतील आणि तुमची ही धडपड नक्कीच मुलांना खूप मोठं यश प्राप्त करून देऊ अशा सदिच्छा देते. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात, इतक्या छान गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद.
0: तर असे कहो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक
2: कुवारा या चित्रपटामधलं सोनू निगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत संगीतकार आदेश श्रीवास्तव

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात नदीम श्रवण यांचं संगीत असलेलं समीर यांचं गीत अमित कुमार यांच्या आवाजात. हे गीत आपण ऐकणार आहोत बाप नंबरी बेटा दस नंबरी या चित्रपटामधलं.

0: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम
1: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by

0: विश्वास कोऑपरेटिव बैंक,
1: संचयात समृद्धि।
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा 10वा भाग. वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा पाया कोणता असेल तर तो म्हणजे सर्वभूती भगवत भाव. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये मागताना म्हटले होते, भूता परस्परे जरो मैत्र जीवांचे, म्हणजेच प्रत्येकामध्ये साक्षात पांडुरंगाचे रूप पाहणे. वारीच्या वाटेवर चालणारा प्रत्येक वारकरी याच भावनेने ओतप्रोत भरलेला असतो आणि म्हणूनच वारीमध्ये एकमेकांच्या पायावर मस्तक टेकवून साष्टांग नमस्कार घालण्याची अद्वितीय प्रथा आहे. पैठणच्या पवित्र भूमीत शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या छत्रछायेखाली एक असा अलौकिक साधक होऊन गेला ज्याने या सर्व भूती भगवत भावाचा परमोच्च बिंदू गाठला. त्यांचे नाव दंडवत स्वामी. दंडवत स्वामी अत्यंत साधे, सरळ आणि ईश्वरी अनुसंधानात मग्न असणारे व्यक्तित्व. त्यांच्या भक्तीचे स्वरूप मोठे विलक्षण होते. ते पैठणच्या रस्त्यावरून चालताना समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाला, रस्त्यावर कुत्र्या मांजरांना, अगदी झाडांना, पाषाणालाही साष्टांग नमस्कार करत, त्यांच्या मुखातून अखंड माझा विठ्ठल माझा विठ्ठल हाच गजर चालू असायचा. जगाची रीत मोठी विचित्र असते. जो सामान्य चौकटीत बसत नाही त्याला जग वेडा ठरविते. पैठणमधील काही कर्मठ आणि तेव्हा लोकांना स्वामींचा हा स्वभाव अनाकलनीय वाटायचा. रस्त्यावरून जाता येता प्रत्येकाला लोटांगण घालणाऱ्या साधकाची लोक चेष्टा करू लागले. लोक त्यांना उपहासाने दंडवत स्वामी म्हणू लागले. परंतु स्वामींना या थट्टेचे काहीच वाटत नसे. लोकांचा तो उपहास स्वामींनी गोड प्रसाद म्हणून स्वीकारला आणि ते अधिकच लीनतेने सर्वांना दंडवत घालत राहिले. एकदा दंडवत स्वामी पैठणच्या मार्गावरून विठ्ठल नामाचा गजर करत चालले होते. त्याचवेळी काही निंदक मंडळींनी त्यांची फजिती करण्याचे ठरवले. त्याच रस्त्याच्या कडेला एक गाढव मरून पडले होते. त्या निंदकांनी स्वामींना अडवले आणि अत्यंत कुत्सितपणे विचारले, काय हो दंडवत स्वामी, तुम्ही तर प्रत्येकात परमेश्वर पाहतात ना, मग आम्हाला सांगा या मेलेल्या दुर्गंधी सुटलेल्या गाढवातही तुमचा तो परमेश्वर आहे का? स्वामी अत्यंत शांतपणे आणि तितक्याच ठामपणे म्हणाले, होय, माझ्या पांडुरंगाचे रूप चराचरात आहे. या गाढवाच्या शरीरातही तोच पांडुरंग भरून राहिला आहे. एवढे बोलून स्वामींनी पूर्ण श्रद्धेने अत्यंत निस्सीम भावाने त्या मृत गाढवाच्या शरीरासमोर आपले दोन्ही हात जोडले आणि ते जमिनीवर साष्टांग गाढवे झाले. स्वामींचे मस्तक जमिनीला स्पर्शून जसे वर उठले तशी एक अद्भुत घटना घडली. स्वामींच्या त्या पवित्र भक्तीच्या स्पर्शाने त्या मृत गाढवाच्या शरीरात साक्षात प्राणाचे चैतन्य सहसरले. ते मेलेले गाढव ताडकन उठून उभे राहिले आणि धावू लागले. हा प्रकार पाहून निंदकांची बोलती बंद झाली. पैठण नगरीत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. दंडवत स्वामींनी मेलेले गाढव जिवंत केले. गाढव जिवंत झाल्याची ही बातमी जेव्हा संत एकनाथ महाराजांच्या कानावर गेली तेव्हा नाथांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या ऐवजी चिंता उमटली. स्वामींची सिद्धी प्रगट झाली आहे आणि या व्यवहारिक जगात त्यांचे आता काय परिणाम होतील याचे दूरगामी ज्ञान नाथांना झाले होते. आणि म्हणून एकनाथ महाराज दंडवत स्वामींना मायेने म्हणाले, स्वामी, तुम्ही त्या गाढवाला प्राणदान दिलेत ही गोष्ट जरी तुमच्या भक्तीचा अधिकार दाखवणारी असली तरीही व्यवहारिक दृष्टीने ही गोष्ट आता धोक्याची आहे. आता हा स्वार्थी लोकसंस्कार तुम्हाला जगू देणार नाही. ज्याचे नातेवाईक मृत होतील ते सर्व लोक तुमच्याकडे येतील. भक्ती बाजूला राहील आणि चमत्काराचा बाजार मांडला जाईल. तेव्हा हे सर्व टाळण्यासाठी स्वामी तुम्ही आता ताबडतोब समाधी घ्या. सर्वसामान्य माणसाला जर अशी सिद्धी मिळाली असती तर तो अहंकाराने हुरळून गेला असता. पण दंडवत स्वामींचे हे गुरुचरणी पूर्णपणे समर्पित शिष्य होते. नाथांचे शब्द ऐकताच
स्वामींच्या मनात यत्किंचितही संकोच किंवा भीती निर्माण झाली नाही. त्यांनी नाथाकडे पाहिले, जोडलेले हात मस्तकावर नेले आणि शांत स्वरात म्हणाले, जशी गुरूंची आज्ञा. एवढे बोलून स्वामींनी एकनाथ महाराजांच्या पावन चरणावर आपले मस्तक ठेवले आणि एका शिष्याने गुरुच्या एका शब्दासाठी आपल्या प्राणाचे विसर्जन केले. दंडवत स्वामींनी देह सोडला पण पैठणमधील विरोधी मंडळीचे समाधान झाले नाही. त्यांनी एकनाथ महाराजांवरती अत्यंत गंभीर आरोप केला. एकनाथ महाराजांच्या सांगण्यावरून एका साधूने प्राण दिले आहेत, त्यामुळे नाथांकडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडले आहे. नाथांना सभेमध्ये पाचारण करण्यात आले. सभेतील पंडितांनी ब्रह्महत्येच्या प्रायश्चित्तासाठी नाथांना पवित्र सिद्ध करायला सांगितले. त्यांनी शास्त्रातील एक अत्यंत कठीण अशी अट नाथांसमोर ठेवली. ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले होते, जर तुम्ही त्याच परंपरेतील असाल तर देत्या देवालयासमोरील जो पाषाणाचा नंदी आहे त्याला तुम्ही स्वतःच्या हाताने गवताचा घास खायला लावलाच पाहिजे. जर त्या पाषाण नंदीने गवत खाल्ले तरच तुम्ही शुद्ध आहात. दगडाचा नंदी गवत खाणे अशक्य होते, पण नाथांची भक्ती आणि अंतःकरणातील शुद्धता अथांग होती. नाथांनी हिरव्या गार गवताची एक मूठ हातात घेतली आणि ते शांत पावलांनी त्या निर्जीव पाषाणाच्या नंदीजवळ गेले. नाथांनी सद्गुरूंना आणि पांडुरंगाला स्मरले आणि तो गवताचा घास नंदीच्या पाषाणाच्या मुखाजवळ धरला आणि आवर्जून म्हणाले, हे देवा, तू आता हा गवताचा घास घे आणि या कोरड्या सहस्राभिमानी लोकांचे डोळे उघड. नाथांचे शब्द उमटताच त्या निर्जीव पाषाणाच्या नंदीमध्ये हालचाल झाली. त्या दगडाच्या नंदीने आपली जीभ लांब केली आणि नाथांच्या हातातील गवताचा घास तोंडात घेतला आणि तो जिवंत प्राण्यासारखा चावून चावून खाऊ लागला. हा प्रकार पाहून सभेतील सर्व पंडित निंदक थरथर कापायला लागले. त्यांचे गर्वाचे डोंगर क्षणात गळून पडले आणि ते नाथांच्या पायावर डोके ठेवून शरण आले. नाथांनी नंदीकडे पाहिले आणि करुणेने म्हणाले, देवा, आता आपणही या व्यावहारिक जगात राहू नका. जर तुम्ही इथे राहिलात तर लोक आपल्या दर्शनासाठी इथे गर्दी करतील, स्वार्थ साधून घेतील आणि यामुळे प्रचंड त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. या त्रासातून मुक्त होण्यासाठी आपण ताबडतोब गोदावरी नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी. नंदीने संतांचे शब्द शिरसावंद मानले. तो पाषाणाचा नंदी ताडकन उठून उभा राहिला, गोदावरी नदीच्या पात्राकडे गेला आणि सर्व लोकांच्या देखात त्याने डोहात प्रवेश करून जलसमाधी घेतली. शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज की जय. दंड

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण नाशिक परिसरामध्ये गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्ष करीत आहोत. आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण आपण करत असतो की ज्या योग्य गुंतवणूकदारांना व्यवस्थित माहिती मिळेल आणि गुंतवणुकीच्या बाबतीत त्यांचे योग्य निर्णय घेण्यास त्यांना मदत होईल. आज या ठिकाणी म्युच्युअल फंडाच्या बाबतीतला एक महत्त्वाचा विषय, आज त्यावरती काही प्रतिक्रिया व्यक्त करायची आहे. म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये SIP नियमित गुंतवणूक पद्धती की एक रकमी गुंतवणूक अशा प्रकारचा वाद उगाचच घातला जातो. काही वेळा SIPचं अतिकौतुक होतं, SIP ही जादूची कांडी अजिबात नाही आणि एक रकमी गुंतवणूक करण्याची ताकद असलेल्या व्यक्तीला दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची मानसिक आणि आर्थिक तयारी असलेल्या व्यक्तीला SIPच्या नादी लावणं म्हणजे पर्यायाने त्याचं गुंतवणुकी

0: त्या बाबतीतलं नुकसान करणं होय. कारण जर त्याला बाजाराबद्दल पूर्ण आत्मविश्वास असला तर बाजार वाढणार, चढ उतार जरी झाले बाजारात तरी बाजार वाढणार याबद्दल त्याला खात्री असली तर मग एक रकमी गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नसावी. परंतु उगाच त्यांना STP SIP सांगितलं जातं आणि SIP म्हणजे खूप काहीतरी जादू किंवा खूप चांगल्या प्रकारे पैसा निर्माण होईल असं सांगितलं जातं, तर दोन्ही बाजूच्या ज्या सांगण्याच्या ज्या भूमिका आहेत त्या टोकाच्या भूमिका आहेत. त्यातला मध्यम मार्ग असा आहे की जर समजा एक रकमी गुंतवणुकीसाठी पैसे असले तर ती एक रकमी गुंतवणूक करून त्याला SIP निवड गुंतवणुकीची जोड देणं, SIP नियमित गुंतवणूक पद्धतीची, हे चांगलं ठरतं. किंवा SIP चालू असताना ज्या ज्या वेळेस शक्य होईल त्या त्या वेळेस त्या SIP आणखी गुंतवणूक करणं एक रकमी हे सुद्धा चांगलं ठरू शकतं. आम्ही असं गमतीने नेहमी सांगत असतो, विवाह सोहळा संपन्न झाला असं म्हणतात सप्तपदी झालं की, आणि म्हणून त्यासाठी जर SIP जर चांगल्या प्रकारे करायचं असेल तर SIP सप्तपदी आणि त्या संबंधीचे नियम हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहिलं पाऊल, पहिलं वचन नीट पारख करून योजनेची निवड करेल. दुसरं वचन आवश्यक तो वेळ देईल. तिसरं वचन वाईट काळातही डोळसपणे साथ देईल. चौथं वचन नात्याचं मोजमाप रोजच्या हिशोबाने करणार नाही. पाचवं वचन माझ्यासोबत माझ्या SIP वाढवील. सहावं वचन शेजाराच्या संसाराकडे बघून माझा जोडीदार बदलणार नाही. सातवं वचन शेवट गोड करेल. आता ही सात वचनं SIP बाबतीत का आवश्यक आहे, तर SIP पहिली काही वर्ष वाढ दिसत नाही आणि साधारणपणे 2 ते 3 वर्ष झाल्यानंतर गुंतवणूकदार विचारतो की मी 5,000 रुपये महिन्याप्रमाणे वर्षाचे 60,000 रुपये भरले, 4 वर्षाचे मी 2,40,000 जमा केले आणि इथे तर वाढ काहीच दिसत नाही, 2,50,000च फक्त दिसत आहे, म्हणजे माझ्या 2,40,000 फक्त 10,000च वाढलेत का. आता ज्यावेळेस तो माझ्या 2,40,000 10,000 रुपये वाढले का असा प्रश्न म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला विचारतो त्यावेळेस तो हे विसरतो की हे 2,40,000 रुपये त्यांनी एक रकमी गुंतवणूक केलेल्या नाही आणि SIP माध्यमातून गुंतवणूक केलेली असल्यामुळे टप्प्याटप्प्याने त्याची गुंतवणूक वाढत गेलेली आहे. त्यामुळे गुंतवणुकीतली जी भांडवल वृद्धी आहे तीसुद्धा अचानक एकदम व्हावी असा विचार करून त्या SIP फिगर्सकडे आकडेवारीकडे बघणं हे चुकीचं ठरेल. म्हणून योजनेची निवड करताना प्रथम निवड चांगली झाली पाहिजे, त्यानंतर त्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे, ज्या ज्या वेळेस शक्य होईल त्या त्या वेळेस त्यामध्ये आणखी गुंतवणूक केली पाहिजे आणि जसजसं आपलं उत्पन्न वाढत जाईल तसतसं आपण SIP रक्कम, दरमहा गुंतवणुकीची रक्कम ही वाढवली पाहिजे. असं होत नाही आणि म्हणून हे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं की SIP रकमेमध्ये वाढ केली पाहिजे. आणि ज्या उद्देशाने SIP केली आहे, बऱ्याच वेळा असं होतं की लहान मुलांसाठीच्या ज्या गुंतवणूक योजना असतात त्यासुद्धा कधी कधी गुंतवणूकदार बंद करायला येतो आणि मग नंतर जर त्याला सांगितलं की बाबा रे हे तुझ्या मुलाच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी ही SIP तू सुरू केली होती आणि मग जर अजून मुलगा मायनरच आहे, संज्ञान अजून झालेला नाही, अज्ञान आहे आणि तरीसुद्धा मग का बरं बंद करण्याचा विचार करतो आणि मग त्यावेळेस काहीतरी कारणं सांगितले जातात की अमुक एक गोष्ट करायची, तमुक एक गोष्ट करायची आहे, किंवा मग आता मी SIP पैसे काढून घेतो आणि त्यानंतर मग माझ्या हातात पैसे आले की परत मी आणखी गुंतवणूक वाढवेल, अशा प्रकारे काही ना काही सबबी सांगितल्या जातात. म्हणून त्यावेळेस गुंतवणूक करतानाचं उद्दिष्ट काय होतं याची गुंतवणूकदाराला आठवण करून द्यावी लागते. आणि सुदैवाने आता म्युच्युअल फंडांच्या ज्या मुलांसाठीच्या, लहान मुलांसाठीच्या योजना ज्या आहेत त्या योजनांना 5 वर्षाचा कुलूप बंद कालावधी आहे, जे गुंतवणूक केल्यानंतर किंवा एस आय पी सुरू केल्यानंतर प्रत्येक एस आय पीच्या हप्त्याला जोपर्यंत 5 वर्ष होत नाही तोपर्यंत त्या हप्त्याची रक्कम काढून घेता येत नाही आणि म्हणून एक शिस्त लागावी यासाठी म्हणून ही एस आय पी या एस आय पीचा विचार केला पाहिजे. आता गुंतवणूक कोणत्या योजनेत करावी, जर कमी जोखीम पाहिजे असेल तर लार्ज कॅप मिड कॅप या योजनांची निवड करावी. पैसा जर लागणार असेल तर मग इक्विटी सेविंग स्कीम यामध्ये गुंतवणूक करावी. आणि जर गुंतवणुकीची जोखीम स्वीकारण्याची तयारी असेल तरच मात्र स्मॉल कॅप आणि सेक्टर फंड्स याची निवड करावी. आणि सर्वसाधारणपणे स्मॉल कॅप आणि सेक्टर फंड्स या योजनांमध्ये किमान 5 ते 7 वर्ष एस आय पी झाली की मग त्या ठिकाणी फायदे दिसायला सुरुवात होतं. ज्यावेळेस एस आय पी सुरुवात होते त्या एस आय पीमध्ये सुरुवातीला गुंतवणूकदाराचं फक्त कॉन्ट्रीब्युशनच दिसतं आणि मग हळूहळू त्यामध्ये भांडवल वृद्धी दिसायला लागते. आणि साधारणतः 1-5 ते 7 वर्ष नियमित गुंतवणूक झाली की मग एकूण वाढीच्या रकमेमध्ये एस आय पीची जी रक्कम असते ती कमी दिसायला लागते आणि भांडवल वृद्धीची रक्कम ही जास्त वाढलेली दिसते. आणि म्हणून एस आय पी करताना किमान 5 ते 10 वर्ष एस आय पी केली पाहिजे आणि त्या कालावधीमध्ये जे चढउतार होतात निव्वळ मालमत्ता मूल्यामध्ये ते चढउतार सहन केले पाहिजे आणि विशेषतः स्मॉल कॅप आणि सेक्टर फंड्स यामध्ये चढउतार जास्त होतात. एस आय पी करताना किंवा एस आय पीचा एखादा हप्ता भरला गेला नाही किंवा एस आय पीच्या बँकेच्या खात्यातून चालू आहे त्या बँकेचं खातं बंद करण्याचा निर्णय गुंतवणूकदाराने घेतला तरीसुद्धा त्याने म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडे जाऊन त्याला जे बदल पाहिजे ते बदल केले पाहिजे. कधीकधी सुरुवातीला जास्त रकमेची एस आय पी सुरू केली जाते आणि नंतर मग ती एस आय पी दर महिन्याला करणं भरणं काही कारणामुळे अशक्य होतं. अशा वेळेस एस आय पीमध्ये बदल करणं म्हणजे जास्त रकमेची एस आय पी केलेली असली तर ती कमी रकमेची करणं हे सुद्धा करणं योग्य ठरतं. विशेषतः एस आय पीचा हप्ता जर गेला नाही आपल्या खात्यातून तर म्युच्युअल फंडाकडून काही शिक्षा नसते, मात्र ज्या बँकेच्या खात्यातून एस आय पीची रक्कम जात असते त्या खात्यातून त्या तारखेला एस आय पीची रक्कम गेली नाही, पैसा कमी होता म्हणून रक्कम गेली नाही, अशा प्रकारे जर काही घडलं तर बँका अवास्तव चार्जेस ठेवीदार जो बँकेचा खातेदारक आहे त्याला लावतात. पण हे बँकेने आकारलेला चार्ज असतो, त्याचा म्युच्युअल फंडाशी काही संबंध नाही. आणि बँकेच्या खात्यातली जी माहिती असते ती गुप्त असावी अशी इच्छा असते. पण बऱ्याच वेळा असं होतं की बँकांचे जे कर्मचारी आहेत त्यांना ही आकडेरी बघायला मिळते आणि त्यानंतर मग ते बँकेच्या खातेदारकांना त्रास द्यायला सुरुवात करतात. बऱ्याचशा बँकांनी आता एजन्सीज घेतलेल्या आहे म्युच्युअल फंडाच्या, मग तुम्ही दुसरा कोणाकडून करू नका, बँकेच्या मार्फतच गुंतवणूक करा अशा प्रकारे सांगितलं जातं. अशा वेळेस खातेदारकाने बँकेला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की तुमच्याकडे असलेल्या माणसांची ट्रान्सफर होते, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, परंतु आमचा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर हा वर्षानुवर्षे कायम असतो, आम्हाला सल्ला देण्याला उपलब्ध असतो, आमच्या अडीअडचणींच्या वेळेस तो त्या समस्येचं निराकरण करतो. म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गुंतवणूकदारांना जर उगाचच अनावश्यक फॉलोअप केला तर त्यांच्याविरुद्ध RBI तक्रार करता येते, हे सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं असं वाटतं. परंतु त्याचबरोबर जर खरोखर जर चांगलं मार्गदर्शन मिळालं तर ते निश्चितच स्वीकारलं पाहिजे. आणि मार्गदर्शन घेताना एखादी बँक त्या बँकेने त्या बँकेची दुसरी कंपनी संबंधित त्याच म्युच्युअल फंडावरती जोर देऊन, उदाहरणार्थ HDFC बँक असेल तर HDFC म्युच्युअल फंडाच्या योजनांवरती जास्त जोर देते का? कारण बऱ्याच वेळा असं होतं की ह्या बँकांना अशा प्रकारे चौकटीत बांधलं जातं की त्यांनी स्वतःच्या योजनांचीच जास्त पब्लिसिटी करावी, त्यामुळे SBI शाखेमध्ये SBI म्युच्युअल फंडाच्या योजना जास्त दिल्या जातात, HDFC बँकेमध्ये HDFC म्युच्युअल फंडाच्या योजना दिल्या जातात, किंवा ICICI बँकेमध्ये ICICI म्युच्युअल फंडाच्या योजना जास्त दिल्या जातात. अशा वेळेस बँकेत खाते असलेल्या खातेदारकांनी हे बघितलं पाहिजे की हे आपल्या फायद्यासाठी सांगतायत का त्यांच्या फायद्यासाठी सांगतायत, आणि त्यानुसार योग्य निर्णय घ्यावे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावंसं वाटतं.
1: धंदा वाढवायचा आहे पण मोठी रक्कम कुठून आणू?
2: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
1: हप्ता कसा भरायचा?
2: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
1: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक, तुमचं जगणं तुमचा आवाज, स्वागत गणेशाचे हा कार्यक्रम सादर करत आहे. सहभाग ॲडव्होकेट सौ अंजली महाजनी. नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा घरी आलेत, त्यांनी आम्हाला बघितले, आम्ही त्यांना बघितले आणि बाप्पांनी आम्हाला जिंकलेच. आम्ही तर अगदी मंत्रमुग्ध झालो होतो. मनपूर्वक बाप्पांना वंदन करून त्यांचे दर्शन घेताना डोळ्यातून घळाघळा अश्रू अविरत व्हायला लागले. असे गणपती बाप्पाचे दर्शन आमच्यावर परिणाम करून गेले आणि मनातली गाणे ओठावर आले.

याप्रमाणे गणेशाला नमन करून आता गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आणि उत्सव मूर्ती आणि मंगलमूर्ती गणेशासाठी विविध प्रकारची गाणी भोपाळी ऐकत सुजन गणेशाप्रती नतमस्तक होत आहे. भोपाळी हा खरे तर आपल्या पारंपरिक मराठीतील संगीत प्रकार आहे. परमेश्वराला पहाटे जागे करण्यासाठी सुरेल भूपाळी गाण्याची महाराष्ट्रात सांस्कृतिक परंपरा आहे. बहुतांशी भूपाळ्या या भूपराग मधील असून त्यात देवाची स्तुती करून त्याला आळविले जाते, जागे केले जाते, उठविले जाते. नुकतीच आता गणेश चतुर्थी आलेली आहे आणि विद्याभ्यासाचे आराध्य दैवत म्हणजे गणपती यांचे आगमन झालेले आहे. सुवासिनींनी गणेशाच्या आगमनाची यथासांग तयारी केलेली आहे आणि त्या मंगलमूर्तीचे स्वागतासाठी त्या शुचिरभूत होऊन प्रसन्न मनाने गणेशाला भोपाळीने आळवीत आहेत.

तसेच कुणी किशोरीही गणेशाला उठवताना सूर्योदय झाल्याची सूचना देत सांगते की सूर्याआधी गणेशाचे दर्शन घ्यावे आणि पूजन व्हावे असे शास्त्र सांगते. आणि त्याप्रमाणे पहाटे गणपतीला जागविण्यासाठी प्रत्यक्ष सरस्वती वीणा वादन करते. 14 विद्या आरती घेऊन उभ्या असतात आणि म्हणतात की हे प्रभू मोरेश्वरा, आपण जगाला द्यावा आसरा. अशा अधिपती देवांचा देव असलेल्या गणपती बाप्पा तुझ्या दर्शनासाठी सर्वजण अधीर आहेत आणि म्हणत आहेत की

मंडळी, गणेशोत्सवाचे हे शुभ दिन किती भराभर निष्ठून जात आहे. शुभंकर गणेशासाठी कितीतरी समर्थ कवींनी अर्थपूर्ण अशी भूपाळी गीते लिहिलेली आहे आणि अतिशय आनंदाने, उत्साहाने, भक्तिभावाने मंगलमूर्तीला आळवत ती गायलीही आहेत. गजाननाला जागवण्यासाठी, त्याचे अतिशय प्रांजळ निर्मळ असे वर्णन करण्यासाठी पोरांपासून थोरांपर्यंत सगळेजण तत्पर आहेत. आणि अशा भूपाळी समग गीताची एक झलक अशी आठवते की

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वचन.
2: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
3: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
2: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
3: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट.
2: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
9: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
8: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
9: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली।

0: आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.
2: कार्यक्रमात हे नाट्यपद ऐकणार आहोत V.S. गुर्जर यांचं एकच प्याला. या नाटकातलं हे पद ऐकूया कान्हो पात्रा किणीकर यांच्या आवाजात.
3: कशी

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत मोग रांगणेकर यांचं. ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेलं हे पद आपण ऐकणार आहोत. या पदाला संगीत दिलं आहे कृष्णराव फुलंब्रीकर यांनी आणि हे पद ऐकूयात मत्स्यगंधा या नाटकातलं.

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं.
1: कार्यक्रमात आता ऐकूया बालगंधर्व यांच्या आवाजात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद. हे पद ऐकूया मानापमान या नाटकातलं.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800016512.
2: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात हे पद ऐकूयात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं.
3: प्रभाकर खाडीलकर यांच्या आवाजातलं हे नाट्यपद.
2: हे पद आहे मानापमान या नाटकातलं.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: नाट्यसंगीताचा आनंद आपण घेतोय आणि कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत शोभा उद्गल यांनी गायलेली ही ठुमरी. मिश्र तिलक कमोद रागातली ही ठुमरी आपण ऐकणार आहोत.

0: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
1: स्मृती भाग 20. समग्र भारतवर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आ चतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरिहि आभाललोचन शंभू भगवान बादरायणः. ज्यांना चार तोंडे नाहीत तरी जे ब्रह्मा आहेत, दोनच हात असून सुद्धा जे नारायण आहेत, कपाळावर तिसरा डोळा नसून जे शंकर आहेत, अशा भगवान बादरायणाला म्हणजे व्यासांना मी नमस्कार करतो. काय वर्णन आहे व्यासांच्या या शक्तीचा, माणूस पृथ्वी तलावर जन्मला असेल त्यांच्यानंतर असे खचित सुद्धा वाटणार नाही, म्हणून तर व्यास पौर्णिमा. मला माझीच एक कविता पुन्हा इथे उद्धृत करावीशी वाटते. आपल्या सर्वांचे अनुमतीने ती सांगतो. कुरुकुलाचे अध्वर्यू भगवान वेदव्यास. ब्रह्मा विष्णू महेशाला पडलेलं ऐतिहासिक स्वप्न म्हणजे व्यास. शारदेनं केलेला समंत्र करन्यास म्हणजे व्यास. नाव पाणी कापत होती. नावेतली मत्स्यगंधा हर्षाने कंपित होत होती. पराशर ऋषींच्या मानससरोवरात. विचारांचे वल्हे कामनेचे अंतर कापत होते. आणि अचानक पराशरांचा नेत्रशर मत्स्यगंधेच्या मनाची अपरा छेदून गेला. आणि अवतीर्ण झाले वेदव्यास. शब्दगंगा ज्यांचे विचारपुष्प पुनित करते. व्याकरणाची गिरीशिखर ज्यांचं तेज पिण्यासाठी स्पर्धा करतात. ज्यांच्या लिखाणाचे खण सालंकृत आहेत आणि भावनांचे मायाजाल टाकून भीष्मांपासून परीक्षितापर्यंत एकही मासा नासू नये म्हणून विद्येची देवता ज्यांच्या हृदय कुटीराचा आश्रय घेऊन राहते त्यांनीच लिहिली भारताच्या जाज्वल्य इतिहासाची सुवर्णपानं. खरंच सांगतो, अक्षरांच्या अर्थाने देखील अपसव्य केले नाही. केवढं कार्य. मी जे लिहितो ते देखील त्यांचेच उष्टे असेल तर वर्तमानकालीन शास्त्रज्ञांची काय कथा. दृष्टी थिटी पडते कारण आमचा असंस्कृतपणा. आई वडिलांचे प्रेमामुळे बंधुत्व प्राप्त झालेल्या भीष्मांचे शब्दास मान देऊन नियोग केला व्यासांनी, अन्यथा योगच आयुष्यभर. देवासाठी जगणे मरणे हेच ध्येय जन्मांती. कृतिशीलांच्या जीवनास या मृत्यू ही विश्रांती. केवढी कमाल. या ऐतिहासिक स्वप्नाच्या मृत्यूची दखल इतिहास देखील ठेवू शकला नाही. म्हणूनच तर ते चिरंजीव. अशा

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांची शब्दरचना मन की आखे या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हे गीत आहे गँगवार या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. संगीतकार बप्पी लहरी.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गायक आणि संगीतकार अन्नू मलिक.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: हॅलो बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे आरजे प्रथमा. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गोष्टी गणपती बाप्पाच्या. मित्रांनो, कुठलंही शुभ कार्य सुरू करायचं म्हटलं की पहिलं नाव कोणाचं घेतलं जातं बरं? अर्थातच गणपती बाप्पाचं. यामागे एक प्रसिद्ध पौराणिक कथा आहे. एकदा गणपती आणि त्यांचा भाऊ कार्तिकेय यांच्यात पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याची स्पर्धा लागली. कार्तिकेय आपल्या वाहनावरून जगाची प्रदक्षिणा करायला निघाले, पण गणपतीने आपल्या आई वडिलांची म्हणजेच माता पार्वती आणि महादेवांच्या 3 प्रदक्षिणा केल्या आणि म्हणाले, माझ्यासाठी तुम्हीच संपूर्ण विश्व आहात. त्यांची बुद्धी आणि समज पाहून त्यांना विजय घोषित करण्यात आलं. म्हणूनच गणपतीला बुद्धी, विवेक आणि शुभारंभाचं प्रतीक मानलं जातं. म्हणून कामाची सुरुवात बाप्पाच्या नावाने होते. तर मित्रांनो, ही होती गणपती बाप्पाची छोटीशी गोष्ट. आता आपण उद्या भेटूया याच वेळेत गणपती बाप्पाच्या नवीन गोष्टी सोबत. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि बरं का मित्रांनो, रेडिओ विश्वासचं ऍप गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअरवर सुद्धा उपलब्ध आहे. या ऍपद्वारे तुम्ही असेच मनोरंजक कार्यक्रम जगभरातून कुठेही ऐकू शकतात. तर नक्की डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 रेडिओ.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98584520 आणि 98349 52278.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

नो कॅश नो टेन्शन, कारण आय एम पी एस आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. आय एम पी एस सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. सायंकाळी 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 10 दिल ने पुकारा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादरकर्त्या प्रांजली आफळे. सकाळी 6:05 आपण ऐकू शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात प्रभात विश्व ह्या कार्यक्रमाचा, सादरकर्ते ऋषिकेश आयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: पटिवशन.

बीते परी सज्जना के विबाधूषके ते श्री राम। श्रोते हो, मागील 5 श्लोकात शेवटच्या चरणात समर्थ सदा संगती सज्जनाची धरावी असे आग्रहाने सांगतात। इथे सज्जन म्हणजे संतजन असा अर्थ घ्यावा। श्रोते हो, या श्लोकात समर्थ संत कसे असतात, त्यांची लक्षणे काय असतात हे समजावून सांगतात। समर्थ म्हणतात, करी वृत्ती जो संत तो संत जाणा। इथे पहिला संत शब्दाचा अर्थ सत्य म्हणजे परमात्मा तत्व असा आहे बर का। आपली वृत्ती परमात्मा संत शब्दाचा अर्थ सत्य म्हणजे परमात्मा तत्व असा आहे बर का। आपली वृत्ती परमात्मा तत्वावर स्थिर करतात ते संत म्हणावे। ज्यांची वृत्ती शांत प्रसन्न स्थिर तरीही निर्विकार असते ते संत समजावे। श्रोते हो, परमार्थाची साधना देहाने नव्हे तर वृत्तीने करण्याची गोष्ट आहे बर का। याला आपण एक उदाहरण घेऊया। समजा आपण घरी आहोत आणि आपल्याला पंढरपूरला जायचे आहे, तर आपल्याला पंढरपूरला जायचे आहे अशी ओढ असते। केव्हा एकदा पंढरपूरला जातो, केव्हा एकदा चंद्रभागेचे दर्शन घेतो असे आपल्याला होते। त्यावेळेला सगळी वृत्ती पंढरपुराकडे केंद्रित असते, पण आपण प्रत्यक्ष जेव्हा पंढरपूरला जातो तेव्हा मात्र झाले एकदाचे दर्शन, आता कोणती गाडी मिळेल, घरी केव्हा पोचू, अशा प्रकारे आपली वृत्ती तेव्हा आपल्या घराकडे लागते। अशा प्रकारे आपली वृत्ती ही बदलत जाते। तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात सांगतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहते।

राहो. इथे तुकाराम महाराजही म्हणतात की माझी वृत्ती राहो, ते असं नाही म्हणत की माझा देह राहो. त्यामुळेच परमार्थ करत असताना वृत्तीने तो करावा लागतो. संतांची वृत्ती ही परमेश्वराशी स्थिर झालेली आहे हे नेहमी लक्षात ठेवावे. संतत्व क्षणाक्षणाला सिद्ध होत असते. संतांना कोणताही मोह नसतो. त्यांची सदसद विवेक बुद्धी जागृत असते. कोणत्याही संकटाने त्यांचे मन विचलित होत नाही. त्यांची वृत्ती ही निरपेक्ष असते. त्यांना कोणत्याही प्रकारची कोणाही कडून अपेक्षा नसते. अशा प्रकारे संत आपण ओळखावे. दुसऱ्या चरणात समर्थ म्हणतात, दुराशा गुणे जो दैन्यवाणा. दुराशा गुणे जो दैन्यवाणा आहे तो संत नव्हे. श्रोते हो, ज्या आशांना अंतच नसतो अशा आशांना समर्थ दुराशा म्हणतात. हे पाहिजे, ते पाहिजे, असे हवे होते, तसे नको होते, अशा अपेक्षा ठेवणारा जो मनुष्य असतो तो शेवटी दीनवाणाच होतो. आशांची पूर्ती करता करता तो दुबळा होतो. संत तसे नसतात. संत हे तथाकथित बुद्धिमान आणि श्रीमंत माणसांच्या जाळ्यात अडकत नाहीत. त्यांना कधीच कुठली अभिलाषा नसल्याने ते उगाच मंत्री, पुढारी, नेते मंडळी यांना विकले जात नाहीत. ते स्वतःमध्येच रममाण झालेले असतात. समर्थ या श्लोकात अजून एक गोष्ट सांगतात की उपाधी ही माणसाची देहबुद्धी वाढते. उपाधी म्हणजे आपण देहाने जे कार्य करतो त्याचा अहंकार किंवा त्याची अपेक्षा, त्याला उपाधी म्हणतात. अनेकदा काही महंत साधू त्यांचे मठ उभारतात, मग तेथेच औषधी, साबण, तेले, अत्तर अशा वस्तू विकत मिळतात. मग त्याचा जणू बाजारच होतो. असे साधू गाड्यांमध्ये फिरतात, एसी खोल्यांमध्ये राहतात. श्रोते हो, या सर्व उपाधी आहेत आणि ह्या उपाधी फक्त देहबाडीला लागणाऱ्या असतात आणि अहंकार फुलवतात. पण खरे संत सज्जन अशा उपाधींमध्ये गुंतत नाहीत. खरे संत सज्जन भाजीत जसे चवी पुरते मीठ असते त्याप्रमाणे ते फक्त थोड्या वेळासाठी समाजात मिसळतात. श्रोते हो, स्वामी विवेकानंदांनी अनेक ठिकाणी रामकृष्ण मठ स्थापन केले, खूप मोठे काम उभे केले, पण ते स्वतः मात्र कुठल्याही गोष्टीत गुंतले नाहीत. पण आपल्यासारखे सामान्य जन जेव्हा काही काम करतात तेव्हा आपल्याला मात्र त्याचा अहंकार होतो. असा अहंकार संतांना होत नाही. संत हे कमलपत्रासारखे सगळ्यापासून अलिप्त राहू शकतात आणि त्यांची साधना ते करत राहतात. म्हणून समर्थ म्हणतात, आपणास उपाधी मुळीच नाही, ऋणानुबंधे मिळाले सर्वही, आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे, उपाधी काही राहत नाही, समाधाना एवढे थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही, क्षणाक्षणात श्रीराम. तेव्हा श्रोते हो, उपाधी विरहित, निर्मोही, निर्विकार, शांत, प्रसन्न चित्त संतांना ओळखून त्यांना शरण जावे हेच खरे. जय

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आज ऋषी पंचमी आहे. आज संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने आपण ऐकणार आहोत एका लेखाचं अभिवाचन. आजचा हा लेख लिहिलेला आहे डॉक्टर प्रशांत भरवीरकर यांनी. लेखक आध्यात्मिक संशोधक असून संत साहित्यात विद्यावाचस्पती आहेत. तेव्हा ऐकूया या लेखाचं अभिवाचन. अनेक तीर्थस्थळांना भेटी देत गणोबा अक्कलकोट गावी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे आले. गणोबा स्वामींजवळच राहू लागले. स्वामींकडे येणाऱ्या भक्तांचे हात नकळत दिगंबर अवस्थेतील या तेजस्वी बालयोग्यासमोर जोडले जात. काही काळानंतर स्वामींनी बाल गजाननास नाशिकला यशवंतराव देव मामलेदारांकडे पाठवलं. तिथून तू नरसिंग महाराजांकडे जाऊन मग शेगावला जा, ती तुझी कर्मभूमी आहे असं सांगितलं. स्वामी समर्थांची ही आज्ञा शिरोधार्य मानून बाल गजानन नाशिककडे देव मामलेदारांकडे आले. एक दिवस उभयतांची अध्यात्मावर चर्चा सुरू असताना एका दुष्टाने प्रसाद म्हणून मांसाचे तुकडे एका भांड्यात झाकून आणून दिले. देव मामलेदारांनी भांड्यावरचा रुमाल बाजूला करताच त्याची टवटवीत गुलाब पुष्प झाली. पश्चात्तापाने तो दुष्ट शरण आला. त्यावेळी बाल गजानन मनोमन समजले की देव मामलेदार हे लिलावतारी संत आहेत. काही दिवसांनी देव मामलेदारांनी बाल गजाननास स्वामी समर्थांच्या आज्ञेची आठवण करून दिली आणि जवळच असलेल्या कपिलधारा तीर्थावरील रघुनाथ दास महंतांकडे जाण्यास सांगितले. बाल गजानन निघाले आणि नाशिकपासून 36 किलोमीटर अंतरावरील कपिलधारा या पवित्र तीर्थक्षेत्री रघुनाथ दास महंतांकडे आले. कपिल मुनींच्या काळापासून या ठिकाणी पाण्याची सतत धार वाहते. त्यावरून या पवित्र जलधारेला कपिलधारा हे नाव पडलं. पुराण काळापासून कावनई या गावीच कुंभमेळा भरत असे. याला स्वर्गाश्रम असंही म्हणतात. या स्थानावर प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण हे तर आले होतेच, पण विश्वगुरु संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, सोपान काका, मुक्ताबाई, समर्थ रामदास स्वामी आदी संतही तत्कालीन वेळी आले होते. संतश्रेष्ठ गजानन महाराजांनी याच ठिकाणी 12 वर्ष तप केलं. याचा उल्लेख तेथील संगमरवरी दगडावर उत्कीर्ण करून ठेवला आहे. इथल्या रघुनाथदास महंतांनी बाल गजाननाला आशीर्वाद दिला आणि महाराज रघुनाथदास महंतांच्या आज्ञेनुसार नाशिकला आले आणि पंचवटीतल्या काळारामाचं दर्शन घेऊन गोपालदास महाराजांच्या जवळ वटवृक्षाखाली राहू लागले. गोदावरीच्या घाटाजवळ त्यांनी साधना सुरू केली. महाराज कधी रामकुंडावर तर कधी येथील एकमुखी दत्त मंदिरातही क्षणभर विसावत असत. अशा प्रकारे काही काळ महाराज नाशिकला गोदावरीच्या काठी पंचवटीत राहिले. तिथे महंत गोपालदास उर्फ नरसिंग महाराज यांच्यासोबत त्यांची भेट झाली. श्री गजानन महाराजांच्या पावनचरण कमलांनी नाशिकची भूमी पावन झाली आहे. धन्यवाद. तर मंडळी, हा लेख लिहिला होता डॉक्टर प्रशांत भरवीरकर यांनी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, केबीटी सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनं,
2: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
2: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर।
8: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हीरा देवी मिश्रा यांचं गीत गमन या चित्रपटामधलं। हे गीत आहे शेहरे यार यांचं, संगीतकार जयदेव।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची

0: 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: ऐकूया छूमंतर या चित्रपटामधलं गीता दत्त यांनी गायलेलं गीत. गीतकार जान निसार अख्तर आणि गीताला संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं उपहार या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया सपन जगमोहन यांचं संगीत असलेलं नक्षलालपुरी यांचं गीत चेतना या चित्रपटामधलं. ऐकूया मुकेश यांच्या आवाजात.

आता ऐकूयात सात फेरे या चित्रपटामधलं गीत. कैफे आझमी यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर सेन यांनी. आणि हे गीत ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत. फिर वही रात या चित्रपटामधले संगीतकार राहुल देव बर्मन आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या स्वरात.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात ज्वार भाटा या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकणार आहोत. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट आहे अलीबाबा 40 चोर.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: कार्यक्रमात आता ऐकूया जग्गू या चित्रपटामधलं हे गीत आहे विश्वेश्वर शर्मा यांचं ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात या गीताला संगीत दिलं आहे सोनी कोमी यांनी

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: जसपिंदर नरोला यांनी गायलेली समीर यांची गीतरचना आता ऐकूयात. दाग द फायर या चित्रपटामधली. संगीतकार

बंधन कच्चे धागों का या चित्रपटामधलं अंजान ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार हेमंत भोसले.

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
0: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
6: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
5: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
6: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
5: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
6: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
5: विश्वास नाशिक करंजा
6: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. नौकर या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.
2: कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूया तेजाब या चित्रपटामधलं. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नितीन मुकेश, शब्बीर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: ज्योती या चित्रपटामधलं आनंद बक्षे यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहे.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: आता आपण ऐकणार आहोत बसेरा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत। हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी आणि संगीतकार राहुल देव वर्मन।

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. मान गए उस्ताद या चित्रपटामधलं. संगीतकार सोनी कोमी.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
3: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
3: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
2: वा, आणखी काही खास?
3: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
4: बाजार या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. मिट ताकी मिट यांची गीत रचना, संगीतकार खय्याम.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
2: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
1: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणी पैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
2: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
1: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512.
0: कार्यक्रमात आता ऐकूयात एक पहेली या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे असद भोपाले यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात असद भूपाली यांचं गीत, मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये. एक पहेली या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
0: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला। ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत। या गीताचं

अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. हे गीत आहे धरम करम या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: आणि कार्यक्रमात आता ऐकूयात नीरज यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात छुपा रुस्तम या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सचिन देवबर्मन यांचं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावत करांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिक करांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: दिल्ली पुकारा या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत एका मराठी संगीतकाराची संगीत प्रवासाची कहाणी आणि त्याची काही सुरेल गीतं। मित्रांनो, बाळ पळसुले यांच्याबद्दलच जाणून घेणार आहोत आजच्या दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये। आपण ट्यून केलं आहे 90.8 आणि मी आहे प्रांजली तुमच्यासोबत। काही व्यक्तींचे आयुष्य हे एखाद्या सुंदर गीतासारखे असते। सुरुवातीला संघर्षाची करुण लय असते, मधल्या प्रवासात मेहनतीचे ताल असतात आणि शेवटी यशाची गोड चाल असते। ज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले यांची जीवनकहाणी अगदी अशीच होती। नामांकित गुरुकडे तालीम नव्हती, विद्यालयात शिक्षण नव्हते, पण कानांनी ऐकलेले सूर, मनात साठवलेली स्वप्ने आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला असंख्य अविस्मरणीय चाली दिल्या। त्यामुळे हा त्यांचा प्रवास प्रत्येक जिद्दी माणसासाठी प्रेरणादायी ठरतो, आयुष्याचा नवा धडा ठरतो।

दिल्ली पुकारा या कार्यक्रमात बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले यांनी गायलेलं, शांता शेळके यांनी लिहिलेलं सासूरवाशिणी या चित्रपटातलं एक सुरेल गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहोत बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेली काही सुरेल गाणी. मित्रांनो, लहानपणी गावातील जत्रा बाळ पळसुले यांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येत असे. या जत्रेत घुमणारी गाणी, वाजणारी वाद्ये आणि रंगपंचावर होणारी सादरीकरणे मंत्रमुग्ध करून टाकत असत. त्या सुरांनी त्यांच्या मनावर इतकी गहिरी छाप पाडली की एक दिवस आपणही अशाच रंगमंचावर उभे राहून गाणार, वाद्ये वाजवणार आणि लोकांची दाद मिळवणार हे स्वप्न त्यांनी मनाशी घट्ट बांधले. बाजाची पेटी हातात धरली, अंदाजाने चुका करत करत वाजवायला सुरुवात केली. प्रत्येक सूर स्वतः शोधला, स्वतः चाल अनुभवली. गाण्यांना चाली लावण्याचा छंद दिवसेंदिवस वाढत गेला. हे सगळे अगदी सहज घडले आणि एका उत्तम संगीतकाराला त्या संगीतानेच घडवले. नंतर जत्रेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली, आयुष्य बदलले. एखाद दुसऱ्या गीताला नवीन चाल देत कधी लोकप्रिय हिंदी गाण्यांच्या धर्तीवर मराठी गीते सादर करत त्यांचा हा प्रवास चालला. त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली.

तिने पुकारा या कार्यक्रमामध्ये पाटलीन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या आवाजामध्ये, लिहिलं होतं जगदीश खेबुडकर यांनी, संगीतबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी. जगदीश खेबुडकर देखील त्याच जत्रेमध्ये बासरी वाजवत असत. दोन प्रतिभावंत कलाकारांचा सुरेल सहवास पुढे मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्वाचा ठरला. संगीत देताना कोणते वाद्य कुठे वापरावे, वातावरण कसे तयार करावे, गाण्यात भाव कसा आणावा याचा अनुभव तिथे त्यांनी घेतला. संगीताची आवड प्रचंड होती, परंतु पोटाचीही चिंता होतीच. शिपायाचे काम करत असताना काही काळ त्यांनी वसंत पेंटर यांच्या चित्रसंस्थेत शिपायाची नोकरी केली. शिपायाचे काम करत असतानाच स्वप्न मात्र जिवंत होते. अखेर त्यांना सुधारलेल्या बायका या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली आणि एक नवा संगीतकार हिंदी मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. त्यानंतर बाळ पळसुले यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. चित्रपटातील वातावरण, पात्रांची भावना, कथानकाचा प्रवाह लक्षात घेऊन त्यांनी संगीताची अशी गुंफण केली की प्रेक्षक त्या गाण्याशी भावनिकरित्या जोडले जाऊ लागले.

करा या कार्यक्रमात. थापाडे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं प्रभाकर नाईक यांनी लिहिलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी. थापाड्या हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील गाण्यांनी लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले. त्यानंतर बाळ पळसुले हे नाव मराठी घराघरात पोचले. अनेक हिंदी गुजराती भोजपुरी चित्रपटांसाठी देखील त्यांनी संगीत दिले. अनेक चित्रपटातली गाणी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या सुरांवर विश्वास ठेवणाऱ्या गायकांची यादी ही मानाची आहे. सर्व मोठे गायक गायिका मोठमोठे संगीतकार यांच्या बरोबर बाळ पळसुले यांनी काम केलं.

दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये सासूर वाशिण या चित्रपटातलंच गीत पडेकलं लिहिलं होतं शांता शेळके यांनी आणि गायलं होतं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी. बाळ पळसुले यांच्या संगीताचा गौरव अनेक पुरस्कारांनी झाला. दादासाहेब फाळके अकादमी पुरस्कार, मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार, सूर सिंगार पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवले गेले.

0: मित्रांनो, आजही बाळ परसुले यांची गाणी कानावर पडली की ग्रामीण महाराष्ट्राची माती, लोकसंगीताचा सुगंध आणि मराठमोळ्या संस्कृतीची ओळख मनात जागी होते. चौथी पर्यंत शिक्षण, घरची गरिबी, कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना केवळ जिद्द, मेहनत, सुरांवरील प्रेम यांच्या बळावर त्यांनी जे स्थान मिळवले ते प्रत्येक नवोदित कलाकारासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. बाळ परसुले यांची कहाणी आपल्याला एकच गोष्ट शिकवते, ती म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिस्थिती मोठी नसते तर जिद्द मोठी असते. ज्या माणसाच्या मनात सूर जिवंत असतात त्याचे नाव काळाच्या ओघात कधीच विसरले जात नाही. तर मित्रांनो, अशीच सुरेल गाणी ऐकत राहूया, जीवन प्रवास जाणून घेत राहूया आणि परत भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत नमस्कार.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
3: आग या चित्रपटामधलं बेहजाद लखनवी यांचं गीत, संगीतकार राम गांगुली.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आहे करिश्मा कुदरत का या चित्रपटावरलं. इंदिवर यांची शब्दरचना ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि मुकेश यांच्या आवाजात दो जासूस या चित्रपटामधलं. इंद्रजित सिंग तुलसी यांचं गीत, संगीत आहे रवींद्र जैन यांचं.
2: चढ गई.

0: चढ़ गई चढ़ गई चढ़ गई, सब समझते हैं क्या चढ़ गई।
1: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम।
2: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी। यासाठी 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक। परीक्षेच्या वेळी वय किमान 14

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: जी और जीने दो या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. वर्मा मलिक यांची शब्दरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

मासिक आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
0: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. बेपनाह या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत फारुख कैसर यांचं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे बलिदान या चित्रपटामधलं, आणि गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कुवाळा बाप या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार, लता मंगेशकर आणि मेहमूद यांच्या आवाजात.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: मंदाणे आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं अभिलाषा या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: ऐकूया गहरा जखम या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत. हे गीत गायला आहे आशा भोसले, अमित कुमार, भूपेंद्र सिंग आणि सुरेश वाडकर यांनी. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: देवराज या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीतकार सचिन देव बर्मन.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गीत. संगीतकार राजेश रोशन यांची गीतरचना ऐकूयात दिल तुझको दिया या चित्रपटामधली.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: मुकेश आणि शमशाद बेगम यांनी गायलेलं आग या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. बेहजाद लखनवी यांची शब्दरचना, संगीत दिला आहे राम गांगुले यांनी.

0: व्यवसाय ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात पार्वती खान यांच्या आवाजात. इंदिवर यांच्या गीताला संगीत राजेश रोशन यांनी दिलंय आणि हे गीत आपण ऐकूयात आसमान से ऊंचा या चित्रपटामधलं.

मुकेश यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार शंकर जयकिशन आणि हे गीत आहे अराउंड द वर्ल्ड या चित्रपटामधलं.

0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात अलिशा चिनॉय यांनी गायलेलं. अंजान यांच्या गीताला संगीत आहे पप्पी लहरी यांचं. आणि हे गीत ऐकूयात डान्स डान्स या चित्रपटामधलं.
1: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
2: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत।

0: विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: मान भी जाओ, चाहे मुझे बुरा समझो चाहे मुझे अच्छा समझो, मैंने सब कुछ तुम्हारा प्यार जीतने के लिए किया. ये ना किसी गरीब का प्यार है, ना किसी अमीर का प्यार है, एक इंसान का प्यार है जिसने तुम्हें अपने दिल से प्यार किया.

0: हुजूर, ये है कुंदन सेट, लेडीज में लेटेस्ट फैशन।
1: नहीं नहीं भाई, ये सब मुझे।
2: आपकी फरमाइश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

सुरुवात नव्या स्वप्नांसाठी. विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

महडगावाती महशूर वरद विनायकाचं तिथ एक मंदिर, मंदिर लई साध सुध जस कौलारू घर, घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना.
2: तुझं वीण रामा मज कंठ वेना. ही व्याकुळता हा रामदासांचा स्थायी भाव होता. एरवी लौकिक जगातली मूर्खांची आणि पडद मूर्खांची लक्षणं सांगताना कान उघाडणी करणाऱ्या रामदासांची परखडवाणी प्रभुरामचंद्राला साथ घालताना कुसुमाहूनही कोमल होते. व्यासंगाच्या कठोर पर्वतातून आर्ततेचा उत्कट निर्झर वाहू लागतो. देवा, तुझ्या वाचून माझं खरंच कोणी नाही रे, ही प्रार्थना डोळ्यात जागी होते. ही ओढ, ही काकुळती, रामसोबतीची वत्सल आस, ही समर्थवाडीची एक सुकोमल छटा.

फरमाईश श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8300016512 आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या गाणे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.